श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 31 आषाढ शके 1948 अर्थात 22 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 38 सेकंद झालेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात। श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया लक्ष्मी शंकर यांनी गायलेलं संस्कृत स्तोत्र।

लक्ष्मी शंकर यांनी गायलेलं संस्कृत स्तोत्र आताच आपण ऐकलत. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली पी सावळाराम यांची भूपाळी ऐकूया. संगीतकार दत्ता डावजेकर.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया प्रसाद शेवडे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीतकार पंडित अवधूत बाम।

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. या भक्तिगीताला संगीत दिलं होतं अण्णा जोशी यांनी. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके आणि सहकलाकारा यांनी गायलेली वसंत बापट यांची गीतरचना, संगीतकार मधुकर पाठक.

श्रोतेहो, भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर हरिओम शरण यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना ऐकूया. संगीतकार मुरली मनोहर स्वरूप.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर।
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. कृषीवाणी या कार्यक्रमात नॅडेप कंपोस्ट खत निर्मिती याविषयीची माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलं आहे विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, जमिनीची सुपीकता ही त्यातील उपयुक्त जीवाणू म्हणजेच जिवंतपणावर अवलंबून असते. या जीवाणूंचं अन्न म्हणजे सेंद्रिय कर्ब. म्हणूनच जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय कर्बाचं योग्य प्रमाण असावं लागतं. बऱ्याचशा खडकाळ आणि मध्यम हलक्या जमिनींमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे. ते वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट आणि अन्य सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. शेतामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं फायद्याचंच, मात्र त्याची उपलब्धता कमी होत असल्यामुळे पिकांचे अवशेष, काडी कचरा यांच्यापासून कंपोस्ट खत तयार करावं. कंपोस्ट खत तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. यामध्ये नॅडेप कंपोस्ट खत पद्धत, स्फुरदयुक्त सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत आणि फॉस्फोसल्फो नायट्रो कंपोस्ट या पद्धती आहेत. नॅडेप कंपोस्ट खत या पद्धतीमध्ये शेणखत कमी असतानाही उत्तम दर्जाचं कंपोस्ट उपलब्ध होतं. नॅडेप हौदामध्ये शेणखतासह पिकांचे अवशेष 1400 ते 1500 किलो, शेतातील बारीक गाळलेली माती 1750 किलो यांचा वापर केला जातो. नॅडेप हौदाचं आकारमान हे पक्क्या विटांच्या सहाय्याने 3 मीटर लांब, 1.80 मीटर रुंद आणि 0.90 मीटर उंच अशा आकाराचे हौद बांधावेत. तळाचा भाग धुमसाने विटा आणि दगड घालून टणक बनवावा. हौद बांधतेवेळी हवा खेळती राहण्यासाठी चारही भिंतींना छिद्र ठेवावीत. हौदाच्या आतील आणि भूपृष्ठाचा भाग शेण आणि मातीने लिंपावा. सुरुवातीला टाक्यांच्या आतील भिंती आणि तळ शेण आणि पाणी यांच्या मिश्रणाने ओल्या कराव्यात. काडी कचरा आणि पिकांचे अवशेष 15 सेंटीमीटर देऊन पहिला थर द्यावा. दुसरा थर 125 लिटर पाणी आणि 4 किलो शेण यांचं मिश्रण पहिल्या थरावर शिंपडावं. तिसऱ्या थरात वाळलेली आणि गाळलेली माती वनस्पतीजन्य पदार्थाच्या 50% याप्रमाणे पसरून त्यावर थोडं पाणी शिंपडावं. अशा प्रकारे पुढचा थर भरत हौदाच्या वर 45 सेंटीमीटर उंचीपर्यंत हौद भरावेत. साधारण

0: साधारणतः 11 ते 12 थरांमध्ये हौद भरला जातो. त्यावर 7.5 सेंटीमीटर मातीचा थर टाकून त्यावर शेण आणि पाणी यांच्या मिश्रणाने व्यवस्थित लिंपून घ्यावं. हे लिंपण वाळल्यानंतर भेगा पडल्या तर पुन्हा शेण आणि पाण्याच्या मिश्रणाने लेप द्यावा. 15 ते 20 दिवसानंतर सेंद्रिय पदार्थ कुजल्यामुळे 20 ते 22 सेंटीमीटर खाली दबले जातात. तेव्हा पुन्हा पहिल्याप्रमाणे शेण, माती आणि वनस्पतीजन्य पदार्थांचे थर भरून पुन्हा 45 सेंटीमीटर उंचीपर्यंत टाकी भरावी. त्यावर 7.5 सेंटीमीटर मातीचा थर देऊन शेण आणि माती यांच्या मिश्रणाने लिंपून बंद करावं. पिकाला माती परीक्षणानुसार स्फुरदयुक्त खतं दिली तरी स्फुरदाच्या उपलब्धतेवर मातीचं स्वरूप, जमिनीतील हवेचं प्रमाण, जमिनीचं तापमान, जमिनीतील पाण्याचं प्रमाण, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, मातीचा सामू, इतर अन्नद्रव्यांसोबतची अभिक्रिया, जमिनीचे जैविक गुणधर्म तसंच पिकांचा प्रकार यांसारखे अनेक घटक परिणाम करतात. त्यामुळे स्फुरदयुक्त सेंद्रिय खत तयार करणं आवश्यक असतं. मंडळी, अशा प्रकारे पीक अवशेष कंपोस्टिंगच्या सुधारित पद्धतींचा वापर करून चांगल्या प्रतीचं खत आपल्याला तयार करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: नॅडेप कंपोस्ट खत निर्मिती याविषयीची माहिती श्रोते हो आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते. दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते. सकाळी उठल्यावर ताजे तवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही.

0: हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषत पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणेही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.
1: श्रोते हो, आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती हो.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो, परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा.

0: अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्या ऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे. अशा गोष्टी घरमालकाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता रूपरेषा आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची आषाढी पालखी सोहळ्यावरती आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आज आपण ऐकाल संत तुकाराम महाराज पालखी सोहळा याविषयी. सकाळी 9 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाच्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांनी सन्मानित श्रीयुत ज्ञानेश्वर पाटील यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आई वडिलांचं स्वप्न

प्रयत्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता हिरेमठ यांच्याशी संवाद आपण ऐकाल. दुपारी 1:05 कार्यक्रम गीतबहार, 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. दुपारी 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातली गाणी. 5:30 युवावाणी कार्यक्रमात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम आपण ऐकाल. निनाद भारताचा, लेखन गायत्री सुतार यांचा आहे. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:10 कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात रोपवाटिका व्यवस्थापन रोजगाराच्या उत्तम संधी या विषयावरती डॉक्टर प्रकाश क्षीरसागर यांची मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 नाट्यसंगीताचा कार्यक्रम. 7:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्वाचा कार्यक्रम. 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10:00 संसदेतील कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
5: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
4: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
6: चलो निकले क्या?
7: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
6: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
8: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
9: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
10: कारण आम्हाला ठाऊक आहे
9: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
10: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
9: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
10: वारणा पनीर.
9: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
11: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
12: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
13: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
12: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
14: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
15: नमस्कार श्रोतो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण काल असं ऐकलं की छोट्या गदाधरनं आपल्या आईला, चंद्रमणी देवीला, असं सांगितलं की मला जी वधू पाहिजे त्याची आधीच खूणगाठ मी बांधली.

0: तुम्ही जयराम वाटीला जा आणि तिच्या आईला भेटा. 1859 सालचा वैशाख महिना, उन्हाळा, आणि शुभमुहूर्तावरती 5 वर्षाच्या शारदेनं 23 वर्षाच्या गदाधरांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. त्यांचं लग्न झालं. तिच्या वडिलांना 300 रुपये वधूशुल्क मिळालं. अर्थातच नव्या नवरीचं कौतुक होतं. 4-8 दिवस कसे गेले समजलं नाही. शेवटी जे दागिने आणले होते लग्नात उसने, ते तर परत द्यायला हवेत, तर त्यामुळे दागिने परत करायची वेळ झाली होती. लहान मुलगी 5 वर्षाची घरभर फिरत होती आणि अशा या निर्व्याज मुलीकडे, बालिका वधूकडे पाहून सासूच्या काळजात कळ उठले. हिच्याकडे दागिने कसे मागायचे आपण? इतकी निर्व्याज मुलगी, इतका आनंद घेते या दागिन्यांचा, इतकी निष्पाप आहे, हिच्या अंगावरून दागिने काढून कसे घ्यायचे? आईची ही अडचण गदाधरांच्या लक्षात आली. एक रात्री दिवसभर खेळून दमलेली असताना सारू शांत झोपली होती, तेव्हा त्यांनी अलगत तिची झोपमोड होऊ न देता दागिने तिच्या अंगावरून उतरवले आणि आईच्या स्वाधीन केले. दागिने नसूनही तिचं जे दैवी सौंदर्य होतं या छोट्या मुलीचं, ते काही कमी झालेलं नव्हतं दागिने काढल्यानंतर. सकाळी अर्थातच शारदेला जाग आली, छोटी उठली, सवयीनं तिला देवाला हात जोडले. बघते तर काय, हातात ते चमचमणारे बिलवर नव्हते, गळ्यात ती मोत्यांची माळ नव्हती. तिला एकदम रडायला चालं. सगळ्यांनी तिला समजवायचा प्रयत्न केला, तिला कुशीत घेतला आणि ती म्हणाली, उगी उगी शारदा, अगर रडू नको तू, माझा गदाधर ना तुला एक वेळ अशी येईल की ह्याच्यापेक्षा चांगले दागिने करेल. सारूच्या काकांना जेव्हा हा सगळा प्रकार समजला तेव्हा त्यांना अतिशय संताप आला. ते कुमारपुकूरला गेले आणि त्यांनी सरळ तिला माहेरी आणलं. गदाधरही दक्षिणेश्वरला गेले. आपल्या साधनेमध्ये ते दंग झाले. 7 वर्षाची जेव्हा सारू झाली तेव्हा त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे जावई बापू जयराम वाटीला, सासूरवाडीला आले. त्यांचा भाचा हृदयराम होता बरोबर. कुणीही न सांगता शारदानं त्यांचे पाय धुतले, आपल्या पदरानं पुसले आणि जेवताना पंख्यानं त्यांना वारासुद्धा घातला. एवढ्या लहान सारूचं हे मोठ्या माणसासारखं वागणं पाहून तिच्या आईला खूपच कौतुक वाटलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा छोटी सारू या दोघांबरोबर ती तिच्या सासरी गेली तेव्हा पुन्हा एकदा सासरचं घर गजबजलं. तिची सासू चंद्रमणी देवी, त्यांना तर खूप छान वाटलं. ठरल्याप्रमाणे जे काही कुळाचार होते, कुळधर्म होते, ते पार पण पडले. पण काय झालं की शेवटी दक्षिणेश्वरला जायची दोघांची वेळ झाली आणि दोघांची पुन्हा ताटातूट झाली आणि प्रथेप्रमाणे सारू पुन्हा एकदा आपल्या माहेरी म्हणजे कुमारपुकूरला आले. वर्षामागून वर्ष अशी दोघांची भेटीविना चाललेली होती आणि या काळात गदाधरांना कसलं देहभान नव्हतं. देवाच्या पाशी आपण जवळ जावं, देवाचा आपल्याला सहवास मिळावा म्हणून आपली पत्नी सारू किंवा आपली आई, आपलं कुटुंब यांची ताटातूट होती आहे याचं पण भान त्यांना नव्हतं. साधनामध्ये ते इतके मग्न होते की साधनेचं एक एक शिखर ते पादाक्रांत करत होते, जिंकत होते. निराकाराची साधना अशीच असते, परंतु निराकाराची साधना करण्यापूर्वी रितसर संन्यास घ्यायला हवा असं त्यांच्या गुरु तोतापुरींनी त्यांना सांगितलं. त्यांनी साहजिकच आदिशक्ती जगदंबेला विचारलं साधनेमध्ये आणि जगदंबेला विचारून होकार दिला. तोतापुरींनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. त्या दिवशी गदाधर संपले. संपले म्हणजे काय झालं? गदाधर या व्यक्तीचं अस्तित्व त्या दिवशी संपलं आणि त्या दिवशी या गदाधरचा रामकृष्ण म्हणून जन्म झाला संन्यासानंतर.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
3: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 7:07 आणि 17 सेकंद झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. तोपर्यंत काही संदेश.
1: विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
2: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेखी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
3: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
2: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
4: अवकाळी वर्ष कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
2: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: सतारीचे बोल असोत
6: कि मंजुळ बासरी,
5: शततारांची संतूर असो
6: कि मंगल सनई,
5: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
6: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
7: आकाशवाणी,
6: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
7: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
0: श्रोते हो, काही क्षणातच प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वद्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमत

0: माहिती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वद्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपर फुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपर फुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींनी काल केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन विविध मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनी काल आंदोलकांचे नेते अभिजित दिपके यांची नवी दिल्लीत भेट घेतली. दरम्यान नीट पेपर फुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरात तीनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मौजे सुदुमरे इथे 3 हेक्टर जमीन देण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या जमिनीवर एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची कृती दलं तैनात राहणार आहेत. यामुळे राज्यात आपत्कालीन स्थितीत उपाययोजना करता येईल. या दृष्टीनं देशातील एकमेव अशा समर्पित नागरी दल म्हणून एनडीआरएफला ही जागा विनामूल्य भोगवटादार वर्ग 2 म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 2026-27 करता आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या 10 जिल्ह्यांची आणि 177 तालुक्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हे तालुके म्हणून निवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित अजित स्मृती अवीट स्मृती या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनातून अजित पवार यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला असून त्यातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक यातून पाहायला मिळते असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: त्यांचं संपूर्ण जीवन दर्शवणारी त्यांच्या लहानपणातली, परिवारातली, लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षण जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतंच, पण त्यासोबत अनेक आठवणी देखील या प्रदर्शनामुळे ताज्या होतात आणि दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हे प्रदर्शन आवर्जून बघावं अशा प्रकारचं माझं आवाहन आहे.
0: या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

0: यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख आणि क्रीडा संचालकांशी काल संवाद साधला. आजच्या युगात खेळ अतिशय स्पर्धात्मक झाले असून त्यात व्यावसायिकता आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ आणि क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण तयार करून देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. या कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी स्वयंसिद्धा या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संबंधित महिला सक्षमीकरण पोर्टलच्या संदर्भात राज्यातील विद्यापीठ समन्वयकांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पावसानं अजूनही ओढ दिली आहे. शेतकरी वर्गाला पुरेशा आणि सर्वदूर पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गेल्या 2 महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा करणारा बळीराजा पावसानंतर काहीसा सुखावला असला तरी समाधान व्यक्त करत असतानाही त्याच्या मनात अजूनही चिंतेची छाया आहे. अल्निनोचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना जवळपास बसला असल्याने गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. पावसापासून वंचित असलेल्या मात्र खामगाव आणि मोताळा तालुक्यात अल्निनोचा प्रभाव जास्त प्रमाणावर जाणवला. त्यामुळे मान्सून वेळेवर येऊनही बुलढाणा जिल्ह्यात दडी मारून बसलेला जिल्ह्यातील संपूर्ण 13 तालुक्यात पेरणी झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने उगवलेली सोयाबीन, कपाशी, तूर, मूग ही पिके पिवळी पडून करपू लागली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी सुद्धा केली होती. एकंदरीत च्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिला असला तरी मात्र शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे. खरीप हंगाम वाचवण्यासाठी आणि जलाशय भरण्यासाठी अजूनही मुसळधार पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
0: रेशीम संचालनालय आणि भारतीय कृषी उद्योग फाउंडेशन अर्थात बायफच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील टसर इथे विशेष विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत काल या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात खुळूस फाटा इथं पार पडलं, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण काल माळीनगरमध्ये पार पडलं. आज रात्री या पालख्यांचा मुक्काम अनुक्रमे भंडी शेगाव आणि पिराची किरोली इथल्या पालखी तळावर असणार आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांमध्येही काल दिवसभर जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. पुणे आणि जालन्यातही काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर विदर्भात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुमरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
5: चलो निकले गए.
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
8: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त

0: मस्त आहात.
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिंधास्त, जगा बिंधास्त.

श्रोते हो, आज 22 जुलै, ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज शिक्षक, सर्जन आणि समाज सुधारक डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा स्मृती दिन आहे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिवस आहे. ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक विनायकराव पटवर्धन यांचा आज जन्मदिवस. सुप्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचा आज जन्मदिवस आहे. आज सुप्रसिद्ध पार्श्वगायक अरमान मलिक यांचा वाढदिवस आहे. मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा आज वाढदिवस. श्रोते हो, आज गणित योगी डॉक्टर श्रीराम अभ्यंकर यांचा जन्मदिवस आहे. तर आज पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांचा वाढदिवस आहे.

श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी. संतांच्या विचारांचा वारसा जपत लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रस्थान करतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं सुरू आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचा हा भक्तीचा प्रवास सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते.

वारीच्या मार्गांचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्ष तसंच विविध शासकीय विभागांमधील समन्वय या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केलं जातं. एका मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या नियोजन प्रक्रियेविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण जाणून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमात आपल्याशी आज संवाद साधणार आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे

यंत्रणा असेल, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही कर्मचारी अधिकारी काम करत असतील, ह्या सर्वांच्या बरोबर योग्य अशा प्रकारचं दळणवळण, संदेशाची देवाणघेवाण ही खूप महत्त्वाची बाब असते. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचाही विचार केला जातो. उदाहरणार्थ जे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्वांच्या टेलिफोन्स म्हणजे मोबाईल नंबरची यादी किंवा डायरी प्रकाशित केली जाते आणि ती त्या त्या प्रत्येकाकडं ती उपलब्ध असते. म्हणजे विश्वस्तांचे नंबर असतील, दिंडी प्रमुखांचे नंबर असतील, संबंधित विषयाशी जे अधिकारी काम करतात इन्सिडेंट कमांडर त्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये दिलेले असतात. म्हणजे एखाद्या दिंडीला आरोग्यविषयक काही अडचण आली तर त्या क्षेत्रामधला कोणता अधिकाऱ्याला संपर्क करावा हे त्या दिंडी प्रमुखाला माहीत असतं. मग आरोग्य असेल, पाणीपुरवठा असेल, स्वच्छता असेल, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ही जी काही माहितीची देवाणघेवाण आहे ही चालू राहते. याचबरोबर आपापसामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्यामधलं प्रशासन यांच्यामधल्या समन्वयासाठी सुद्धा एक स्वतंत्रपणे कम्युनिकेशन चॅनेल असतात, जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा जी काही माहितीची देवाणघेवाण होते. पोलीस एवढे 10-15 लाख ज्या वेळेला वारकरी एखाद्या गावी जातात त्यावेळी तिथले मोबाईल टॉवर्स जॅम होऊन जातात, एवढा ताण त्याच्यावर करू. मग त्याच्यासाठी बेस स्टेशन्स, त्याच्यासाठी रिपीटर स्टेशन, त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स हे सर्व नियोजन केलं जातं आणि मग त्या त्या ठिकाणी हे जे काही टॉवर्स असतात ते तिथून उभे केले जातात आणि त्यासाठी ज्या जे काही मोबाईल सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःहून पुढे येतात, जेणेकरून या ज्या दळणवळणा माहितीच्या देवाणघेवाण किंवा दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. आणि मग आपत्तीच्या वेळेला सगळ्यात जर महत्त्वाचा काही जर भाग असेल तर योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यामध्येच त्या व्यवस्थापनाचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून दळणवळण आणि संदेशवहन याच्यासाठी आवश्यक उपाययोजना हा सगळ्यात महत्त्वाचा घटक या पूर्ण नियोजनामध्ये निश्चितपणे. पालखी मार्गावर वारकरी जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेला वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत असतात, विसाव्याच्या ठिकाणी थांबतात आणि अशा ठिकाणी शहरांमध्ये पण मुक्काम करतात आणि अशा ठिकाणी शौचालयाची व्यवस्था हा सगळ्यात मोठा असा ज्याला म्हणूयात की महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जसं 10-15 लाख वारकऱ्यांची जर शौचालयाची व्यवस्था करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप खूप जिकिरीचं असतं. म्हणून मग प्रत्येक वेळेला किती प्रकारची शौचालयं आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. मग ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक शौचालयं असतील, शासकीय वेगवेगळ्या याच्यामधनं शौचालयाची निर्मिती झाली असेल तर काही मंगल कार्यालयामध्ये शौचालय असू शकतात, काही हॉटेल्समध्ये शौचालय असू शकतात, त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचं लोकेशन कुठे आहे ते पण निश्चित केलं जातं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी फिरती शौचालयं किती लागतील, टेम्पररी शौचालयं किती निर्माण करावी लागतील याचं पण नियोजन केलं जातं. आता कितीही म्हणलं तरी शौचालयं अपुरीच पडतात, म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने 2-3 वर्षापूर्वी खूप छान उपक्रम केला. याच्यामध्ये शासनाने ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयाकरता एक मोहीम हाती घेतली होती आणि घरटी आता त्याच्यासाठी अनुदान दिलं गेलं आणि लोकांना प्रवृत्त केलं गेलं की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधा. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत शौचालयांचा जर वापर केला गेला तर मोठ्या प्रमाणावर शौचालय उपलब्ध होऊ शकते. पूर्वी वारी ज्या वेळेला गावी यायची त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये त्यांची ठरलेली मुक्कामाची ठिकाणं असतात, ठरलेली घरं असतात आणि ती कुटुंब त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात. पण आता वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असेल तर वारकऱ्यांच्या या गरजा जर पूर्ण करत असतील तर ती फार मोठी सेवा होऊ शकते. हा एक चांगला विचार गावागावांमधनं पोचवला गेला आणि ज्या व्यक्तीला मग आपल्या घरातलं व्यक्तिगत शौचालय वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याची संमती घेण्यात आली आणि मग त्याच्या शौचालय जर तो देत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणीपुरवठा तिथं व्यवस्थित होतो का नाही याची पण जबाबदारी शासनाने घेतली. आणि मग गावामध्ये ज्यावेळी वारकरी गेले तेव्हा असे जे काही व्यक्तिगत शौचालयाचा वापर करू देणाऱ्या घरांवर पांढरे झेंडे लावण्यात आले आणि वारकऱ्यांनी माहिती देण्यात आली की ज्या घरावर पांढरा झेंडा आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या कुटुंबानं आपलं शौचालय आपल्याला त्या वापरासाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्या अर्थी ती एक वेगळी सेवा वारकऱ्यांची ते कुटुंब करू इच्छितं आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 90,000 जास्त जी काही व्यक्तिगत शौचालय ती वारकऱ्यांना वापरायसाठी उपलब्ध झाली आणि त्यामुळं मग सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घाण होणं किंवा दुर्गंधी पसरणं हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोगराई पण खूप कमी झाली आणि ही जी काही चळवळ आहे ज्याच्यामध्ये

केवळ पांडुरंगाला जाण्याच्या ऐवजी जो पांडुरंगाला जातो तो वारकरीच पांडुरंग आहे तो समजून सेवा, हा जो काही मूळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच वारीचा जो आत्मा आहे तोच लोकांना जर व्यवस्थित समजला आणि उत्साहाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि हे खूप छान उपक्रम वारीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो. वारकरी ज्या वेळेला मार्गस्थ किंवा मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला स्वच्छता एक महत्वाचा विषय असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करतात. मग स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे कारण मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यासाठी मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार, वाहतूक कशी करणार, त्यासाठी मग वेगळ्या गाड्या घंटा गाड्या किंवा त्या ठिकाणी कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था, ह्या सर्व गोष्टी ह्या महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत केल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत पण याला निश्चितपणे मनुष्यबळ गाडी गाड्या सगळं दिल्या जातात आणि हा कचरा एकत्रित केल्यानंतर पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याही बाबतीमध्ये नियोजन केलं जातं. आता या सर्व कार्यक्रमामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वेगळे काही विषय हाताळले गरजेचे असतं. उदाहरणार्थ जेव्हा देहू आणि आळंदी व दून महानगरपालिका क्षेत्र पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी येतात त्यावेळेला बरेच वारकऱ्यांना तिथल्या रस्ते कुठले आहेत, कुठल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचं, कुठल्या मार्गाने जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन संबंधित पोलीस यंत्रणेने कसं केलेलं आहे याची माहिती त्यांना नसते. मग त्यासाठी माहिती पथकं त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा दिशादर्शक फलक लावणं किंवा त्याच्यामध्ये बॅरिकेड्स करणं हे पोलिसांच्या सहकार्यानं संबंधित महानगरपालिका करते. त्या रस्त्यांची डागडुजी करणं, त्या ठिकाणी जर फांद्या वाढल्या असतील, झाडं वाढले असतील तर त्याची साफसफाई करणं, मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करून तो त्या ठिकाणी मुक्कामाची चांगली व्यवस्था करण्यासाठी जी जे आवश्यक उपाययोजना आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर महानगरपालिकांचे हे करत असतात. आणि मग याच्यामध्ये CCTVचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दोन्ही पोलीस मुख्यालय याच्यामध्ये ज्या वेळेला बंदोबस्त देतात त्यावेळेला महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे इश्यूज आहेत त्या ठिकाणी CCTVद्वारे त्याच्यावर नियंत्रण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर्स उभा केले जातात की गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी किंवा जर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलं तैनात केली जातात, त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाते. त्यामुळे पोलिसांचा जो काही त्याच्यामधला महत्वाचा जो भाग आहे तो एक तर पालखी आणि पालखीबरोबरचे येणारे ज्या काही दिंड्या आहेत त्यांना सुरक्षितता देणं, त्यासाठी मग पायलट कार्स, त्यासाठी एस्कॉर्टच्या कार्स किंवा त्याचे जे मनुष्यबळ, हा एक म्हणजे पालखीची सुरक्षितता हा एक महत्वाचा भाग. आणि त्याच्याबरोबर मग त्याच्यासाठी अनुषंगिक जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे, मग जड वाहनं कुठून सोडणार, दुचाकी कुठून सोडणार, चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा मार्ग चांगला करणार, यासाठी मग बॅरिकेड्स करणं, दिशादर्शक फलक लावणं, माहिती पथक माहिती देण्यासाठी पथकं उभारणं किंवा स्टॉल्स उभारणं, हे वॉच टॉवर्स उभारणं, या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि याचं कम्युनिकेशनसाठी मग कंट्रोल रूम्समध्ये पण अशा प्रकारची व्यवस्था केली जाते की जेणेकरून एखादी जर घटना अनुचित घडली त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याचं पण नियोजन केलं जातं. तर यामध्ये मग हा जो समन्वय जो असतो, महानगरपालिका आयुक्त असतील, महानगरपालिकांचे इतर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात संपूर्ण एवढा प्रचंड मोठा ज्याच्यामध्ये अगदी दिवसभर त्या सर्व आणि रात्रीसुद्धा सुरक्षितेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकच्या बाबतीतल्या उपाययोजना यासाठी खूप मोठा समन्वय आवश्यक असतो. आणि शहरी भागामधलं पालखीचं नियोजन हे खूप अवघड आहे कारण शहरामध्ये एकतर जागेची कमतरता असते, शहरामध्ये संसाधनं जरी जास्त असली तरी ती संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीनं करणं हे पण खूप मोठं चॅलेंज असतं. शहरामध्ये मुळातच गर्दीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर असतात आणि मग त्यासाठी मग शाळा बंद करणे, सुट्टी देणे किंवा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे आदेश पारित करणं, हे सर्व आदेश हा सुद्धा त्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो. मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करणे, कत्तलखाने बंद करणे, त्या ठिकाणी हॉटेल्समधल्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करणे किंवा ह्या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे आदेश पारित करावे लागतात. आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा त्या त्या कायद्यातल्या तरतुदी वापरून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा संबंधित समजा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हे सर्व त्याच्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्याच्यानुसार त्याची पाहणी करतात आणि त्याचं जर वापर त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई पण केली जाते. त्यामुळे अशा विविध संस्था किंवा विविध कार्यालय आणि त्यांच्यामधले हे विविध सर्व गोष्टी करणं हा एक आणि त्याच्यामध्ये समन्वय राखणं हा खूप असा जिकिरीचा असा भाग असतो आणि त्यासाठी त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं आणि अंमलबजावणी पण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं. या सर्व सोहळ्यामध्ये अनेक उत्साही नागरिक,

0: काहीतरी करावं या भावनेने येतात. मग अशा प्रकारच्या जे काही स्वयंसेवकांचं सुद्धा मदत प्रशासन घेतं आणि मग आपण या स्वयंसेवकाची नोंदणी करतो. मग एखादं कॉलेज असेल, त्या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, एखादं कार्यालय असेल, तिथले काही कर्मचारी असतील, त्यांना विशिष्ट कामासाठी नेमून दिलं जातं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. होमगार्ड्स किंवा इतर अशा प्रकारच्या जे काही यंत्रणा आहेत, NCC असतील, NCC कॅडेट्स असतील, त्यांचा पण वापर केला जातो. आणि मग त्यांना वेगवेगळ्या, उदाहरणार्थ स्वच्छता, उदाहरणार्थ सुरक्षितता, उदाहरणार्थ गर्दीचं नियंत्रण, ट्रॅफिक नियंत्रण, ह्या अशा छोट्या छोट्या किंवा वैद्यकीय काही त्याच्यामध्ये जर काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो. त्यांना पण आपण प्रशिक्षण देतो. प्रशासन त्यांना जबाबदारी निश्चित करून देतं. त्यांचा कुणीतरी नोडल ऑफिसर असतो, त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते. आणि मग पालखीच्या त्या काळामध्ये ही सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे मात्र ठरवून दिलेलं काम व्यवस्थित करतात.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, शिस्त, सामाजिक एकता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा अतिशय सुंदर मिलाप आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे सूक्ष्म नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक सक्षम होत आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण पालखी सोहळ्याच्या नियोजनामागील प्रशासनाची भूमिका, त्यामागची व्यापक तयारी जाणून घेतली. या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल यशदाचे महासंचालक आणि पुण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे सर यांचं मनःपूर्वक आभार. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेव, तर पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: बिल्कुल, असा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 262.47 शतांश मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:40 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्लॅनेट फर्निचर प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
5: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. या मागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
6: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 स्क्वेअर फीट आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 स्क्वेअर फीट आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली, की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनलमध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेसमध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करते, फोम

0: मध्ये सेंचुरीवर करते. तर ही आज ब्रँडबरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. मग एनी हाऊ काय आहे की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
1: बरोबर.
0: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल, आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजची आवडतील, काही गोष्टी कुकाची आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
1: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
0: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माया स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोट्या आहेत आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावला तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबली होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: प्लॅनेट फर्निचर प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 7:45 आणि 56 सेकंद झाले आहेत. आता आपण आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया श्रीधर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कवी ग्रेस यांचं गाणं.

या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाच्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांनी सन्मानित श्रीयुत ज्ञानेश्वर पाटील यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. सादर करते विवेक वानखडे. जरूर ऐका हा कार्यक्रम आज सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 8:40 पायी वारी पंढरीची आषाढी पालखी सोहळ्यावरती आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब. INS मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपरफुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया

रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली, तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही, असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी तीनदा तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत, अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटीहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटीहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत, असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल, असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल, असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुज्तबा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत, असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्न पदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह

बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं NHPC म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी तसंच पुरुष दुहेरीतील जोडी MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडीरोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत रंगराज लांजेवार यांचं होतं. मोहिनी बर्डे यांनी गायलं होतं आणि संगीत होतं प्रभाकर धाकडे यांचं.

दशरथ पुजारी यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकलं. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

गीताली पुंडकर यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं गजाननराव वाटवे यांचं. आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया

0: समूह स्वरातलं गीत आपण ऐकलं. मधुवंती सप्रे यांच्या गीताला संगीत होतं भूमानंद बोगम यांचं, आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता संपला.
1: 262.47 अर्थात 143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

0: ॲक्शन रिप्ले या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. इर्शाद कामिल यांच्या या गीताला संगीत दिलं होतं प्रीतम यांनी.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: शान यांनी गायलेली समीर अंजान यांची गीतरचना ऐकूया. या गाण्याला संगीत दिलंय मॉन्टी शर्मा यांनी आणि चित्रपट आहे सावरिया.

0: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर।
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।
4: लखलक चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। अग्निपथ या चित्रपटातलं रूपकुमार राठोड यांनी गायलेलं गाणं आपण ऐकणार आहोत। अमिताभ भट्टाचार्य यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी।

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
1: है?
0: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
1: घे घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: श्रोते हो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाच्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांनी सन्मानित श्रीयुत ज्ञानेश्वर पाटील यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. जरूर ऐका ही मुलाखत आज सकाळी 9:30.

0: या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: आपण ऐकताहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
4: सचिन,
3: मम्मी,
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाच्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांनी सन्मानित श्रीयुत ज्ञानेश्वर पाटील यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. सादर करते विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारानं ज्यांना गौरवण्यात आलं आहे, तसंच सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक सहकार आणि कामगार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश्वर पाटील यांना आजच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलंय. तर त्यांचा हा विविध क्षेत्रातला प्रवास आता आपण जाणून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: अलीकडेच तुम्हाला महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारानं गौरवण्यात आलंय, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: तर आज आपण या पुरस्कारापर्यंतचा तुमचा प्रवास जाणून घेऊया. तुमचा सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक सहकार आणि कामगार क्षेत्र असा मोठा प्रवास आहे, तर याची नेमकी सुरुवात कधी झाली?
1: मी ऑक्टेल प्रोडक्ट लिमिटेड या आस्थापनेत 30 वर्ष काम करत असतानाच संकल्प कलामंच रत्नागिरी या संस्थेतून माझा प्रवास सुरू झाला.
0: बर.
1: त्यातूनच सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक सहकार आणि कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी यांच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत गेली.
0: मग आता तुमचा साहित्यिक प्रवास कसा काय सुरू झाला? म्हणजे पहिलं नाटक कोणतं लिहिलं आणि ते कसं सुचलं तुम्हाला?
1: मी पहिलं नाटक खुराड लिहिलं. मी गेले 21 वर्ष संकल्पमधून काम करतोय. अगदी चहाचे कप उचलण्यापासून नेपथ्याचं साहित्य उचलणं हे सर्व आपण करत राहतो कलाकार म्हणून. तर अशातच

0: नाटक निवड करणे, नेपथ्य, संगीत ह्या गोष्टी जवळून सगळ्या पाहिल्या आहेत. मग हे करताना आपण हे नाटक का लिहू नये असा मनात विचार आला आणि नाट्यलेखनाला सुरुवात केली. यासाठी आपला विषय कोणता असावा? आता मी तर पहिलंच नाटक लिहितो म्हटल्यानंतर आपण कौटुंबिक, सामाजिक ह्या विषयावर सुरुवात करावी. मग याचा विचार करून 80 अगोदरची पिढी आणि 80 नंतरची पिढी असा विचार केला. मग 80 अगोदरची पिढी म्हणाला तर ती अरेंज मॅरेज आणि नवरा बायकोचं भांडण झालं तरी दुसऱ्या दिवशी हसत खेळत संसार करणारी पिढी,
1: ऍडजस्टमेंट करणारी पिढी.
0: आणि 80 नंतरची पिढी ही क्षुल्लक कारणावरून घटस्फोटापर्यंत पोहोचणारी पिढी. आणि ह्या गोष्टीवर भाष्य करण्याचा विचार केला आणि त्याच्यामध्ये गुळवणी सर, पाकरे सर यांनी मला खूप मार्गदर्शन केलं आणि अशा पद्धतीने गणेश गुळवणी सर यांच्या दिग्दर्शनाखाली माझं पहिलं नाटक खुराड ह्या नाटकाचं सादरीकरण रंगमंचावर झालं. त्यानंतर मावळतीचा इंद्रधनू, आपलं ते आपलं, उंबरटा, युगे युगे, यदा यदाई धर्मश, अशा एकांकिका नाटक लिहिण्याची सुरुवात झाली. इश्काची इंगळी ढसली हे विनोदी नाट्यही मला लिहिण्याची संधी मिळाली आणि त्याचे सुद्धा प्रयोग झालेले आहेत. आणि ह्या माझ्या एकांकिका नाटक हे राज्य नाट्य स्पर्धा, औद्योगिक नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा, महिला कामगार नाट्य स्पर्धा यामध्ये त्याचं सादरीकरण झालं.
1: असं म्हणजे वेगवेगळ्या रंगमंचावर तुमची ही एकांकिका नाटकं सादर केली गेली आतापर्यंत, म्हणजे असा तुमचा प्रवास सुरू आहे. पण या प्रवासाची खरी सुरुवात कशी झाली? म्हणजे त्याच्या आधी तुम्ही कोणत्या प्रकारचं लेखन करत होतात का?
0: तशी कॉलेज जीवनामध्ये कवितापासूनही सुरुवात झाली, पण त्याची खरी सुरुवात ही रत्नागिरीत आल्यानंतर, संकल्प जॉईन केल्यानंतरच झाली. त्याच्यानंतर कविता लिहिता आल्या, नाटक लिहिता आलं, कथा लिहिता आल्या, एकांकिका लिहिता आल्या.
1: बर, म्हणजे मूळ पिंड तुमचा होता कवितेचा, पण इथे आल्यानंतर त्याला तुम्हाला क्षेत्र मिळालं असं म्हणेन.
0: हो, नक्कीच असं म्हणता येईल.
1: नाट्यलेखन हा तुमचा तसा आवडीचा विषय दिसतोय, पण तरी सुद्धा तुम्ही कविता वगैरे या आधी लिहिलेल्या आहेत असं म्हटलं, तर त्याविषयी थोडस सांगा.
0: गेल्या वर्षीच सातारा येथे झालेल्या 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यामध्ये माझ्या बायको ह्या कवितेचा समावेश झाला होता आणि ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे.
1: नक्कीच नक्कीच, ती कविता तुम्ही सादर करू शकता का?
0: हो नक्कीच. कवितेचं नाव आहे बायको. बायको हा शब्द नव्हे, बायको हा शब्द नव्हे, सरगम आहे जीवनाची, सूर जुळू दे न जुळू दे, मैफिल रंगवते संसाराची. बायको हा शब्द नव्हे, सरगम आहे जीवनाची, सूर जुळू दे न जुळू दे, मैफिल रंगवते संसाराची. कधी वरचासा, कधी वरचासा, कधी खालचासा, कधी वरचासा कधी खालचासा, लावते ती असा की स्वर लहरती, ताल बहरती, धून बनवते संसाराची, सूर जुळू दे न जुळू दे, मैफिल रंगवते संसाराची.
1: वा,
0: कधी गाते भोपाळी, कधी गाते भोपाळी, कधी राग मल्हारती, झुळझुळणारा झरा, कधी गाज सागराची ती, होऊन गौरी उमा दुर्गा, होऊन गौरी उमा दुर्गा, लय बदलते संसाराचे, सूर जुळू दे न जुळू दे, मैफिल रंगवते संसाराची. आरोह आणि अवरोह तिचा, आरोह आणि अवरोह तिचा, नाद गुंजतो तिचा असा की, आरोह आणि अवरोह तिचा, नाद गुंजतो तिचा असा की, तीव्र कोमल मध्यम स्वरी, चाल बहरते संसाराची, सूर जुळू दे न जुळू दे, मैफिल रंगवते संसाराची. बायको हा शब्द नव्हे, सरगम आहे जीवनाची, सूर जुळू दे न जुळू दे, मैफिल रंगवते संसाराची.
1: वा वा, छानच, अगदी छान, खूप छान कविता आहे तुमची ही.
0: धन्यवाद.
1: मला आता तुमच्या नाटकांविषयी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता नाट्यलेखन जे करता ते नेहमीचं नाट्यलेखन आणि स्पर्धांसाठी लेखन याच्यात काय फरक असतो?
0: आपण कशासाठी नाट्यलेखन करतो यावर अवलंबून आहे. म्हणजे नाटक किंवा एकांकिका लिहिताना ती लेखन स्पर्धेसाठी लिहितोय, नाट्य स्पर्धेसाठी लिहितोय की बाहेर प्रयोग करण्यासाठी लिहितोय यावर अवलंबून लिखाण सुरुवात करतो. आता बाहेर प्रयोग करण्यासाठी विनोदी, कौटुंबिक, निखळ आनंद देणारी नाट्यकृती असेल तर ती भावते. इश्काची इंगळी ढसली हे माझी 2 विनोदी नाट्यकृती, निखळ आनंद देणारी नाट्यकृती आहे आणि ती लोकांना खूप आवडली.
1: म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लेखन

0: करावा लागतो, म्हणजे जेव्हा कुठल्या स्पर्धेसाठी असेल तेव्हा त्यातला आशय मजबूत असला पाहिजे, प्रेक्षकांच्या समोर जर सादर करायचं असेल तर त्यांना आवडणारं असं असलं पाहिजे.
1: हो, आता मी लिहिलेली युगेयुगे ही एकांकिका ही संवादिक एकांकिका आहे आणि ह्या लेखन स्पर्धेमध्ये ही खूप उत्कृष्टपणे प्रभाव टाकणारी एकांकिका आहे आणि म्हणूनच प्रायोगिक रंगमंच संघ मुंबई यांनी जी एकांकिका स्पर्धा घेतली त्यामध्ये प्रायोगिका हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं आणि त्यामध्ये माझ्या युगे युगे ह्या एकांकिकेचा समावेश आहे.
0: अरे वा, खूपच छान. तिचा विषय काय आहे?
1: त्याचा विषय आहे की त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, सीता, द्रौपदी आणि आजची मानिनी. आता सीतेचा संयम, द्रौपदीचा आक्रमकपणा आणि आजची मानिनी, तिच्यामध्ये सीतेचा संयम आणि द्रौपदीचा आक्रमकपणा याचा संगम म्हणजे युगेयुगे ही एकांकिका.
0: प्रत्येक युगातला स्त्रीचा प्रवास कसा असेल हे त्यात तुम्ही
1: वर्णन केलेलं आहे.
0: खरोखरच खूपच छान विषय तुम्ही हाताळला यामध्ये.
1: श्रीकांत पाटील सर, अनिल दांडेकर सर, वामन जोग सर, गुळवणी सर, पाकरे सर यांच्याशी त्यावर मी चर्चा करायचो. मग त्याने सांगितलं की हे तुम्ही फक्त स्त्रीच्या बाजूने लिहिताय, मग स्त्री चांगली आहे किंवा तिच्यावर अन्याय होत आहे, पण स्त्रीचा स्वैराचार ह्याचासुद्धा विचार करा. आणि मग मी त्याच्यात तो बदल केला आणि मी तो एवढ्या व्यवस्थितपणे सीता आणि द्रौपदीच्या तोंडून की स्त्रियांना हे पण समजायला पाहिजे की आपला अन्याय होतोय ही फक्त पुरुषांकडून होतोय अशी बाब नाही, तर स्त्रियासुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहेत की त्यांना जास्त स्वातंत्र्य मिळालंय आणि त्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून तुम्ही स्वैराचार केला. त्याच्यावर सुद्धा मी भाष्य एवढ्या छानपैकी केलंय, पण हे कसं होतं, तो माहोल लागतो, त्या माहोलमध्ये एकदा शिरल्यानंतर लिहिण्याचा मूड येतो, लिहिलं जातं. आणखी सांगता येईल की मी उंबरठा नावाचं एक नाटक लिहिलं आहे. उंबरठा हे प्रायोगिक ब्लॅक कर्टनवर करू शकेन, राज्यनाट्य स्पर्धेसाठी अगदी योग्य अशी स्क्रिप्ट आहे. स्त्रीचा तारुण्यापासून वृद्धत्वापर्यंतचा प्रवास कसा असेल याचं वर्णन त्या उंबरठा ह्या नाटकामध्ये केलेलं आहे. स्त्रीचा तारुण्याचा प्रवास, 45 ते 50 दरम्यानचा मेनोपॉजचा प्रवास किंवा 60 वृद्धत्वाचा प्रवास हा कसा असेल याच्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न उंबरठामधून केलेला आहे.
0: अरे वा, किती छान ना. म्हणजे एका पुरुषाने स्त्रीच्या मनोवस्था वर्णन करणं म्हणजे त्या त्या वयातल्या हे खूपच छान आहे, म्हणजे समजून घेऊन ते करणं अतिशय छान. सर, तुमची साहित्याशी तर जवळीक आहेच, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं हे लेखन केलंय
1: हो,
0: आणि तुमच्या एकांकिका वगैरे स्पर्धातून तुम्ही पाठवलेल्या आहेत आणि त्यांना बक्षीसही मिळालेले आहेत
1: हो.
0: पण याचबरोबर जसं सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही लेखन करताय तशाच प्रकारच्या अनेक उपक्रमातही तुम्ही सहभागी होताय, म्हणजेच रक्तदान असो किंवा देहदानाचा संकल्प असो, तर त्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
1: प्रत्येकाला समाजाचं काहीतरी देणं लागतंच आणि मी 2012 साली देहदानाचा संकल्प केलाय.
0: बर,
1: मी मध्ये मध्ये रक्तदान ही केलेलं आहे. नाचणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करतो, त्यातूनच मला विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर माझी निवड झाली आहे. कोरोना काळात कोरोना कृती समितीमध्ये माझी निवड झाली होती. आमच्या संस्थेतर्फे म्हणजे संकल्प कला मंचतर्फे दरवर्षी गुरु पौर्णिमेला गुणवंतांचा गुणगौरव हा कार्यक्रम आयोजित करतो आम्ही आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी परिसरातील गुणवंतांचा सत्कार केला जातो, त्यांना गुरु मानून सत्कार केला. हे अशा पद्धतीचे सामाजिक कार्य चालूच आहे.
0: पण देहदानाचा संकल्प करावा असं का वाटलं?
1: आपण 21व्या शतकात आहोत आणि माझा स्वर्ग नरक याच्यावर विश्वास नाही.
0: बरोबर.
1: आणि माझा पुनर्जन्मावर सुद्धा विश्वास नाही. माणूस जिवंत असतो तोपर्यंत नावाने माणूस ओळखला जातो, मृत्यूनंतर नावही राहत नाही, बॉडी म्हणून
0: संबोधलं जातं.
1: आपल्या मृत्यूनंतर अवयव दान केल्याने कित्येक जणांच्या आयुष्यात आनंद फुलणार आहे,
0: नक्कीच
1: त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद फुलणार आहे आणि ही मला भावलेली गोष्ट आहे. मृत्यूनंतर अवयवदान केल्यामुळं आपण आणखी कित्येक वर्ष ह्या भूतलावर त्या अवयवरूपी जिवंत राहणार आहोत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे.
0: खरंच
1: नाट्यभाषेत बोलायचं झालं तर निसर्गाच्या रंगमंचावर आपल्याला मानवी देह ही एक वेशभूषा मिळाली. नाटक संपलं की आपली वेशभूषा उतरवून ठेवावी, मग तो वेश नष्ट करण्यापेक्षा गरजूंच्या कामी आला तर.
0: अगदी खरं आहे, खूपच छान विचार आहे हा.
1: किती लोकांच्या आयुष्यात आनंद फुलेल,
0: नक्कीच
1: किती कुटुंबाच्या आयुष्यात आनंद फुलेल,

0: देहदान केल्यामुळं आपले डॉक्टर विद्यार्थी आहेत ते त्याच्यावर अभ्यास करणार आहेत, संशोधन करणार आहेत, म्हणजे त्या एका देहावर अभ्यास करणारे कित्येक डॉक्टर, आणि ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते.
1: नक्कीच. आणि पुढच्या पिढीच्या दृष्टीने ती मोलाची गोष्ट आहे की आपण आपलं देहदान केल्यामुळे आणखीन काही डॉक्टर्स तयार होतील, ते यातून शिकतील आणि त्याचा पुढच्या पिढीला उपयोग होईल.
0: इंद्रधनुष्यच्या माध्यमातून मी सर्व श्रोत्यांना विनंती करतो की जुन्या कालबाह्य अंधश्रद्धातून बाहेर पडायला हवं. मृत्यूनंतर काल्पनिक स्वर्गापेक्षा जिवंतपणी माणसाच्या आयुष्यात आनंद फुलवला तर तो स्वर्ग नाही का?
1: नक्कीच.
0: तर हे स्वर्गसुख आपण जिवंत असतानाच जर मिळत असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे.
1: हो, अगदी नक्कीच. आणि देहदान केल्यामुळेही हे स्वर्गसुख मिळू शकतं असं सगळ्या श्रोत्यांना सांगावंसं वाटतंय.
0: नक्कीच.
1: तेव्हा तुम्ही सुद्धा देहदानाचा संकल्प करू शकता किंवा रक्तदानासारखं पवित्र कार्य तुम्ही आपल्या जिवंतपणे करू शकता. तेव्हा श्रोते हो, याचा नक्कीच विचार करा. सरांनी आपल्याला जे सांगितलंय आता त्यानुसार विचार करून अंमलबजावणी त्याची करावी आणि स्वर्गसुख इथेच उपभोगता यावं असं मनाशी ठरवा.
0: मी रक्तदानही केलेलं आहे, आता रक्तदान शिबिरामध्येही केलेलं आहे आणि गरजेप्रमाण केलेलं आहे. रक्तदानाबद्दल सांगायला मला आवडेल की मी आणि माझा एक सहकारी ओंकार गोगटे बसलो होतो, तेवढ्यात व्हॉट्सअपवर एक मेसेज आला की ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचे 8 ते 10 बाटल्या रक्त हवं होतं आणि तातडीची शस्त्रक्रिया होणार होती. ज्यांना रक्त हवं होतं ते ना माझ्या ओळखीचे होते ना त्याच्या ओळखीचे होते, तरीही मी जायचा निर्णय घेतला. शिफ्ट संपल्यानंतर मी गेलो, रक्तदान केलं आणि घरी निघून आलो. काही दिवसानंतर, म्हणजे मला वाटतं 2-3 महिन्यानंतर, एक निनावी नंबरवरून कॉल आला. ते म्हणाले की धन्यवाद काका, आजच बाबांना घरी आणलं. मला काही कळेना. मग त्यांनी सविस्तर सांगितलं की तुम्ही रक्तदान केलं होतं आणि माझे बाबा ते ॲडमिट होते, त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यांना आज घरी आणलं. ही माझ्यासाठी भावुक होणारी, आनंदाची, समाधान देणारी गोष्ट आहे.
1: नक्कीच नक्कीच. आपल्यामुळे कुणाला तरी इतका उपयोग झाला आणि त्याचा जीव वाचला त्याबद्दल आपल्याला असं वाटणं साहजिकच आहे.
0: नक्कीच.
1: आणि तुम्ही ते खूप मोलाचं कार्य करताय. आता आपण पुन्हा एकदा साहित्य प्रकाराकडे वळूया. 18+ ही तुम्ही लिहिलेली शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली आहे आणि त्याचा विषय नेमका काय आहे ते जरा सांगा.
0: 18+ केवळ एका मुलीची गोष्ट नाही तर ती आजच्या पिढीला वेळीच सावध करणारी एक प्रबोधनपर कौटुंबिक एकांकिका आहे.
1: बर.
0: भावनेच्या भरात वाहून न जाता आई वडिलांच्या विश्वासाला तडा न जाऊ देणे हेच खरंच शानपण आहे, हा संदेश ही एकांकिका देते.
1: बरोबर.
0: तारुण्यात पंख फुटायच्या अगोदर आभाळात भरारी मारण्याची जे स्वप्न तरुण पिढी बघते त्याच्यात मी दाखवताना दाखवलं होतं की पावळणीला चिमणीचं घरटं आहे आणि त्यातलं चिमणीचं पिल्लू खाली पडतं आणि ती मुलगी ते हातात घेते, त्यानंतर सगळ्या चिमण्या तिथे जमतात आणि त्या पिल्लाला टोचून टोचून मारतात. तेव्हा आई तिला सांगते की हे पक्षी ते दुसऱ्याचा हात लागल्यानंतर आपल्या पिल्लाला टोचून टोचून मारतात, तर हा समाज, हे नातेवाईक काय करत असतील, आपल्याकडून झालेल्या चुकीमुळं हा समाज, हा नातेवाईक असंच टोचून टोचून मारतील, तेव्हा आपण सावध राहायला पाहिजे. पंखात बळ आल्यानंतरच आभाळात भरारी मारायला पाहिजे, अशा पद्धतीचं आहे ते.
1: सर, तुम्हाला विश्वकर्मा गुणवंत हा कामगार पुरस्कार जाहीर झालाय कामगार कल्याण मंडळाकडून,
0: हो,
1: तर त्याचं स्वरूप काय आणि तो पुरस्कार कशासाठी दिला जातो?
0: विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार हा पुरस्कार महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळ यांच्यातर्फे दरवर्षी दिला जातो. कामगार कल्याण निधी ज्या कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी भरला आहे, अशा कामगारांनी साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात ज्यांनी कार्य केलं आहे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो. मंडळाकडून दरवर्षी 51 पुरस्कार दिले जातात. विश्वकर्मा गुणवंत कामगार म्हणून 51 जणांना आणि कामगार भूषण म्हणून एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. याचं स्वरूप प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम अशा प्रकारचं असतं.
1: तुमच्या कार्याबद्दलचा तुमचा गौरव आहे.
0: हो
1: सर, तुम्ही ऑक्टेल कंपनीमध्ये काम करता.
0: हो.
1: तर तिथे शिफ्टमध्ये तुमचं काम चालतं.
0: हो.
1: तर शिफ्टमध्ये नोकरी

0: करून तुम्ही एवढं सगळं कार्य केलं आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा काय मॅनेज करता आणि तुम्हाला यासाठी कुणाची मदत लाभते, मार्गदर्शन लाभतं, त्याविषयी सांगा.
1: आपला छंद, आपली आवड, आपला व्यासंग, आपली सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना अनेकांच्या हात पाठीशी असतात, अनेकांच्या प्रेरणा पाठीशी असतात. श्रेय द्यायचं म्हणालात तर साहजिकच कुटुंबापासून सुरुवात होते. माझी पत्नी सौ वृषाली पाटील ही प्रत्येक गोष्टीची साक्षीदार आहे. आमची संस्था संकल्प कला मंच, संकल्प कला मंचचे सर्व सभासद कैलासवासी रवींद्र साळुंके, कैलासवासी प्रकाश टिक यांचं तर आवर्जून उल्लेख करायला हवा. लिखाणाच्या बाबतीत म्हणालात तर डॉक्टर दिलीप पाकरे, गुळवणी सर, श्रीकांत पाटील सर, अनिल दांडेकर सर यांचं मार्गदर्शन हे मिळतच राहिलं आहे. कामगार कल्याण मंडळाच्या सौ संस्कृती शिंदे मॅडम अशी बरीच नावं सांगता येतील.
0: असे हात पाठीशी असले की आपल्याला कार्य करायला हुरूप येतो.
1: हो,
0: तर तुम्हाला अशी माणसं तुमच्या आयुष्यात मिळाली ही खरंच मोलाची बाब आहे. आता मागे वळून पाहताना तुमच्या एकंदरीतच सगळ्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अजून कोणकोणत्या गोष्टी करण्याचा मानस आहे?
1: खूप आनंद वाटतो, समाधान वाटतं. गेले कित्येक वर्ष कामाची संधी मिळत गेली, त्यातून आनंद मिळत गेला, समाधान मिळत गेलं, काहींच्या प्रेरणेने लिहित गेलो. वाचनाचा व्यासंग आहेच, लिहिण्याचा छंद जोपासतच आहे. आत्ता जस्ट नवीन मी अंतिम फेरी राज्यनाट्याची झाली, त्यात मी बरेचसे नाटकं बघितली. त्यानंतरचा लिहिण्याचा प्रवास वेगळ्या पद्धतीचा. तुम्हाला सांग तर मी आत्ता दुर्योधन रावण ही पुस्तकं वाचायला घेतली, मला वाचनाचा खूप चांगला व्यासंग आहे. मग त्यातून मी दुर्योधन रावण हे पुस्तकं वाचलीत आणि मग माझ्या मनात एक हे आलं की आपण यदा यदा ही धर्मश्च ही एकांगिका मी लिहायला घेतली, त्यामध्ये दुर्योधन रावण यांचं काय मत असू शकतं. आपण त्यांना आजच्या भारतीय संस्कृतीमध्ये हे सगळ्यात मोठे खलनायक आहेत, पण ह्यांचं एक काय मत असू शकतं. आता आपण दुर्योधनाला खलनायक ठरवतो की मी सुईच्या टोकावरचं सुद्धा एवढी जागासुद्धा पांडवांना देणार नाही, तर ते बरोबर आहे का चुकीचं आहे? तर माझ्या मते आपण जर वाचन केलं, तुम्ही एस भैरप्पा वगैरे यांचं पर्व हे पुस्तक वाचा की तुम्हाला लक्षात येईल. तर रावणाच्या बाबतीत विचार केला तर रावण तर खूप मोठा खलनायक. रावण हा एकेकाळी त्याने तिन्ही लोक जिंकले होते, एवढा मोठा होता, त्याचं राज्य खूप चालवण्याची पद्धत पण चांगली होती. तर असा हा राजा त्याच्या बहिणीवर अत्याचार झाला तर त्याला राग येणार नाही का? आपण विचार करा, मी माझ्या बहिणीला कोणी जरी शिवी दिली तर मी कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही, मी डायरेक्ट जाऊन त्याच्या कानाखालीच वाजवेन. ही चूक आहे का? तुम्ही त्याच्या अँगलमधून विचार करा की तो चुकीचा आहे का? तर चुकीचा नाही म्हणता येईल. त्याच्या बहिणीवर अत्याचार झाला म्हणून त्याला राग आला आणि त्यानं जाऊन ते सीतेला पळवलं. त्याच्या दृष्टीने विचार केला तर माझ्या बहिणीवर अत्याचार झाला आणि मग मी गप्प बसायचं का? पण मी त्यात एंड करताना सुद्धा तो पॉझिटिव्ह केला. मी त्यांचं उदात्तीकरण काडीचं सुद्धा म्हणजे दुर्योधनाचं सुद्धा केलेलं नाही, रावणाचं पण केलेलं नाही,
0: फक्त त्यांची बाजू
1: पहिल्यांदा मांडण्याचा प्रयत्न केला की ते चित्रगुप्ताकडे येतात आणि विचारतात का आमचं राज्य आहे, मी कुरुवंशातला आहे तर हे राज्य माझं आहे, तर मग मी दोषी का? किंवा माझ्या बहिणीवर अन्याय झाला तर मी त्याचा प्रतिशोध घेतला तर मी चुकीचं का? हे विचारू शकतात. तर त्याला समर्पक उत्तर हे चित्रगुप्त देतोच, म्हणजे ते खलनायक आहेत हेच मी शेवटी त्याच्यात अधोरेखित केलं आहे. पण ही लिहिण्याची पद्धत कसं होतो, माहोल असेल तर लिहिता येतं आणि त्याच्यात मी ते लिहिलंय. आता मी थोडं मला थोडक्यात सांगितलं पण मी लिहिलेलं आहे ते जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. त्यांचं पण मत मांडलंय मी, पण त्याचं उदात्तीकरण मी तर कुठेच केलेलं नाही.
0: म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही सामाजिक जी मूल्य आहेत त्याची कुठेही घसरण न होऊ देता हे सगळं तुम्ही
1: लिहिण्याचा प्रयत्न केला.
0: सामाजिक आताच्या धारणा आहेत ज्या की रावण म्हणजे खलनायक अशी जी आहे धारणा, त्या धारणेला कुठेही छेद न देता त्यांचं दुसरी बाजू सुद्धा
1: मांडण्याचा प्रयत्न केला. हे लिखाणातला एक वेगळे पण आता यायला लागलं.
0: नक्कीच नक्कीच, त्या अनुभवाने येतच.
1: अनुभवाने येत.
0: सर, आज आपण इथं आलात आणि तुमच्या एकंदरीतच प्रवासाविषयी म्हणजे सामाजिक साहित्यिक त्यानंतर कामगार क्षेत्रातल्या प्रवासाविषयी आमच्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोतेहो, महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारानं ज्यांना गौरवण्यात आलं आहे, तसंच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सहकार आणि कामगार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी जान्हवी भागवत यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: एकामागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल।
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा। श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत। आता आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा।

0: मुंबई पुणे मुंबई थ्री या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. विश्वजीत जोशी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं अविनाश विश्वजीत यांनी.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंटने जिंका लाईफची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेली स्पृहा जोशी यांची गीतरचना, संगीतकार ऋषिराज सौरभ आणि जसराज, आणि चित्रपट आहे डबल सीट.

मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रेया घोषाल आणि जसराज जोशी यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची गीतरचना, संगीतकार विजय गवंडे आणि चित्रपट आहे करार.

0: जेवायचंय ना, मी हात धुवून येते हा।
1: हो हो, मलाही हात धुवायचे।
2: चला आपण सगळ्यांनीच हात धुवून येऊया।
3: एक चांगली सवय, काहीही खाण्यापूर्वी जेवणापूर्वी आपले हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, साबणाचा जरूर वापर करा।
4: स्वच्छता पाळा, अनारोग्य टाळा।
5: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया जाऊ द्या ना बाळासाहेब या चित्रपटातलं अजय गोगावले आणि योगिता गोडबोले यांनी गायलेलं गाणं। रूह यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी।

0: या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, सकाळचे 11 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र रोहित देवचा सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दोन वेगवेगळ्या पिढ्यांचे गोड आवाज. एकीकडे आहेत 50 आणि 60च्या दशकातले आवाजाचे जादूगार मुकेश, तर दुसरीकडे आहेत आजच्या तरुणांच्या मनावरती राज्य करणारे मखमली आवाजाचे गायक अरमान मलिक. या दोन्ही गायकांचे आज आहेत जन्मदिवस. कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या भागात आपण ऐकूया गायक मुकेश यांच्याविषयीची काही माहिती आणि त्यांनी गायलेली काही सदाबहार गाणी.

मुकेश भारतीय चित्रपट संगीतातील भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी आवाजाचे जादूगार. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अजरामर पार्श्वगायक मुकेश यांचं पूर्ण नाव मुकेशचंद माथुर असं होतं. 22 जुलै 1923 रोजी दिल्ली इथे जन्मलेल्या मुकेश यांनी आपल्या साध्या, सरळ आणि अंतःकरणाला भिडणाऱ्या गायकीनं रसिकांच्या मनावरती कायमच अधिराज्य गाजवलं. श्रोते हो, ते दशक होतं 1950 आणि 60. एका अर्थानं हिंदी चित्रपट संगीताचं ते सुवर्णयुगच होतं. शंकर जयकिशन, नौशाद, सलील चौधरी, कल्याणजी आनंदजी अनेक दिग्गज संगीतकारांनी मुकेश यांच्या आवाजाला अजरामर चाली दिल्या.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:35 भारत निवडणूक आयोगातर्फे राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात SIR मोहीम या विषयावरती रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. जरूर ऐका हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, मुकेश यांच्या गायकीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीच गाणं केवळ गाण्यासारखं गायचा प्रयत्न केला नाही, तर ते गाण्यातल्या भावना खऱ्या अर्थानं जगले. त्यामुळेच त्यांचं कोणतंही गाणं आपण ऐकलं ना तरी देखील ते गाणं वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांनी ओतप्रोत भरलेलं असतं. त्या भावना गाणं ऐकताना आपल्याला सहजपणे जाणवतात आणि मग आपण त्या गाण्याच्या मुकेश यांच्या आवाजाच्या जादुई दुनियेमध्ये एकार्थानं हरवून जातो.

बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं। श्रोते हो, हा डायलॉग कानांवरती पडला ना की आपल्याला आठवण येते ती म्हणजे अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्या भूमिका असलेला आनंद या चित्रपटाची। 1971 मध्ये प्रसिद्ध झालेला हा एक सुपरहिट चित्रपट, आपल्यापैकी अनेकांनी हा सिनेमा पाहिलाही असेल। हा सिनेमा आपल्याला शिकवतो की आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा ते आयुष्य किती आनंदाने जगलो हे खूप महत्त्वाचं असतं। आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ना, ते गाणं ऐकताना अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं। मृत्यू, जीवन आणि आशा, म्हणजेच जीवनाकडे बघायची सकारात्मक दृष्टी, या सगळ्यांचा सुंदर असा संगम या गाण्यातून अनुभवायला मिळतो।

दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए।

रसिक हो, राज कपूर आणि मुकेश हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगातील एक अद्भुत असं समीकरणच होतं. पडद्यावरती राज कपूर दिसत असत, पण त्यांच्या भावना, त्यांचं स्वप्न, त्यांचा संघर्ष मुकेश यांच्या आवाजातून प्रगट होत असे. आता तिसरी कसम या चित्रपटातल्या या गाण्याचंच पाहना. लोकसंगीताचा सहजपणा आणि भारतीय संस्कृतीची मूल्य या गाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेली आहेत. श्रोते हो, आजही हे गाणं ऐकत असताना तितकंच ते अर्थपूर्ण वाटतं आणि एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं.

ना एक नैसर्गिक कारुण्य आणि आर्तता होती, जी थेट ऐकणाऱ्याच्या काळजाला भिडायची. सब कुछ सीखा हमने या गाण्यातून एक प्रामाणिक, निष्पाप आणि जगाच्या चलाख्या न समजणाऱ्या माणसाची व्यथा मांडण्यात आली आहे. मुकेश यांच्या आवाजातील साधेपणामुळं पडद्यावरील सामान्य माणसाचं सुखदुःख प्रेक्षकांना आपलंच वाटायला लागायचं. चला तर ऐकूया हे नितांत सुंदर गाणं.

रसिक हो, 1968 मध्ये आलेल्या सरस्वती चंद्र चित्रपटातल्या चंदन सा बदन चंचल चितवन या गाण्यानं इतिहास घडवला. कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आणि कवी इंदीवर यांचे शब्द असलेल्या या गाण्यानं सिद्ध केलं की मुकेश जेव्हा प्रेमाची कबुली देतात तेव्हा त्यात एक वेगळीच पवित्रता असते. या गाण्यासाठी मुकेश यांना त्यांच्या कारकिर्दीतलं पहिलं राष्ट्रीय चित्रपट पारितोषिक मिळालेलं होतं. या गाण्यातून मुकेश यांच्या गायकीचे काही अत्यंत वेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा चला तर ऐकूया हे सुंदरसं गीत.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:35 भारत निवडणूक आयोगातर्फे राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात एसआयआर मोहीम या विषयावरती रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. जरूर ऐका ही मुलाखत आज संध्याकाळी 6:35. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जसं मी सांगितलं त्याचप्रमाणे आज गायक मुकेश यांचा जन्मदिवस आहे, त्याचप्रमाणे गायक अरमान मलिन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अरमान मलिक भारतीय चित्रपट संगीतातील तरुण लोकप्रिय आणि बहुगुणी गायक म्हणून ओळखले जातात. मखमली, भावपूर्ण आणि तरुणाईला भावणारा आवाज ही त्यांच्या आवाजाची खास ओळख बनली आहे.

श्रोते हो, ते पहिलं प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यातील एक असा अनुभव जो शब्दांपेक्षाही अधिक भावनांना व्यक्त करतो. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ना, त्यामधून मनात एक वेगळीच हुरहुर, भेटीची ओढ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासात हरवून जाण्याची सुंदर अनुभूती अत्यंत सुरेखपणे व्यक्त झाली आहे. अरमान मलिक यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. प्रत्येक नव्या गाण्यात त्यांनी स्वतःला अधिक परिपक्व गायक म्हणून सिद्ध केलंय. ऐकूया तरुणाईला आवडणारं हे सदाबहार गाणं.

श्रोते हो, प्रेमाची भावना जेव्हा मनाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये अलगदपणे फुलते तेव्हा शब्दही आपोआप सुरांमध्ये गुंफले जातात. अशाच निरागस, नितळ आणि मनाला स्पर्श करणाऱ्या प्रेमाची अनुभूती देणारं हे गीत गायलं आहे अरमान मलिक आणि श्रद्धा कपूर यांनी.

श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या सुरेल मैफिलीत आपण दोन पिढ्यांच्या दोन अजरामर आवाजांचा प्रवास अनुभवला. एका बाजूला आपल्या भावस्पर्शी, साध्या आणि हृदयाला भिडणाऱ्या गायकीनं हिंदी चित्रपट संगीताला सुवर्णकाळ देणारे स्वरसम्राट मुकेश, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मधुर, तरल आणि आधुनिक गायकीनं नव्या पिढीच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय गायक अरमान मलिक. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, पण मनाला स्पर्श करणाऱ्या सुरांचं महत्त्व कधीच कमी झालं नाही. याच सुरेल आठवणी मनात जपून आजचा आपला प्रवास इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह, नव्या गाण्यांसह. तोपर्यंत रेडिओ मित्र रोहित देवला नमस्कार, निरोप द्या, नमस्कार.

श्रोते हो, आज संध्याकाळी 6:35 भारत निवडणूक आयोगातर्फे राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात SIR मोहीम या विषयावरती रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका ही मुलाखत आज संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: एकामागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल।
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।

2.62.47 शतांश मीटर सर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आईवडील हे प्रत्येक मुलांच्या आयुष्यातले पहिले गुरु, पहिलं प्रेरणास्थान. त्यांनी जपलेलं स्वप्न, त्यांच्या कष्टाने त्यांनी उभारलेली संस्था किंवा त्यांनी रुजवलेले संस्कार पुढे नेण्याचं भाग्य जेव्हा त्यांच्या लेकींच्या वाट्याला येतं, तेव्हा ती केवळ वारसा स्वीकारत नाही, तर त्या वारशाला नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि नव्या क्षितिजांची जोड देते. मैत्रिणींनो, हे सगळं एवढ्यासाठी सांगते की आईवडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या दोन लेकी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत, ज्यांच्या आईवडिलांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून कष्टानं, प्रामाणिकपणानं, संस्कारक्षम असं शाळेचं छोटंसं रोपटं लावलं, ज्याचं आज वटवृक्ष झालाय. आणि याला कारण आईवडिलांनी उचललेलं हे शिवधनुष्य त्यांच्या लेकींनी अगदी समर्थपणे पेललंय. या दोन लेकी आहेत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणीताई आणि ममताताई, तुमच्या दोघींचं आमच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न इंद्रायणीताई तुमच्यासाठी, हा प्रश्न पहिला, कोणती शाळा होती आणि कसं ती आई वडिलांनी उभी केली?
1: इतिहास म्हणजे माझे आई वडील खरं तर मूळचे दादरचे, आणि असं झालं की तिथे चिंचवडला एक प्लॉट मिळाला म्हणून खरं ते चिंचवडला घर घेण्याच्या, घर बांधण्याच्या उद्देशाने चिंचवडला आले. पण आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे काळ होता 1965-66 आणि तेव्हा लक्षात आलं की चिंचवड खूप खेडेगाव आहे आणि तिथे एकच शाळा आहे आणि ती पुरेशी नाही. आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे आईच्या घरी थोडंसं संघाचं वातावरण, शिस्त आणि सगळं सुशिक्षित वातावरण दोघांकडेही होतं, तर दोघांच्या मते त्यांना तिथे शाळा सुरू करावी आणि एक सुसंस्कारित अशी शाळा असावी असा विचार करून त्यांनी 1966 आईनी पहिली बालवाडी आमच्या घरातच सुरू केली. आणि नंतर मग हळूहळू बालवाडी मोठी होत होती, म्हणजे माझा जन्म झाला आणि त्याच्याबरोबर संस्थेचाही जन्म झाला. आणि मग बालवाडी आणि जी प्रायमरी सुरू केली होती श्रीमती पार्वतीबाई ओक, ती प्रायमरी सुरू झाली आणि मग ते सगळं संस्थेला हँड ओव्हर केलं गेलं. आणि नंतर 70 आज तागायत जवळपास 55-56 शाळेचा ग्राफ हा कायम चढताच आहे,
0: वाढतो आहे. मग आता ताई तुम्ही काय सांगाल?
2: माझे वडील सुभाष शेटे आणि आई सुभाषिता शेटे हे लग्नानंतर 18 जर्मनीत होते, बर्लिनला नोकरी करत होते ते. माझा भाऊ डॉक्टर मृणाल शेटे आणि माझा जन्म, आमचा दोघांचाही जन्म बर्लिनला झाला. आणि माझ्या जन्मानंतर आई बाबांनी ठरवलं की आता पुण्यात स्थायिक होऊया. पुण्यात परत आल्यावर आईने एक एनटीटीचा कोर्स केला मॉन्टेसरीचा आणि तिने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तर बाबा म्हणाले की आपणच सुरू करू शाळा. आणि असं होतं की माझा दादा बिशप्समध्ये होता आणि मी माउंट कार्मेलला होते, तर आमचा रोजचा प्रवास हा खूप मोठा असायचा, एक पावणे तास एक वेळ असं जाण्यासाठी लागायचा. आणि आमच्या जवळपास आवाजलेली मोठी शाळा कुठलीच नव्हती, तर म्हणून अवघ्या 5 मुलांना घेऊन माझ्या बाबांनी आमच्याच घरी नर्सरी सुरू केली. हे होतं 88. मग आमच्या शाळेची मुलं जेव्हा बाहेर इंटरव्ह्यूजना जायची मोठ्या शाळेंच्या, तर किडीज नर्सरी स्कूल मधून आहेत हे ऐकूनच त्या शाळा म्हणजे ओके ऍडमिशन डन, म्हणजे त्यांची तयारी आई खूप छान प्रकारे करून घ्यायची.
0: हाडाची शिक्षिका होती.
2: हा बरोबर. तर म्हणजे आईनी तसं मलाही शिकवलं, म्हणजे हाडाचीच शिक्षिका आहे ती खरंच. बऱ्याच पालकांनीही आग्रह केला की सर आता तुम्ही पहिली पण सुरू करा, आपण प्रयत्न करू, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. म्हणून 91 आम्ही इयत्ता पहिली सुरू केली. म्हणजे असं होतं की युनिव्हर्स कडनं पण ते होत जातं की तुम्ही एक इच्छा व्यक्त करता, तशीच जागाही मिळाली, काही लोकही मिळाले मदत करायला. आणि 91 आमच्या प्रॉपर स्कूलची सुरुवात झाली, म्हणजे 88 प्री प्रायमरी आणि 91.
0: अच्छा. आणि मग आता तुमची शाळा कितवी पर्यंत आहे?
2: आमची शाळा आता 10 पर्यंत आहे.
0: ओके. वा. इंद्रायणीताई, आई वडिलांनी शाळा चालू केली होती, तुमचा प्रवास शाळे बरोबर चालू होता, मग तुमचा संसार, तुमचं वेगळं एक रुटीन असणार, त्यातनं तुम्हाला शाळेकडे यावं, आई वडिलांच्या शाळेत आपण

0: सहभागी व्हावं असं का वाटलं?
1: वेगळं रुटीन म्हटलीस तर तसं माझं खरं तर नव्हतं. मी अगदी लहान असल्यापासनं, म्हणजे 2.5 वर्षाची असल्यापासनं शाळेमध्ये जाऊन बसायचे. कारण आमच्या घराच्या वरतीच शाळा होती, नर्सरी तिथे सुरू केली होती, आणि इंग्लिश नर्सरी आणि मराठी नर्सरी अशा दोन्ही होत्या. आणि त्यामुळे मला फार अट्रॅक्शन होतं त्याचं की नाही मला शाळेतच जायचंय. सो मी तेव्हापासूनच शाळेमध्ये जायला सुरुवात केली. नंतर विद्यार्थी दशेमध्ये तर मी शाळेमध्ये होतेच, आणि एक असा विश्वास लोकांना होता की बाईंच्या मुलीच शाळेमध्ये शिकतायत, तर नक्कीच, म्हणजे माटे काका आणि माटे बाई यांचं तर स्वप्न होतच की शाळा फक्त एवढ्यापुरतीच नाही ठेवायची, थोडं नर्सरी नाही आपल्याला आणखीन 10वीपर्यंत पुढे न्यायची आहे. पण हळूहळू परमिशन मिळवण्यासाठी खूप झगडायला लागत होतं, आणि शेवटी म्हणजे लोकांचा विश्वास की ह्या मुली आहेत म्हणजे ह्यांची शाळा नक्कीच 10वीपर्यंत होणार. सो मी माझा प्रवास 10वीपर्यंत आमच्या शाळेमधनच झाला. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्याच आईनी उभी केलेल्या शाळेमध्ये मला शिकायला मिळालं. आणि नंतर माझं ध्येय तेच होतं की मला आईसारखंच शिक्षक बनायचं. म्हणजे संस्थाचालक हे नंतर आहे, पण आधी ऍज अ टीचर म्हणून मला तिथेच काम करायचंय. कारण तिचं सगळं मी जे बघितलेलं होतं की फक्त विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा, ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं. आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय हे माझ्या डोक्यात असल्यामुळे माझा सगळा प्रवास, मग शिक्षण पण मी तसंच घेऊन परत 94 साली.
0: म्हणजे आधीपासूनच तुम्ही ठरवलं होतं की मला त्या शाळेतच शिकवायला परत शिक्षिका म्हणून जायचंय.
1: शिक्षिका म्हणून जायचंय नक्कीच, हे मी खूप चांगल्या रीतीनेच ठरवलं होतं. आणि खूप अपॉर्च्युनिटीज होत्या बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये 11वी 12वीला, पण सगळ्या थोडक्यात मी नाकारून परत एकदा तिथेच.
0: आणि आई वडिलांच्या शाळेत शिकवायचंय ही पण एक गोष्ट असणारच आहे,
1: तीच पहिली होती. आणि म्हणून मग बीएड कम्प्लीट केलं, एमएड कम्प्लीट केलं, आणि मी 94 साली तिथे, म्हणजे आधीपासनं शाळेत जातच होते मी. नृत्य, नाटक बसवणं वगैरे ह्याच्यासाठी आम्ही कायम शाळेमध्ये होतोच, पण ऍज अ टीचर, परमनंट टीचर म्हणून मी तिथे 94 साली जॉईन झाले.
0: ममताताई, तुमचा प्रवास कसा होता की आई वडिलांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये तुम्ही कशा जॉईन झालात?
2: 2003 साली माझं लग्न झालं. तोपर्यंत शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असायची. इनफॅक्ट लग्नाच्या 2 वर्षाआधी मी तिथे काउन्सिलर म्हणूनही नोकरी केली. मी ज्ञान प्रबोधनीतून पीजी डिप्लोमा इन स्कूल सायकॉलॉजी करत होते, तर माझी इंटर्नशिप ही तिथे केली. त्यामुळे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये मी पार्ट नेहमीच घेत राहिले. आणि 2003 मध्ये माझं लग्न झालं एका आर्मी ऑफिसरशी, त्यामुळे 17 वर्ष ऑलमोस्ट मी पुण्याच्या बाहेरच होते. आणि वेगवेगळ्या पोस्टिंगमुळे म्हणजे यायचो ते फक्त सुट्टीवरच यायचो आम्ही. 2020 मध्ये माझ्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या आणि आता मला थोडीशी स्टेबिलिटी हवी होती, म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाले त्यांच्या शिक्षणासाठी. तोच कोविडचा पिरियड होता आणि आई बाबा दोघांनाही कोविड झालं होतं, तर बाबा तर खूप दीर्घकाळासाठी हॉस्पिटलाइज्ड होते. आणि दॅट वॉज द टाइम मी शाळेत जायला सुरुवात केली, जबाबदारी अशी आली माझ्याकडे.
0: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने कोविड काळामध्ये तुम्ही जॉईन झालात या शाळेमध्ये पुन्हा. पण मग पूर्णपणे शाळा आपण चालवावी किंवा आपला सहभाग असावा असं कधी वाटायला लागलं, किंवा असं कधीपासून सुरू केलं तुम्ही?
2: 2020 मध्येच. म्हणजे मी रेग्युलरली तेव्हापासूनच शाळेत जायला लागले, आणि तेव्हा कोविडमुळे काही अडचणी होत्या आणि शाळेत पगार काढायचे होते, आई पण हॉस्पिटलमध्येच होती, त्यामुळे कोणीतरी घरचं जाऊन एक बघावं असं म्हणून मी गेले आणि मग ते इन्वॉल्व होत राहिले त्याच्यातच.
0: असं कधी झालं का की एकतर तुम्ही 17 वर्ष त्यापासून लांब होतात आणि नंतर पुन्हा त्या शाळेकडे जॉईन झालात, तर 17 वर्षाचा तुमचा पूर्णपणे त्या शाळेशी संपर्क तुटलेला होता, तर मग पुन्हा जेव्हा जॉईन झालात तेव्हा काय प्रकारची आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागलं?
2: सर्वात मोठा चॅलेंज हा होता की कोविडमध्ये नव्याने काहीतरी सुरू करणं. तर कोविड हा सगळ्यांसाठीच एक खूप मोठा चॅलेंजिंग पिरियड होता. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचे पगार काढायचे होते आणि पैसे संपत आले होते, कारण मुलांची फी येणं बंद झालं होतं. त्यासाठी आम्ही लोन काढलं सर्वात आधी, त्यामुळे पूर्ण कोविड काळात आमच्या कुठल्याही टीचरचा पगार हा मागे राहिला नाही, सगळ्यांना वेळोवेळी पूर्ण पगार दिला गेला. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो हे सांगण्यात. दुसरा चॅलेंज असा होता की 2 वर्ष

0: वर्षा फिजिकली शाळा पूर्णपणे बंद होती. सगळे ऑनलाईन क्लासेसच चालू होते. पण मेंटेनन्स, रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टींकडेही खूप लक्ष द्यायला लागलं आम्हाला. आणि तिसरा मोठा चॅलेंज म्हणजे मुलांकडनं फी गोळा करणं, कारण फी अजिबात येत नव्हती. लोन घेतल्यामुळे रिडेव्हलपमेंट आणि पगार चालू होते, पण आम्हाला ऑलमोस्ट 3 वर्ष लागली सगळ्या मुलांची फी गोळा करायला.
1: आता ह्या गोष्टीला एक 4-5 वर्ष उलटून गेली.
0: बरोबर.
1: तेव्हा असं कधी मनात आलं का की मी का आले इथे, का करते मी असं?
0: हा विचार कधीच नाही आला. असा हे आपलंच आहे आणि आपल्याला हे सांभाळायचंय, आपल्याला करायचंच आहे, म्हणजे तीच जिद्द होती की का, कशाला, असे हे प्रश्न, म्हणजे हा डाऊट कधीच असा आला नाही.
1: म्हणजे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आणि ते यशस्वीपणे पुढे न्यायचंच आहे आपल्याला.
0: बरोबर.
1: हे कन्फर्म ठरलं होतं.
0: कन्फर्म. बरोबर.
1: इंद्रेणी, ते मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपले आई वडील काही चालू करतात तेव्हा समोर ज्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली असते किंवा वेगळं त्यांच्याकडनं अपेक्षा असते की म्हणजे एक मोठा वृक्ष त्यांनी जे काही दिलंय तर छोटा तसा देईलच का, अशी एक शंका असते निर्माण. असं कधी झालं तुमच्या बाबतीत?
2: तसं

0: की हे असं आहे तर मग हे लगेच झालं पाहिजे. तर थोडं लोकांना त्याच्यामुळे साशंकता होती की ह्या कसं पुढे जाऊन चालवतील, पण आता ते निवडलं असावं असं मला वाटतंय.
1: असा एखादा काही आहे अनुभव?
0: डायरेक्ट तर कोणी नाही बोललं मला, पण जसं म्हणजे दहिवलीच्या शाळेबद्दल की दहिवलीमध्ये जी लँड आहे त्याच्यावरती आम्हाला बांधकाम सुरू करायचं होतं आणि बाबा माझे खूपच 2006 गेले आणि त्यांचं मोठं स्वप्न तिथे होतं की खेडेगावात जाऊन सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग आई होतीच बरोबर. तर तिथल्या लोकांना असं थोडंसं की वाटलं की ह्या म्हणतात खरं की बांधकाम चालू करूयात आपण तिथे, आता कसं होईल काय होईल, कारण आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या जागेत चालणारी शाळा. पण भूमिपूजन आम्हाला तिथे 2 भूमिपूजन करायला लागलं.
1: अच्छा.
0: हां, म्हणजे तो एक हे झालं थोडंसं की पहिल्यांदा केलं पण तेव्हा काम सुरू नाही होऊ शकलं, पण नेक्स्ट टाइम मात्र मी खूप आग्रही राहिले आणि तिथलं काम आता बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे. वर्गखोल्या बांधतो आहोत. मग तिथल्या लोकांना थोडा विश्वास वाटायला लागला की हा बाईंच्या नंतर ही
1: सक्षम हातात गेलेलं
0: आहे.
1: वा वा छान. मैत्रिणींनो, खूप सुंदर आपला हा प्रवास सगळा चालू आहे. ह्या प्रवासात एक छोटीशी विश्रांती घेऊयात, एक छान गाणं ऐकूया. पण इंद्राणीताई, तुमच्या पसंतीचं आपण एक छान गाणं ऐकूयात.
0: माझ्या पसंतीच्या ऐवजी माटेबाईंच्या पसंतीचं आपण मन शुद्ध तुझं, तिला खूप आवडायचं हे गाणं.
1: छान, ते गाणं पण खूप सुंदर आहे. गाणं ऐकूया आणि पुढे जाऊया.
0: चालेल.

मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात वनिता मंडळमध्ये. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. पुढचा प्रश्न ममताताई तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत विशेषतः अशासाठी की तुम्ही वेगळ्या ठिकाणून इथे पुन्हा आलात, मग ह्यासाठी तुम्हाला पुन्हा या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी, पुन्हा हे सगळं कार्य सक्रियपणे करण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करा.

0: करायला लागल्या का, काही गोष्टी मनात रुजवाव्या लागल्या का, काही गोष्टींचा पाठपुरावा काही करायला लागला का?
1: हो, थोडासा अभ्यास करायला लागला. जसं अकाउंट्सचे बुक्स घेऊन आम्ही बसायचो की म्हणजे आधीचं फंक्शनिंग कसं चाललं होतं, कारण आई बाबा दोघंही तेव्हा अवेलेबल नव्हते काही मार्गदर्शन द्यायला, त्यामुळे स्वतःचा रिसर्च खूप करायला लागला की फंक्शनिंग कसं चाललंय, ऑनलाईन क्लासेस कसे कंडक्ट होत आहेत. कारण तुम्ही म्हणाला तसं माझा तोपर्यंत फार काही असा संबंध आलेला नव्हता, त्यामुळे हो अभ्यास खूप करायला लागला आणि झोकून टाकलं स्वतःला मी तेव्हा त्याच्यात.
0: बाकीच्यांनी एक्सेप्ट केलं का मग, पेरेंट्स आहेत किंवा शिक्षक आहेत, संस्थेचे इतर लोक आहेत, यांचा अप्रोच कसा होता?
1: मी जॉईन झाले तेव्हा बाबा अजूनही होते, त्यामुळे बहुतेक सगळ्यांना ती आशा होती की हा सरच परत येत आहेत आता, तर अनफॉर्च्युनेटली ते त्या पद्धतीनं येऊ शकले नाहीत परत. पण थोडासा रेझिस्टन्स असतो, कारण आता मी जर का आली तर मी या पिढीची आहे, माझे काही इंडिपेंडेंट विचार आहेत किंवा माझ्या आयडियाज आहेत, ह्या पटकन एक्सेप्ट होत नव्हत्या हे मला लक्षात येत होतं, कारण ऑलरेडी एक सेट सिस्टम होती शाळा चालवण्याची. तर हो, थोडा रेझिस्टन्स डेफिनेटली होता, म्हणजे अगदीच सगळे या असं काही करत नव्हते.
0: पण त्यातनं पण त्याच्यावर मात करून आता मात्र सगळे,
1: आता म्हणजे असं आहे की ऍक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स. तर माझे बाबा एक्स्ट्रोवर्ट होते आणि मी इंट्रोवर्ट आहे तशी, त्यामुळे आय थिंक माझ्या कामातनं असं दिसून आलंच असेल सगळ्यांना. आणि आता खूप छान सगळे कोऑपरेट करतात, आता माझी टीम खूपच छान आहे.
0: छान. इंद्रणीताई, आई वडिलांचा काळ वेगळा होता तेव्हा सुरू केलेली ती शाळा, आता तुम्ही नव्याने एक यंग ब्लड आता पुन्हा निर्माण झालं किंवा आता जेंझी प्रकार पण आता सगळीकडे येतोय, आता शाळेमध्ये कोणत्या प्रकारची प्रगती तुमच्याकडनं होते? म्हणजे
2: आई वडिलांपासून जो काही वारसा म्हणूयात आपण की उत्तम संस्कार देणं, आणि माटेशाळा ही उपक्रमशील शाळा आणि संस्कार देणारी शाळा, ह्याच्यामुळेच मेन त्याच्याकडे बघितलं जातंय अजूनही आणि जात होतं. तर हे चालू ठेवून पुढे नवीन जे टेक्निकल सगळं येतं आहे, टेक्नॉलॉजी जी इंट्रोड्यूस होतीये किंवा डिजिटल लर्निंग आहे, तर हे सगळं देणं, जसं ह्यांनी सांगितलं ममतानी की कोविडचा काळ सगळ्यात कठीण काळ होता आणि त्यामध्ये ऑनलाईन टीचिंग करणं, ऑनलाईन सगळ्यांना शिकवणं, बरं मराठी माध्यम असल्यामुळे आमच्याकडे जो क्लास आहे सगळ्यांपर्यंत आम्हाला ते पोचवायचं होतं, आणि मग त्याच्यासाठीचे प्रयत्न, आणि आता ऑफलाईन सुद्धा शाळेमध्ये आल्यानंतर जर्मन आहे, रोबोटिक्स आहे, कोडिंग आम्ही कॉम्प्युटरमध्ये शिकवतो, म्हणजे माटे काकांनी पिंपरी चिंचवडमधला पहिलं कॉम्प्युटर आमच्या शाळेत आणला आणि मला स्वतःला त्यांनी ते कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला लावलं की तूच तिथे शिकवायचेस. आणि मी तेव्हा शिक्षक म्हणून विचार करत होते, नंतर 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून झाले, तेव्हाही माझा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा होता. आणि आता संस्थाचालक झाल्यानंतर की फक्त एकच शाळेत नाही तर माझ्या सगळ्या युनिट्समध्ये डिजिटल लर्निंग पाहिजे, टचपॅड असणारे स्क्रीन्स पाहिजेत, टच स्क्रीन्स, आणि मुलांना ज्या काही फॅसिलिटीज मराठी शाळांमध्ये मिळत नाहीत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, की मग स्टेम लॅब असेल, नटखट लॅब आहे, की ज्याच्यामधनं मुलं वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सायन्सचे प्रोजेक्ट्स करतात. आणि आता नॅशनल लेवलवरती आमच्या एका विद्यार्थ्याला फर्स्ट प्राइज मिळालं, पुण्यातनं 2 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यात सुद्धा हा मुलगा फर्स्ट प्राइज घेऊन आला. म्हणजे जेन्झी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ह्याच्या मार्फतच आपण पटकन पोहोचू शकतो असं मला वाटतं आहे.
0: ममताताई, तुम्ही 17 आर्मी ऑफिसर बरोबर होता, त्यामुळे तुम्ही संपूर्ण आपला भारत फिरला असाल.
1: हो बरोबर.
0: मग संपूर्ण बाकीच्या शाळा, बाकीच्या जिल्ह्यातल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या शाळा, त्यातला काही बदल इकडे आणायचा, तर असं काही डोक्यात आलं का?
1: डेफिनेटली. वेगवेगळ्या शाळेमध्ये मीही नोकरी केली, ऍज अ काउन्सिलर, टीचर, एका स्पेशल स्कूलमध्ये पण काम केलं ऍज अ सायकोलॉजिस्ट आणि कोऑर्डिनेटर. हा सगळा जो अनुभव होता माझा, त्याच्यामुळे मला आमच्या शाळेत बदल आणण्यात खूप मदत झाली, की त्यांच्या काही सिस्टम्स होत्या किंवा काही विशिष्ट गाईडलाईन्स ते फॉलो करत होते, ते मी आमच्या इथे सुरू केले. आणि एक तुम्ही जेव्हा भारतभर फिरून येता, खूप फिरून येता, एक वर्ल्ड व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो खूप मोठा होतो. खूप प्रदेशांमध्ये फिरता, वेगवेगळे कल्चर्स दिसतात तुम्हाला, त्याचा सगळा अनुभव मला आमच्या शाळेत डेफिनेटली वापरता आला.
0: खूप छान वाटतं हे ऐकताना सुद्धा, की आपल्या आई वडिलांपासून आलेली शाळा

0: आई वडिलांपासून त्यांनी बघितलेलं स्वप्न असा वेगळ्या पद्धतीने आपण पूर्ण करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊयात. ममताताई, तुमच्या पसंतीचं एक छान गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात. कोणतं गाणं आवडेल ऐकायला?
1: माझ्या बाबांचं फेवरेट गाणं होतं रहे ना रहे हम, मला ते ऐकायला खूप आवडेल.
0: नक्की ते गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणी ताई, तुमच्यासाठी प्रश्न असा की कामाच्या ठिकाणी एखादा डिसिजन घेताना किंवा एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे तर मी काय करू हा विचार करताना आईबाबांचं विचारसरणी आठवते का, किंवा त्यांच्या विचारसरणीवर पाऊल टाकून पुढे जाता का?
1: असा डिसिजन घेताना नक्कीच स्ट्रेसफुल असतं, आणि तेव्हा खरंच हे आठवते मी की माझे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं. आई थोडं एक पाऊल मागे राहू शकली असती, पण बाबा निश्चित नव्हते. तर आणि थोडं त्यांचं की पुढच्या 10 वर्षात हे उपयोगाला येणार आहे का, तर तो विचार पण मी करते आणि मग ते डिसिजन्स नक्कीच अंमलात आणते. आणि दुसरं की त्यांची विचारसरणी म्हटलीस तर बेसिकली विद्यार्थी केंद्रित ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांना किती होणार आहे आणि पुढे जाऊन समाजाला नॅचरली, की जसं तुम्ही पिढी घडवाल तशी ती पुढचा समाज आपल्याला त्याच्यात दिसतो, तर ती पिढी घडवण्यासाठी म्हणून जे काही तुम्हाला करायला लागणार आहे ते नक्कीच करा. आणि आईबाबांची विचारसरणी हीच होती की डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका, एक ध्येय निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा. आणि आता पण मी तेच करते.
0: तुम्हाला ते पदोपदी उपयोगी पडतं?
1: नक्कीच उपयोगी पडतं, आणि त्यांची स्ट्रगल मी खूप जवळनं बघितली, त्याच्यामुळे जरी स्ट्रगल करायला लागली काही असतात प्रत्येकाचं पुढे मागे प्लस मायनस सगळ्याच गोष्टींमध्ये असतात, पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांच्याकडून मी शिकलेली.
0: वा, छान. इंद्रायणी त्यांची आई आत्ताच काही दिवसापूर्वी पासून आपल्यात नाही आहेत. ममताताई, तुम्हाला हा असा प्रश्न एक वेगळा, तुमच्या आई आपल्या बरोबर आहेत
2: बरोबर,
0: आणि जरी वयाने थकल्या असल्या, शरीराने थकल्या असल्या, तरी मनाने अजून त्या ताज्या आहेत, मनाने व्यवस्थित आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी शाळेसाठी दिलं आहे. तर मग अशा काळामध्ये तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा झाला किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्हाला काय डिसिजन घेऊ हे कळत नसेल तर त्यांची कशी मदत होते?
2: आई सध्या माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. आत्तापर्यंत गेले 35 वर्ष तिनेच शाळा चालवली आहे, त्यामुळे डेफिनेटली आता ज्या समस्या येतात त्याच्यात आईचा गायडन्स मी घेतेच, डिस्कशन होतं त्याच्यावर, आणि बाबा असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हा विचार नेहमी करते. त्यामुळे आईचं असणं हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, की ती असली की खूप मोठा आधार असतो. आणि विशेष असं आहे की ती अजूनही रोज शाळेत येते.
0: वा,
2: म्हणजे जरी ती शरीराने थकली असली तरी मनाने खूप स्ट्रॉंग आहे, आणि कोणीही म्हणणार नाही की ती आता 78
0: आहे,
2: एकदम
0: फिट आहे.
2: फिट आहे,
0: छान. मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर सतत असावेत आणि आपल्या घरात मोठी माणसं असावीत की ज्यांना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो.
2: बरोबर.
0: इंद्रायणी ताई, तुम्ही हे करिअर पूर्ण निवडलं की आईबाबांचं स्वप्न आपण पुढे न्यायचं हे ठरवलं, आणि हे ठरवताना कन्फर्म तुम्हाला की नाही हेच करिअर आणि इथेच करायचं हे कन्फर्म झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्याला सुरुवात केली तेव्हा आलेला एखादा छान अनुभव किंवा स्वतःला स्वतःचा वाटलेला अभिमान अशी एखादी घटना असेल तर नक्की आवडेल.
1: नक्कीच आहे. म्हणजे 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले, नंतर आता मी 23-24 कार्यवाह म्हणून सुद्धा पद सांभाळायला सुरुवात केली. आणि एक संस्थाचालक या दृष्टीने विचार करताना मला असं वाटलं की माझी विद्यार्थी, म्हणजे एक लॉंग लिगसी आमच्याकडे आहे की हजारोंच्या संख्येने माझी विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर त्यांनी शाळेकडे परत यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आई असतानाच मार्चमध्ये गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले, आणि तेव्हापासनं खूप माजी विद्यार्थी शाळेला सपोर्ट सिस्टीम म्हणून पुढे आलेले. आणि

मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर

0: हजारोंच्या संख्येनी माजी विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर त्यांनी शाळेकडे परत यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आई असतानाच मार्चमध्ये गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले आणि तेव्हापासनं खूप माजी विद्यार्थी शाळेला सपोर्ट सिस्टीम म्हणून पुढे आलेले आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते एडेड स्कूल आहे, शाळेला मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, म्हणजे फक्त आर्थिक नाही तर काही जे उपक्रम असतील. आता कालच आमची एक वादविवाद स्पर्धा झाली, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचे माजी विद्यार्थी आणि पालक हे दोन्हींचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा मोलाचा ठरतो. तर हे मला जरा छान वाटलं की जे मधल्या गॅपमध्ये जे विद्यार्थी शाळेकडे येत नव्हते,
1: म्हणजे दरी निर्माण झाली होती थोडी, ती त्याला ब्रिज घातला गेला.
0: नक्कीच नक्कीच. आणि आता तो ओघ सुरू झालेला आहे आणि त्याचा खूप छान उपयोग शाळेला पुढच्या काळामध्ये डेफिनेटली होईल.
1: ममताताई, तुम्हाला प्रश्न की आई वडिलांनी पूर्वीपासून चालत आणलेली शाळा, तो वारसा, ती परंपरा जपणं आणि त्यामध्ये आपला काळानुरूप बदल करणं, की आता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली किंवा तुम्ही भारतात जे जे काही बघितलं ते आणण्याचा प्रयत्न केला, तर यामध्ये कुठे तुमच्या मनात द्वंद्व निर्माण झालं का, की आपल्याला असं वाटलं का की आपण हे करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे, असं कधी झालं का?
2: नाही, असा डाऊट कधी मला आला नाही, कारण ही पिढी अशी खूप वेगळी आहे. म्हणजे त्यांना ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स बरोबर त्यांना आज जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ती त्याच्याबरोबर शिकवणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही आल्यानंतर आम्ही रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग व्हर्च्युअल रियालिटी, स्क्रीन एक्स थिएटर, असे हे खूप नवीन उपक्रम राबवले.
1: आणि मग असे उपक्रम राबवताना तेव्हा अभिमान वाटावा, नक्कीच असं काहीतरी घडलं.
2: ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जे फ्युचर आहे ते विदाऊट ए आय तर चालणारच नाहीये. म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट केला तर तिकडे ए आयचा हा वापर होणारच आहे. तर आम्ही पहिली ते नववी सगळ्या मुलांना कंपल्सरी ए आय एज्युकेशन सुरू केलं, तो म्हणजे आम्ही अभ्यासक्रमातच त्याला इन्क्लूड केलेलं आहे. आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
1: छान छान, फारच सुंदर. मला दोघींनाही एक प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न, त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा सगळा तुमचा प्रवास, तर आत्ता या क्षणी काय मनात विचार येतात, इंद्रायणी ताई काय सांगाल?
0: आई वडिलांनी जेव्हा स्वप्न बघितलं की चिंचवडसारख्या खेडेगावामध्ये एक उत्तम शिक्षण देणारी, उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, कारण शाळा हे एक असं माध्यम आहे, जसं मगाशी मी म्हटलं की पुढची पिढी घडवण्यासाठीचं एक चांगलं टूल, एक चांगलं माध्यम हे शाळा असू शकते. तर त्यांनी ह्या उद्देशाने हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शाळा सुरू केली. हा तर एक भाग आहेच की उत्तम संस्कार विद्यार्थ्यांवरती झाले पाहिजेत, आणि त्याचबरोबर जे आधुनिक जगामधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शाळेमध्ये आल्या पाहिजेत आणि कुठलाही भेदभाव न राहता सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ह्या आधुनिक गोष्टी कशा वापरायच्या. म्हणजे जसं आत्ता ममताताईंनी सांगितलं की ए आयचा वापर, तसं आमच्याकडे कोडिंग, त्याच्यानंतर ए आयचे सुद्धा हे आहे, रोबोटिक्स आहे, जर्मन आपण भाषा शिकवतो. सो आई वडिलांनी जेव्हा 1966 शाळा सुरू केली तेव्हा उत्तम शिक्षण आणि उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, पुढची पिढी घडवणारी शाळा असावी हे त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये, या आधुनिक काळामध्ये मीही तेच स्वप्न उराशी बाळगलंय की संस्कारांबरोबरच आधुनिकतेची जोड दिली आहे आणि ह्या दोन्हीचा उत्तम संगम घालून माटेशाळा आज जशी पहिल्या ह्याच्यावर होती तशीच आत्ता नावाजलेली उपक्रमशील आधुनिक शाळा म्हटलं तरी हरकत नाही.
1: आत्ता आई बाबा जर तुझ्या बरोबर असते तर काय भावना असते अगं त्यांच्या?
0: आत्ता थोडस भावनिक व्हायला होते, पण आई बाबा जर का असते तर त्यांना नक्कीच माझा अभिमान वाटला असता की जे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केलेलं होतं आणि त्यांना खूप साऱ्या माणसांचं, म्हणजे खूप लोकांनी त्यांना सपोर्ट दिलेला होता त्या काळामध्ये. तर

0: आता हे मी चालवते आहे, मलाही अनेकांचं सहकार्य ह्याच्यामध्ये लाभतं आहे, पण काही वेळेस एकट्याने डिसिजन घ्यायची वेळ येते आणि तेव्हा मी मागे बघत नाही, तर माझा अभिमान त्यांना नक्कीच वाटला असता.
1: ममता ताई, आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादातून आपल्याला मिळालेला हा वारसा, सुरू झालेला पुढचा प्रवास, आज आपण हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतोय. तर ह्या क्षणी आता तुमच्या आई तुमच्या बरोबर आहेत आणि तुमचे वडील पण असते, तर एक मुलगी म्हणून काय वाटलं असतं त्यांना?
2: त्यांनी जे सुरू केलं, आय थिंक ही अतिशय नोबल प्रोफेशन आहे. टीचिंग आणि एज्युकेशन देणं म्हणजे तुम्ही खूप पिढ्या घडवता. बाबा आता असते तर मला वाटतं त्यांना खरंच खूप अभिमान वाटला असता माझा, की कुठेतरी एक बाई म्हणून थोडंसं अजून लोक कमी लेखतात बायकांना, की आणि नेहमी एक थोड्याशा अशा नजरेने बघतात की अरे हिला जमेल का नाही. तर मला असं वाटतं, मी आता बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत चुकीचं ठरवलेलं आहे कुठेतरी. एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का. तर मी आता त्याच्या खूप पुढे निघून आली असं मला वाटतं, की आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. सेल्फ डाऊट खूप असतो आपल्याला की हे जमेल का, हे करता येईल का. पण या गेल्या 5-6 वर्षात जो अनुभव मिळाला आहे, आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता. आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. आणि ही जी नवीन ममता घडली आहे ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान, वा, फार सुंदर, मस्त. जाता जाता दोघींनाही एक कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे. ह्या क्षणी आत्ता अशा काही मुली असतील की ज्यांच्या आई वडिलांनी काही व्यवसाय सुरू केले असतील, आई वडिलांच्याकडे काही कला असतील की ज्या मागे पडल्या असतील, पण मग अशा वेळी आई वडिलांचा हा व्यवसाय किंवा हे सगळी देणगी ही पुढे न्यायची आहे त्यांना, तर कशा पद्धतीने त्या नेऊ शकतात, काय सांगाल याविषयी?
0: नक्कीच, माझ्या आईचंच एक वाक्य जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या नेमजसी नेमध्ये लिहिलेलं आहे, कदाचित शब्दांची रचना बदलेल, पण न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, की जे व्रत आम्ही घेतलंय आणि घेणारे असतील तर ते तुम्ही जाणतेपणी घ्यावं आणि ते पूर्णत्वाला न्यावं, ते मध्ये सोडू नये. आणि आई वडिलांचे कष्ट हे जसं मुलं मुली काही भेदभाव न ठेवता, कोणीही म्हणजे मुलगी आहे म्हणून मागे न राहता, त्यांनी जे कष्ट तो व्यवसाय सुरू करण्यासाठी, ती गोष्ट सुरू करण्यासाठी घेतलेले आहेत, ते जाणून तो व्यवसाय पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा असं मला वाटतं.
1: छान, ममताताई तुम्ही काय सांगाल?
2: मुलगी असो या मुलगा, जे काय आई वडिलांनी कमवलेलं आहे आणि हा त्या मुलीला किंवा मुलाला हा वारसा म्हणूनच मिळालेला असतो, तर मुलगी आहे म्हणून ती आता दुसऱ्या घरी गेली आणि आता ती पुढे नेऊ नाही शकत, हे चुकीची धोरण आहे. तर मुलगी असली तरी ती त्याचं खूप काही करू शकते आणि तिने करावं, कारण ही एक लेगसी आहे. आणि एकुलती एक मुलगी असेल तर तिने डेफिनेटली करावं. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुमच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, म्हणजे तुम्हाला ते संस्कार दिलेले असतात, त्या गोष्टी शिकवलेल्या असतात, ते सगळं पुढे नेणं हे तुमचं काम आहे असं मला वाटतं.
0: हा थॉट मला खरंच खूप आवडला, आई वडिलांनी आपल्यात इन्व्हेस्ट केले
1: आणि ते आपण पुढे नेलंच पाहिजे. खूप सुंदर, खूप छान दोघी जणी आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय छान तुमचे अनुभव आत्तापर्यंतचा तुमचा जीवनपट आमच्यासमोर उलगडून दाखवलात. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या भगिनींना, आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडेल हे खात्री नक्की आहे. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि छान माहिती शेअर केलीत, तुमचे मनापासून आभार.
0: आणि तुमचेही आभार की आम्हाला संधी दिली.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: तुमचेही खूप आभार.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: आत्ताच आपण जाणून घेतलात इंद्रायणीताई आणि ममताताईंचा हा सुंदर असा प्रवास. आई वडिलांचं स्वप्न पुढे वाढवणाऱ्या या लेकी ही त्या कुटुंबाची शान असते, समाजाची प्रेरणा आणि पुढच्या पिढ्यांसाठी आशेचा दीप अगदी नक्की असते. हा प्रवास हे यश या लेकींचं अगदी 100% आहे, पण त्याबरोबरच ते आहे त्यांच्या आई वडिलांच्या विश्वासाचं, आई वडिलांच्या त्यागाचं आणि त्यांच्या प्रेमाच्या अखंड प्रवाहाचं असं फलित. या सगळ्या अनुषंगाने एक सुंदर असं गाणं डोळ्यासमोर सारखं येतंय, ते हमसाथ साथ.

0: मैत्रिणींनो, वाढतं प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर या सगळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ऐकूया पर्यावरण रक्षणाचं महत्त्व सांगणारे हे पर्यावरण श्लोक. याचं लेखन केलं आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्राध्यापिका, ज्या लेखिका आणि कवयित्री म्हणून साहित्य क्षेत्रात देखील काम करतात, त्या डॉक्टर नंदा हरम यांनी.
1: पर्यावरणाची व्याख्या पहिल्या श्लोकात आहे. पशु पक्षी

0: वरण.
1: या श्लोकात पाहिलेले घटक आहेत ना, त्यांचं एकमेकांशी नातं आहे, जणू ते एक कुटुंबच आहेत. एक घटक जरी नष्ट झाला ना, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, म्हणून आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे. निसर्ग म्हणजे कधी न संपणारं धन आहे, ते जपलंच पाहिजे. बांधील असती अपसात सारे, ढलता तोल त्यांचा देती इशारे. रक्षण करावे म्हणून तयांचे, जतन समृद्धी अक्षय धनाचे.
0: सण समारंभ साजरे करताना दुर्दैवाने आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही, त्यामुळे हवा, पाणी आणि ध्वनी यांचं प्रदूषण होतं, निसर्गाची हानी होते. ज्यांचं विघटन होत नाही अशा थर्माकोल प्लॅस्टिकच्या वस्तू सहजपणे आपण टाकून देतो, हेच सारं या श्लोकात सांगितलं आहे. करी हवा पाणी ध्वनी प्रदूषण, हिरव्या शाली स तुलावता चूड. ना साडी खनिजांची ऊर्जा स्त्रोतांची, बाधा निसर्गास नसत्या वस्तूंची.
1: हल्ली माणूस ना भौतिक सुखाच्या मागं लागला आहे, ते मिळवण्याकरता तो वाटेल तसा वागतो. स्वार्थ गाठताना तो माणुसकी विसरतो आणि यात त्याच्या वागणुकीमधून त्याचं हीन दीन रूप समोर येतं. ऐहिक सुखाचे असे मृग जळ, करीसी मनुजा किती धाव पळ. स्वार्थाचा कळस संहाराची झळ, त्यातून भासे तुभलता ओंगळ.
0: तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ऐकून माहीत असेलच, याला प्रदूषण, जंगलतोड हे घटक कारणीभूत आहेत. ही सारी आपल्याच कर्माची फळं आहेत, येते का लक्षात? संपूर्ण जगच आपण मानवांनी जणू वेठीस धरले आहे. सगळ्यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आणि भविष्यातही भोगावे लागतील. उन्हाळ्यात वाढे तापमान ऐसे,

0: कधी जोर.
1: तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वाढती लोकसंख्या हे सुद्धा तितकंच घातक आहे. वाढे लोकसंख्या विचार करावा, तंत्रज्ञान वापर काबूत ठेवा, नियम निसर्गाचे पालन करा, तेव्हाच होईल भयमुक्त धरा.
0: आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण निसर्गाचा कसा विध्वंस करत आहोत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत. हे सारं थांबवायचं असेल तर निसर्गाला आपण जपलं पाहिजे. आपलं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे हे कधीही विसरता कामा नये. सहिष्णू कन्वाळू वृत्ती जोपासा, रक्षणाचा घ्यावा सर्वांनी चवसा. निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा. निसर्ग

पर्यावरण रक्षण करण्यासंबंधीचे मनाच्या श्लोकांप्रमाणे हे पर्यावरण श्लोक याची महती आत्ता आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे यांचा. पर्यावरण रक्षण ही केवळ आपली जबाबदारी नाही तर प्रत्येकाची नैतिक बांधिलकी आहे. आणि जर पर्यावरण वाचलं तरच आपलं सगळ्यांचं जीवन फुलणार आहे आणि निसर्ग जर हसला तरच संपूर्ण मनुष्य सुखाने जगणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करूया आणि आपल्या पृथ्वीला अधिक हिरवी, सुंदर आणि स्वच्छ बनवूया.

मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

दे दख्खा या सिनेमातली ही लावणी होती, आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेली. आणि याच सिनेमातलं आणखी एक गाणं माधुरी करमरकर यांनी गायलं आहे,

झेंडा या सिनेमातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. निहिरा जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, संगीतकार अवधूत गुप्ते.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी।

0: पाचरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.

शुभमंगल सावधानी या सिनेमातलं हे गाणं होतं, कुणाल गांजाफला यांनी गायलेलं. आणि याबरोबर श्रोते हो आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर म्हणजे 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ। चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। INS मालवण भारतीय नौदलात सहभागी। समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस

0: शा के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया, असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं, तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं, तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है, और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
0: लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं. त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या

0: चर्चा रुक जाए।
1: लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं। त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे। कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली। या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतर मंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत। संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे। या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात। काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती। न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका INS मालवणचा समावेश केला। या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल APC सिंह ए प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली INS मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते। INSV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले। समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते। INSV त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे। भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षाही अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले। लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं। सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त 2 ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली। फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत

0: भाग घेतला. मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियांच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूश आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सुमारे 2 लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पिकांवर पाण्याअभावी कोमेजण्याची वेळ आली आहे. ओलिताची सुविधा असलेले शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत असले तरी विहिरींचीही पाणी पातळीत घट असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारीनंतर यवतमाळ जिल्ह्यात बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि वेगर या कंपन्यांविरुद्ध 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या तपासणीत संबंधित बियाणे अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले असून बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख इथं अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा तब्बल 17,82,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. बनावट लेबल लावून ही उत्पादने शेतकऱ्यांना विकली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. राजकीय घडामोडींमध्ये यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकास कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या पक्षानंतर जिल्ह्यातील राजकीय तणाव तापले असून उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी

जास्मीना यांनी विविध तालुक्यांमध्ये आढावा घेतला. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया गांभीर्याने पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांनी शाहू महाराजांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे लखीशहा बंजारा यांच्या 446व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या त्याग राष्ट्रभक्ती आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. यवतमाळहून आषाढी वारीसाठी दोन विशेष उपक्रमांना प्रारंभ झाला. सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग वारकऱ्यांची पंढरपूर वारी उत्साहात रवाना झाली. पूर्णपणे दिव्यांगांची ही वारी राज्यातील पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. तसेच क्रीडा भारती सायकल ग्रुपची सायकल वारीही विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाली. पर्यावरण संवर्धनासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनने एक पेट मागे नाम हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या राज्य माता गोमाता संवाद यात्रेचे यवतमाळमध्ये स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात गो संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण अधिनियम 2025 अंतर्गत ग्रामपंचायत कापरा इथं जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वर्षातून 125 दिवस रोजगाराची हमी आणि विविध विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा आणि जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सातत्याने करावी असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघासाठी 36.50 कोटी रुपयांची निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्य शासनाने पुसद येथील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली असून पुसद दिग्रस उमरखेड आणि महागाव या 4 तालुक्यांचा या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आलाय. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना दिले. कर्ज मंजुरी प्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत असंही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच जिल्ह्याचे पालक सचिव धीरज कुमार यांनी सर्व विभागांच्या आढावा बैठकीत लोक केंद्रित प्रशासन राबवून नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आणि वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. मोनिका भोईर यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत मुक्ताबाईंवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख।
1: महाराष्ट्राला समृद्ध असा संत परंपरेचा वारसा लाभलेला असून या संत परंपरेच्या साहित्याचं फार मोठं गारूड महाराष्ट्रीय जनमानसाला व्यापून आहे। भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचा असा तात्विक ग्रंथ मानला जातो आणि या ग्रंथाला आकार देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या धाकट्या भगिनी म्हणून संत मुक्ताबाई सर्वांना परिचित आहेत। 13व्या शतकातील महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत वारकरी संप्रदायात त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांनी आपल्या अभंगांमधून अध्यात्म भक्ती समता आणि व्यापक मानव्याचा संदेश समाजाला दिला। अत्यंत अल्प अशा आयुष्यात नैराश्यावर मात करून जगण्याला प्रगल्भतेनं भिडलं पाहिजे असा संदेश देणारे त्यांचे ताटीचे अभंग मराठी संत साहित्यात प्रसिद्ध आहेत। संन्यासी झालेल्या व्यक्तीनं पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करू नये या समाज संकेतामुळे त्यांच्या आईवडिलांना वाळीत टाकल्यामुळे लहानपणापासूनच मुक्ताई आणि त्यांच्या भावंडांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। परंतु या दुःखातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात करुणा, सहिष्णुता आणि व्यापक मानवता विकसित झाली। जीवनातील संकटांकडे आध्यात्मिक तटस्थतेनं पाहत जगण्याला सहर

0: स्वीकारलं पाहिजे हा विचार त्यांच्या अभंगांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. मुक्ताबाईंच्या जीवनतत्वज्ञानाचा गाभा म्हणजे समत्वभाव, निर्मळ भक्ती आणि भावनिक ताटस्थ्यानं निर्माण झालेलं सजग असं आत्मभान. त्यांच्या अभंगातून त्या सांगतात की संपूर्ण विश्वात एकच परमात्मतत्व वास करत असल्यामुळे जात, पंथ किंवा कोणत्याही सामाजिक भेदभावाला तसा काहीच अर्थ नाही. जगाच्या त्रासाला वैतागून जगावर रुसलेल्या, आजच्या भाषेत डिप्रेशनमध्ये गेलेल्या लहानशा ज्ञानदेवांची समजूत घालताना, संत स्वभावाचं वर्णन करताना त्या आपल्या अभंगात म्हणतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा. संतानं क्षमाशील, सहनशील आणि दयाळू असावं असा संदेश या ओळीतून त्या देतात. त्यांच्या अभंगांची संख्या फार मोठी नसली तरी त्यातील विचारांची खोली विलक्षण आहे. ज्ञानदेवांची समजूत घालताना त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध असे ताटीचे अभंग हे संत साहित्यातील त्यांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान मानलं जातं. संत ज्ञानेश्वरांनी जगाविषयीच्या घोर नैराश्यातून ताटी लावून घेतल्यावर मुक्ताबाईंनी त्यांना संत धर्माची आठवण करून देत म्हटलं, संत जेणे व्हावे तेणे जग बोलणे सहावे, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. या ओळींमधून लोकांची निंदा, टीका किंवा अपमान शांतपणे सहन केल्यावरच संतपदाला पोहोचता येतं असं खूप सहज शब्दात त्या पटवून देतात. अर्थात मनाला जाणणारा राग, द्वेष, दुःखरूपी अग्नी विजवल्याशिवाय संतपदावर पोहोचणं अत्यंत कठीण आहे हे सांगताना चित्तवृत्ती पाण्यासारख्या शीतल ठेवण्याचं, समत्व साधण्याचं महत्त्व त्या ज्ञानदेवांना पटवून देतात. मुक्ताबाईंच्या भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा, सहजता आणि अर्थगर्भता. भक्ती, वैराग्य, करुणा, आत्मज्ञान यासारख्या गहन विषयांना लोकांना समजेल अशा अत्यंत सहज सोप्या भाषेतून त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलं. जगावर रुसलेल्या, उदास झालेल्या ज्ञानदेव माऊलींना त्यांच्या निराश मानसिकतेतून बाहेर काढणारे, जगण्याचं एक सम्यक भान देणारे त्यांचे अभंग पाहून खरं तर संत मुक्ताबाईंना आद्य समुपदेशक म्हणावं असं वाटतं. आणि म्हणूनच संत मुक्ताबाई या केवळ संत साहित्याच्या अभ्यासकांनाच नव्हे तर सर्वसामान्य वाचकालाही अखंड प्रेरणा देत आहेत.
1: भक्तिगाथा या मालेत आताच आपण ऐकला संत मुक्ताबाईंवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात नॅडेप कंपोस्ट खत निर्मिती याविषयी माहिती ऐकूया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, जमिनीची सुपीकता ही त्यातील उपयुक्त जीवाणू म्हणजेच जिवंतपणावर अवलंबून असते. या जीवाणूंचं अन्न म्हणजे सेंद्रिय कर्ब. म्हणूनच जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय कर्बाचं योग्य प्रमाण असावं लागतं. बऱ्याचशा खडकाळ आणि मध्यम हलक्या जमिनींमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे. ते वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट आणि अन्य सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. शेतामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं फायद्याचंच, मात्र त्याची उपलब्धता कमी होत असल्यामुळे पिकांचे अवशेष, काडी कचरा यांच्यापासून कंपोस्ट खत तयार करावं. कंपोस्ट खत तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. यामध्ये नॅडेप कंपोस्ट खत पद्धत, स्फुरदयुक्त सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत आणि फॉस्फोसल्फो नायट्रो कंपोस्ट या पद्धती आहेत. नॅडेप कंपोस्ट खत या पद्धतीमध्ये शेणखत कमी असतानाही उत्तम दर्जाचं कंपोस्ट उपलब्ध होतं. नॅडेप हौदामध्ये शेणखतासह पिकांचे अवशेष 1400 ते 1500 किलो, शेतातील बारीक गाळलेली माती 1750 किलो यांचा वापर केला जातो. नॅडेप हौदाचं आकारमान हे पक्क्या विटांच्या सहाय्याने 3 मीटर लांब, 1.80 मीटर रुंद आणि 0.90 मीटर उंच अशा आकाराचे हौद बांधावेत. तळाचा भाग धुमसाने विटा आणि दगड घालून टणक बनवावा. हौद बांधतेवेळी हवा खेळती राहण्यासाठी चारही भिंतींना छिद्र ठेवावीत. हौदाच्या आतील आणि भूपृष्ठाचा भाग शेण आणि मातीने लिंपावा. सुरुवातीला टाक्यांच्या आतील भिंती

माती आणि तळ, शेण आणि पाणी यांच्या मिश्रणाने ओल्या कराव्यात. काडी कचरा आणि पिकांचे अवशेष 15 सेंटीमीटर देऊन पहिला थर द्यावा. दुसरा थर 125 लिटर पाणी आणि 4 किलो शेण यांचं मिश्रण पहिल्या थरावर शिंपडावं. तिसऱ्या थरात वाळलेली आणि गाळलेली माती वनस्पतीजन्य पदार्थाच्या 50% याप्रमाणे पसरून त्यावर थोडं पाणी शिंपडावं. अशा प्रकारे पुढचा थर भरत हौदाच्या वर 45 सेंटीमीटर उंचीपर्यंत हौद भरावेत. साधारणतः 11 ते 12 थरांमध्ये हौद भरला जातो. त्यावर 7.5 सेंटीमीटर मातीचा थर टाकून त्यावर शेण आणि पाणी यांच्या मिश्रणाने व्यवस्थित लिंपून घ्यावं. हे लिंपण वाळल्यानंतर भेगा पडल्या तर पुन्हा शेण आणि पाण्याच्या मिश्रणाने लेप द्यावा. 15 ते 20 दिवसानंतर सेंद्रिय पदार्थ कुजल्यामुळे 20 ते 22 सेंटीमीटर खाली दबले जातात. तेव्हा पुन्हा पहिल्याप्रमाणे शेण, माती आणि वनस्पतीजन्य पदार्थांचे थर भरून पुन्हा 45 सेंटीमीटर उंचीपर्यंत टाकी भरावी. त्यावर 7.5 सेंटीमीटर मातीचा थर देऊन शेण आणि माती यांच्या मिश्रणाने लिंपून बंद करावं. पिकाला माती परीक्षणानुसार स्फुरदयुक्त खतं दिली तरी स्फुरदाच्या उपलब्धतेवर मातीचं स्वरूप, जमिनीतील हवेचं प्रमाण, जमिनीचं तापमान, जमिनीतील पाण्याचं प्रमाण, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, मातीचा सामू, इतर अन्नद्रव्यांसोबतची अभिक्रिया, जमिनीचे जैविक गुणधर्म तसंच पिकांचा प्रकार यांसारखे अनेक घटक परिणाम करतात. त्यामुळे स्फुरदयुक्त सेंद्रिय खत तयार करणं आवश्यक असतं. मंडळी, अशा प्रकारे पीक अवशेष कंपोस्टिंगच्या सुधारित पद्धतींचा वापर करून चांगल्या प्रतीचं खत आपल्याला तयार करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात नायडेप कंपोस्ट खत निर्मिती याविषयी माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते. दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते, सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषतः पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणेही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो.

0: आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज व नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.
1: श्रोते हो, आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो, परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्या ऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रह

0: वाहने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे. अशा गोष्टी घरमार्काला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: समीर दुबळे यांनी गायलेला राग मधमाज सारंग आत्तापण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी, हार्मोनियमची साथ तुषार केळकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: दुपारचे 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा, किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सिक्कीममध्ये

0: एनएचपीसीच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते जे पी नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
1: नीट एग्जामिनेशन के बारे में और रूल्स 267 के तहत यहाँ पर बहस करना चाहते हैं, उसके लिए अगर फेयर डिस्कशन होना है तो शिक्षा मंत्री पहले राजीनामा देना चाहिए. जब वो राजीनामा नहीं देंगे चर्चा यहाँ नहीं होगी.
0: काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला आहे. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी आयोगाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णकांत, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू, अरुण शौरी यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या चौकशी समितीनं या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिफारस केल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सेवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
2: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. याअंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका INS मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. INSV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबई दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं. त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
3: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ

0: टीम कर देता है देन दैट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्यावर सेलिब्रेट करू शकते.
1: आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 61.74 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी भूदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब पुणेकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मार्च 2020 ते 2026 या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हवामान विभागानं आज पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी अमरावती भंडारा गडचिरोली नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसराला आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यपाल जिष्णू देववर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH

दशांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, मी दीपक वेलणकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं। पेपरफुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली, त्यावर सरकार चर्चेला तयार आहे असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले। राज्यसभेतही रिजिजू यांनी चर्चेची तयारी दाखवली, मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा करणं शक्य नसल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला तयारी दाखवत सर्वोच्च न्यायालयानं लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे। पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली। कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं INS मालवण या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला। कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 715 अंकांची घसरण झाली आणि तो 76,755 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 191 अंकांची घसरण नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। संध्याकाळचे 5:02:30 झाली आहेत। गीत संध्या या कार्यक्रमात आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा।

चिन्मयी श्रीपदा आणि गोपी सुंदर यांनी गायलेलं हे गीत होतं चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातलं. या गीताचे गीतकार होते अमिताभ भट्टाचार्य, तर संगीतकार होते विशाल शेखर. गीतसंध्या या कार्यक्रमात आता हमारी अधूरी कहानी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेली ही गीतरचना होती कुणाल वर्मा यांची, संगीत होतं ॲमी मिश्रा यांचं.
1: श्रोते हो, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टी तसं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. आर्थिक समावेशन याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याचा सामाजिक स्तर कुठला असेल, आर्थिक स्तर कुठला असेल, या गोष्टींचा विचार न करता अत्यंत सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील प्रत्येक माणसाला बँकिंग असेल, कर्ज असेल किंवा विमा असेल, सामाजिक सुरक्षा योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक लाभांसाठी जो उपक्रम आपण राबवला जातो त्याला आर्थिक समावेशन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
1: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो, गीत संध्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

दम लगा के हैशा या चित्रपटासाठी अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेली वरुण ग्रोवर यांची ही गीतरचना आपण ऐकली मोनाली ठाकूर यांच्या आवाजात. कार्यक्रमात आता अतीफ असलम आणि अलिशा चिनॉय यांनी गायलेली आशिष पंडित यांची गीतरचना. संगीत आहे प्रीतम यांचं. हे गीत आहे अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातलं.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:35 भारत निवडणूक आयोगातर्फे राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात SIR मोहीम याविषयी रत्नागिरीचे उपजिल्हा अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तेव्हा ही मुलाखत ऐकण्यासाठी जरूर एक

मोहित चौहान आणि अंतरा मित्रा यांनी गायलेली ही गीतरचना होती इर्शाद कामिल यांची. चित्रपट होता राजनीती. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केले आहे गायत्री सुतार यांनी, सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते.

आवाज, फक्त काही अक्षरांचा एक साधा शब्द, पण हा आवाज कधी आईच्या अंगाई गीताचा असतो, कधी देशाच्या पंतप्रधानांच्या संदेशाचा, कधी एखाद्या शेतकऱ्याला हवामानाची माहिती देणार असतो, तर कधी एखाद्या जवानाच्या शौर्याची गाथा सांगणार असतो. कल्पना करा, ना मोबाईल, ना इंटरनेट, ना सोशल मीडिया, तरीही संपूर्ण देश एकाच क्षणी एखादी बातमी ऐकत होता, एकाच सुरात राष्ट्रगीत गात होता, आणि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या माणसाशीही एका आवाजाच्या माध्यमातून जोडला जात होता. हे शक्य झालं कारण जन्म झाला एका अशा माध्यमाचा ज्याने अंतर कमी केली, मने जोडली आणि माहितीला पंख दिले. आज आपण अशाच एका ऐतिहासिक दिवसाबद्दल बोलणार आहोत, राष्ट्रीय प्रसारण दिन. दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जाणारा हा दिवस केवळ एका संस्थेचा वाढदिवस नाही, तर तो भारतीय प्रसारणाच्या जवळपास शतकभराच्या प्रवासाचा उत्सव आहे. मित्रांनो, आज आपण सकाळी उठल्यापासून मोबाईलवर न्यूज अपडेट्स पाहतो, पॉडकास्ट ऐकतो, FM वर गाणी ऐकतो, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्ष मागे जावं लागेल. सन

1923 मुंबई. जून महिन्यात बॉम्बे रेडिओ क्लबने भारतातील पहिला रेडिओ प्रसारण केला. तो प्रयोग छोटा होता, पण त्याने भारतीय प्रसारणाच्या इतिहासात पहिलं पान लिहिलं. आणि त्यानंतर 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC स्थापना झाली. याच दिवसाला आज आपण राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा रेडिओ हा केवळ मनोरंजनाचं साधन होता, तो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग होता. शहरांपासून गावांपर्यंत, शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत एकाच माध्यमातून आवाज पोहोचू लागला. पण हा प्रवास इथेच थांबला नाही. 1936 इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं रूपांतर झालं ऑल इंडिया रेडिओमध्ये, आणि भारताच्या प्रसारण इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाला नव्या आशय मिळाल्या, नवं संविधान मिळालं, आणि नव्या भारताला एक असा आवाज मिळाला जो प्रत्येक भारतीयाचा आवाज बनणार होता. 1956 ऑल इंडिया रेडिओला एक सुंदर भारतीय नाव मिळालं, आकाशवाणी. आकाशातून येणारी वाणी, किती सुंदर कल्पना आहे ना.

इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाला नव्या आशय मिळाल्या, नवं संविधान मिळालं आणि नव्या भारताला एक असा आवाज मिळाला जो प्रत्येक भारतीयाचा आवाज बनणार होता. 1956 ऑल इंडिया रेडिओला एक सुंदर भारतीय नाव मिळालं, आकाशवाणी. आकाशातून येणारी वाणी, किती सुंदर कल्पना आहे ना. आकाशाला सीमा नाही आणि या आवाजालाही नाही. आजही आकाशवाणी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सकाळच्या बातम्या, भावगीत, भक्तिगीत, शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम, युवावाणी आणि अनेक आठवणी उभ्या राहतात. मित्रांनो, रेडिओ हा फक्त एक यंत्र नाही, तो एका पिढीच्या आठवणींचा साथीदार आहे. काही घरांमध्ये अजूनही सकाळीची सुरुवात रेडिओनेच होते. काही जणांना आजही रात्री झोपताना रेडिओचा आवाज हवा असतो आणि काहींसाठी रेडिओ म्हणजे अजूनही विश्वास, एक असा विश्वास जो दशकानुदशके तसाच टिकून आहे. पण प्रश्न असा आहे की या एका आवाजाने भारताच्या विकासात नेमकी कोणती भूमिका बजावली, स्वातंत्र्यलढ्यात त्याचं योगदान काय होतं आणि आज डिजिटल युगातही रेडिओ इतकाच महत्वाचा का आहे, याच रोचक प्रवासाबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात. स्वातंत्र्यपूर्व काळातील रेडिओ. 1930 आणि 40 दशक भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता. देशभर आंदोलने सुरू होती, जनतेमध्ये अस्वस्थता होती, तसेच माहिती पोचवणारी साधनं अत्यंत मर्यादित होती. अशा काळात रेडिओचं महत्त्व वाढू लागलं. जरी त्या काळात प्रसारणावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण होतं, तरी रेडिओने भारतीय समाजात माहितीच्या देवाणघेवाणीचं नवं दालन उघडलं. बातम्या, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक माहिती लोकांना पहिल्यांदाच एका माध्यमातून नियमित ऐकायला मिळू लागलं. आणि मग आला 15 ऑगस्ट 1947. मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक क्षण, संपूर्ण देश एका आवाजाकडे कान देऊन बसला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण रेडिओच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ऐकलं. कल्पना करा, ज्यांच्या घरी वीज नव्हती, ज्यांनी दिल्ली कधी पाहिली नव्हती, अशा लाखो भारतीयांना त्या रात्री स्वातंत्र्याचा पहिला आवाज रेडिओने ऐकवला. इतिहासाची साक्ष देणारं माध्यम म्हणजे रेडिओ.

स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि आकाशवाणी. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक मोठी आव्हानं होती. अशिक्षित लोकसंख्या, ग्रामीण भाग, आरोग्यविषयी मर्यादित माहिती, शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि देशभर विविध भाषा. अशा परिस्थितीत सरकारसमोर प्रश्न होता, देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती कशी पोहोचवायची? उत्तर होतं आकाशवाणी. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केलं नाही, तर लोकशिक्षणाचं मोठं काम हाती घेतलं. शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यक्रम सुरू केले, हवामानाचा अंदाज, नवीन बियाण्यांची माहिती, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन ही माहिती गावागावात पोहोचू लागली. आज आपण मोबाईलवर हवामान पाहतो, पण एकेकाळी उद्याच्या पावसाची माहिती शेतकरी रेडिओवरूनच ऐकत होता. आरोग्यविषयक कार्यक्रमांमधून लसीकरण, स्वच्छता, कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य, बालसंगोपन अशा अनेक विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातही रेडिओने मोठं योगदान दिलं. दूरवरच्या गावांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. भाषा शिक्षण, विज्ञान, इतिहास, सामान्य ज्ञान असं बरंच काही रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलं. सांस्कृतिक वारशाचा खजिना. मित्रांनो, भारताची खरी ताकद आपल्या विविधतेत आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, बोली वेगळी, लोकसंगीत वेगळं, लोककला वेगळी, अशा सगळ्यांचं जतन करण्यात आकाशवाणीने अमूल्य योगदान दिलं. लोकगीते, भावगीते, भजन, कीर्तन, कवी संमेलने, लोकनाट्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत. आज आपल्याला ऐकायला मिळणाऱ्या अनेक महान कलाकारांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीवर. अनेक गायक, वादक, कवी, लेखक, निवेदक यांच्या प्रवासाची सुरुवात रेडिओपासून झाली. आज आकाशवाणीचा विस्तार पाहिला तर तो खरोखरच अभिमानास्पद आहे. देशभरात 591 केंद्रे, भारतातील जवळपास 98% लोकसंख्येपर्यंत पोहोच, 23 भाषा, 146 बोली भाषा, म्हणजे भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणारा हा आवाज आहे. हे केवळ प्रसारण नाही, ही भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान करणारी व्यवस्था आहे. आकाशवाणीचा प्रवास भारतापुरता मर्यादित राहिला नाही. तिच्या बाह्य सेवा विभागामार्फत भारताचा आवाज जगभरातील 100 अधिक देशांमध्ये पोहोचतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय संस्कृती बातम्या, संगीत, घडामोडी यांच्याशी जोडून ठेवण्याचं महत्वाचं काम आजही आकाशवाणी करते. देशापासून 1000 किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीलाही जेव्हा आपल्या भाषेतला एखादा कार्यक्रम ऐकू येतो तेव्हा अंतर कमी होतं, कारण आवाजालाच

सीमा नसतात. बदलत्या काळासोबत आकाशवाणीमध्ये तंत्रज्ञान बदललं, लोकांची सवयी बदलल्या, पण आकाशवाणी थांबली नाही. एफ एम रेडिओचं आगमन झालं, ध्वनी अधिक स्पष्ट झाला, तरुण पिढी रेडिओकडे नव्या उत्साहाने वळू लागली. आज एफ एम म्हणजे केवळ गाणी नाहीत तर माहिती वाहतुकीचे अपडेट, संवाद आणि समाजाशी सतत जोडून ठेवणारं माध्यम आहे. याचबरोबर डिजिटल रेडिओ मोंडायल अर्थात DRM या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आकाशवाणीने भविष्यातील प्रसारणाकडेही मोठं पाऊल टाकलं आहे. म्हणजे परंपरेचा वारसा जपत तंत्रज्ञानाची कास धरणं हीच आकाशवाणीची खरी ओळख आहे. मित्रांनो, आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, असंख्य ॲप्स आहेत, शेकडो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आपत्तीच्या काळात पूर असो, चक्रीवादळ असो, भूकंप असो, जेव्हा इंटरनेट बंद पडतं तेव्हा सर्वात आधी विश्वास कुणावर ठेवला जातो? तर याचे उत्तर आहे रेडिओ. कारण रेडिओ हा केवळ तंत्रज्ञान नाही, तो विश्वास आहे, तो सातत्य आहे, तो लोकांपर्यंत पोहोचण्याची अखंड धडपड आहे. आणि म्हणूनच आजही आकाशवाणी म्हणजे भारताचा आवाज. आता नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असणार की डिजिटल युगात रेडिओचं भविष्य काय, सरकारची राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 नेमकं काय सांगतं, सामुदायिक रेडिओची भूमिका काय आहे, आणि पुढच्या शतकात भारतीय प्रसारण कोणत्या दिशेने जाणार आहे. थांबा, सांगते. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024. मित्रांनो, जगभरातील माध्यम विश्व अतिशय वेगाने बदलत आहे. पूर्वी रेडिओ, नंतर दूरदर्शन, आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग, पॉडकास्ट, इंटरनेट रेडिओ, OTT, ऑन डिमांड कंटेंट, या सगळ्यामुळे प्रसारणाची व्याख्याच बदलत आहे. हे बदल लक्षात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या धोरणामागची कल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. भारताकडे केवळ मोठी लोकसंख्या नाही तर मोठी भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधताही आहे. म्हणूनच भारतातील प्रसारण व्यवस्था अशी असावी जी आधुनिकही असेल, डिजिटलही असेल, तांत्रिकदृष्ट्या सक्षमही असेल, आणि त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला आपलंसं वाटेल. या धोरणासाठी देशभरातील तज्ज्ञ, प्रसारमाध्यम क्षेत्रातील संस्था, तांत्रिक जाणकार, विविध भागधारक यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली. यातून एक स्पष्ट संदेश समोर आला की भविष्यातील प्रसारण हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे तर लोककेंद्रित विचारांवर उभं राहिलं पाहिजे. आपण अनेकदा डिजिटल इंडिया हा शब्द ऐकतो, पण त्याच्या प्रसारणाशी काय संबंध? खरं तर डिजिटल इंडिया म्हणजे केवळ ऑनलाईन सेवा नव्हे तर प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती, ज्ञान आणि संवाद पोहोचवण्याचं एक मोठं स्वप्न. याच स्वप्नाचा एक भाग आहे भारत नेट. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे देशातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडण्याचं काम सुरू आहे. कारण जिथे इंटरनेट पोहोचेल तिथे शिक्षण पोहोचेल, आरोग्याची माहिती पोहोचेल, सरकारी योजना पोहोचतील, आणि अर्थातच प्रसारणाची नवी दालनंही सुरू होतील. बाइंड, प्रसारणाचा मजबूत पाया. प्रसार भारतीच्या प्रसारण सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बाइंड म्हणजे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजना ही देखील तितकीच महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत स्टुडिओंचं आधुनिकीकरण, प्रसारण केंद्रांची गुणवत्ता, नवी उपकरणं आणि अधिक परिणामकारक नेटवर्क उभारण्यावर भर दिला जात आहे. कारण उत्तम आशया इतकंच उत्तम प्रसारणही महत्वाचं आहे. सामुदायिक रेडिओ, लोकांचा स्वतःचा आवाज. रेडिओ म्हणजे केवळ राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कार्यक्रम नाहीत. काही आवाज असेही असतात जे एखाद्या छोट्या गावाचे असतात, एखाद्या आदिवासी भागाचे असतात, महिलांच्या स्वयंसहायता गटाचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, विद्यार्थ्यांचे असतात, आणि अशाच आवाजांना व्यासपीठ देतो सामुदायिक रेडिओ. सामुदायिक रेडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्या समाजाचा, त्या गावाचा, त्या लोकांचा स्वतःचा रेडिओ असतो. स्थानिक भाषा, स्थानिक प्रश्न, स्थानिक यशोगाथा आणि स्थानिक उपाय हे सगळं तिथे ऐकायला मिळतं. म्हणूनच सरकारने कम्युनिटी रेडिओ सपोर्ट स्कीम अंतर्गत अशा केंद्रांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. याचा परिणामही दिसून आला. 2014 देशात जवळपास 140 सामुदायिक रेडिओ केंद्र होती आणि पुढील काही वर्षांत ही संख्या 480 अधिक झाली. ही वाढ केवळ आकड्यांची नाही तर लोकशाही अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याची खूण आहे. एफ एम रेडिओचा विस्तार. आज आपण कारमध्ये, कॉलेजला जाताना, ऑफिसमध्ये किंवा मोबाईलवर एफ एम ऐकतो, पण अजूनही देशातील काही भागांमध्ये रेडिओची पोहोच वाढवण्याची गरज आहे. म्हणूनच भारत सरकारने एफ एम चॅनलच्या वाटपासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामागचा उद्देश एकच,
जिथे आवाज पोहोचले.

केला नाही तिथेच रेडिओ पोहोचला आहे, कारण देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मिळण्याचा समान अधिकार आहे. आजच्या काळात एका क्लिकवर हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, शेकडो न्यूज पोर्टल्स आहेत, सोशल मीडिया आहे, पॉडकास्ट आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, माहितीचा वेग वाढला आहे पण विश्वास वाढला आहे का? माहितीची साधनं वाढली आहेत पण माहितीची जबाबदारीही वाढली आहे. याच ठिकाणी सार्वजनिक सेवा प्रसारणाचं महत्व अधिक अधोरेखित होतं, कारण त्याचा उद्देश TRP नसतो, त्याचा उद्देश समाज असतो, त्याचा उद्देश नागरिक असतो, त्याचा उद्देश राष्ट्रहित असतो. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीनेही काळाची पावले ओळखत श्रोत्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून देश विदेशातील ताज्या घडामोडी, विश्वसनीय बातम्या, विविध भाषांतील वृत्त बुलेटिन, विशेष कार्यक्रम आणि पॉडकास्ट श्रोत्यांना केव्हाही कुठेही ऐकता येतात. पारंपरिक रेडिओची विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सोय यांचं सुंदर संगम घडवत हे ॲप आकाशवाणीला नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवत आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन हा केवळ भूतकाळाची आठवण करून देणारा दिवस नाही, तर भविष्यातील प्रसार माध्यमांची दिशा ठरवणारा दिवसही आहे, विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकजण काही सेकंदात माहिती देऊ आणि घेऊ शकतो, पण माहिती देणं आणि जबाबदारीने संवाद साधणं यात मोठा फरक आहे. प्रसारण आपल्याला शिकवतं की प्रत्येक शब्दाचं वजन असतं, प्रत्येक आवाजामागे उत्तरदायित्व असतं आणि प्रत्येक माहितीची सत्यता तपासणं ही समाजाप्रती आपली जबाबदारी असते. त्यामुळे आजच्या तरुणांनी केवळ कंटेंट क्रिएटर होण्याचे स्वप्न पाहू नये, तर विश्वासार्ह संवादक, संवेदनशील पत्रकार, जबाबदार निवेदक आणि समाजाला दिशा देणारे माध्यमकर्मी होण्याचं स्वप्नही पाहायला हवं. कारण तंत्रज्ञान बदलत राहील, प्लॅटफॉर्म बदलतील, पण लोकांचा विश्वास जिंकणारा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कायम तरुणांच्या खांद्यावर असेल. समारोप करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावातील एक आजोबा रोज संध्याकाळी घराच्या ओसरीवर बसून रेडिओ लावायचे. घरातले सगळे म्हणायचे, आजोबा आता मोबाईल आहे, TV आहे, इतक्या जुन्या रेडिओचं काय करायचं? आजोबा फक्त हसायचे. एक दिवस त्यांचा नातूही तोच प्रश्न विचारतो, आजोबा तुम्ही रोज एकच रेडिओ ऐकता. आजोबा म्हणाले, बाळा मी रेडिओ ऐकत नाही. नातू आश्चर्याने म्हणायला, मग? आजोबा शांतपणे म्हणाले, मी माझं आयुष्य ऐकतो. या रेडिओने मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य ऐकवलं, पहिलं क्रिकेटचं समालोचन ऐकवलं, युद्धाच्या बातम्या ऐकवल्या, दुष्काळाच्या सूचना दिल्या, माझ्या आवडत्या गायकांची गाणी ऐकवली, आणि तुझ्या बाबांचा जन्म झाला त्या दिवशीही हा रेडिओ माझ्या बाजूलाच वाजत होता. म्हणून हा रेडिओ माझ्यासाठी एक वस्तू नाही, तो माझ्या आठवणींचा साक्षीदार आहे. मित्रांनो, कदाचित प्रत्येक घरात असा एखादा रेडिओ असेलच असं नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा आवाज नक्की असतो जो वर्षानुवर्षे सोबत राहतो. राष्ट्रीय प्रसारण दिन आपल्याला हेच आठवण करून देतो की प्रसारण म्हणजे केवळ माहितीचा प्रवास नाही, तो माणसांच्या आयुष्याचा, आठवणींचा आणि विश्वासाचा प्रवास आहे.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

0: यानंतर संध्याकाळी ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजीमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति शर्मा.

या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, ही आहे आजची आमची दुसरी प्रसारण सभा आणि मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी कश्मीरा सावंत. संध्याकाळचे 6:10 आणि 32 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत बहार.

श्रेया घोषाल आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं सैराट या चित्रपटातलं. या गीताचे गीतकार आणि संगीतकार होते अजय अतुल. गीत बहार या कार्यक्रमात आता मितवा या चित्रपटासाठी शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेली मंदार चोळकर यांची गीतरचना ऐकूया सिद्धार्थ महादेवन यांच्या आवाजात.

0: सिद्धार्थ महादेवन आणि सहकलाकारांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर संध्याकाळी 6:20 संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा.

प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषेनंतर लगेचच भारत निवडणूक आयोगातर्फे राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात SIR मोहीम याविषयी रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली विशेष मुलाखत आपण ऐकू शकाल। संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आज 7:30 रोपवाटिका व्यवस्थापन रोजगाराच्या उत्तम संधी याविषयी डॉक्टर प्रकाश क्षीरसागर यांची मुलाखत आपण ऐकाल। रात्री 8:15 आपण आनंद घ्याल नाट्य संगीताचा। 8:30 संसद समीक्षा आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। रात्री 10:00 रजनीगंधा हा कार्यक्रम। शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 उस्ताद राशिद खान यांनी गायलेला राग मारवा आपण ऐकू शकाल। श्रोते हो, उद्या आहे गुरुवार 23 जुलै 2026। आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकाल मातीमधील घटकांची तपासणी याविषयीची माहिती, याचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी। 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि 7:55 ॲडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम। दरम्यान 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। उद्या सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आपण ऐकाल सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पाककृती। संवादिका आहेत पूर्णिमा साठे तर सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। सकाळी 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। इंद्रधनुष्य या कार्यक्रमात उद्या सकाळी 9:30 आपण ऐकाल भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्ताने प्रसारणामध्ये मराठी भाषेचा योग्य वापर याविषयी प्रसार माध्यमात कार्यरत असलेले अनिकेत कोणकर यांच्याशी रेडिओ मित्र मोरेश्वर जोशी यांनी साधलेला संवाद। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। सकाळी 10:00 शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम। 10:10 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा। 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम। 11:05 गाता रहे मेरा दिल। दुपारी 12:00 पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 12:00 वनिता मंडळ। 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र। नाद ब्रह्म या कार्यक्रमात 2:30 आपण ऐकाल PA गायत्री यांनी गायलेला राग शुद्ध सारंग। आमच्या उद्याच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी 5:00 99वा भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथे आयोजित उत्सव नवचैतन्याचा ही विशेष मैफिल आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण उद्या ऐकाल गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद, लेखन दीपक शिंगणे यांचं, तर यामध्ये सहभाग आहे मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे यांचा। रात्री 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम। 8:30 संसद समीक्षा आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत।
तर श्रोते हो ही

0: संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. एक विशेष मुलाखत प्रसारित करत आहोत या जाहिरात प्रसारणानंतर लगेचच.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
5: बाबा आणा 3,000
6: ते कशाला?
0: एक विशेष मुलाखत प्रसारित करत आहोत या जाहिरात प्रसारणानंतर लगेचच.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
5: बाबा
6: आणा
5: 3,000
6: ते कशाला?
5: माझा पॉकेट मनी.
6: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
5: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा.
6: है
5: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे.
6: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
5: तुमचा मोबाईल द्या.
6: घे.
7: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
8: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
0: ऐकूया भारत निवडणूक आयोगातर्फे राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात SIR मोहीम याविषयी रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री राहुल गायकवाड यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाचे आपण नागरिक आहोत आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचं मत मोलाचं असतं. मात्र याचसाठी दरवर्षी अपडेट होत असलेल्या मतदार यादीमध्ये आपलं मतदार म्हणून नाव असणं हे प्रत्येक सज्ञान नागरिकाचं कर्तव्य आहे. भारत निवडणूक आयोग यासाठी दरवर्षी मतदार पुनरीक्षण कार्यक्रम घेत असतोच. यंदा या मतदार यादीत अधिक अचूकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं राज्यामध्ये मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR हा कार्यक्रम घोषित केला. याबद्दलच अधिक जाणून घेण्यासाठी आणि यात नागरिकांची कोणती भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी आज आम्ही रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी माननीय राहुल गायकवाड यांना रत्नागिरी आकाशवाणीमध्ये आमंत्रित केलंय. नमस्कार सर आणि आपलं स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, दरवर्षी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम होत असतो, तर यंदा हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच SIR कसा वेगळा ठरतो आणि या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे?
1: भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचं काम पाहिलं जातं. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 आणि मतदार नोंदणी नियम 1960 या अंतर्गत मतदार यादीचं काम केलं जातं. भारत निवडणूक आयोगाला मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी अद्ययावत करण्यासाठी संक्षिप्त पुनरीक्षण किंवा सखोल पुनरीक्षण घेण्याचे अधिकार आहेत. त्याच्या अंतर्गत मान्य भारत निवडणूक आयोगाने सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे, ज्याला आपण विशेष सखोल पुनरीक्षण असं आपण म्हणतो, थोडक्यात त्याला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR असं म्हणतो. आणि हा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने 30 जून पासून महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. तो 19 ऑक्टोबर 2026 पर्यंत चालणार आहे. म्हणजे त्याच्यात वेगळे टप्पे आहेत. त्याच्यापैकी पहिला टप्पा जो आहे 30 जून 2026 ते 8 ऑगस्ट 2026, या टप्प्यामध्ये BLO म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन इन्युमरेशन फॉर्मचं वितरण करतील आणि ते फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतील.
0: सर, आपण जो कार्यक्रम राबवतोय या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे? मतदारांसाठी कोणत्या तारखा यामध्ये महत्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणामध्ये पावसाचं जर आपण स्वरूप पाहिलं तर या कार्यक्रमात काही बदल केलेत का, तारखांमध्ये काही बदल केलेत का?
1: 14 मे 2026 रोजी भारत निवडणूक आयोगानं पत्र काढलं आणि त्यानुसार त्यांनी विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम दिलेला आहे. तो कार्यक्रम 30 जून पासून सुरू झालेला आहे. 30 जून पासून BLO हे घरोघरी जाणार आहेत आणि त्याची जुनी तारीख होती 29 जुलै पर्यंत. परंतु नंतर भारत निवडणूक आयोगाने पत्र काढून ह्या कार्यक्रमाला मुदतवाढ दिलेली आहे. आता BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर हे दिनांक 8 ऑगस्ट 2026 पर्यंत मतदारांच्या घरी जाणार आहेत, प्रत्यक्ष भेटी घेणार आहेत मतदारांच्या आणि त्यांच्याकडून इन्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहेत. याच्यानंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आणि 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे हरकती स्वीकारल्या जातील. त्याचा कालावधी साधारणतः 1 महिन्याचा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर दावे हरकती निकाली काढल्या जातील आणि 19 ऑक्टोबरला अंतिम

0: सातदार येथे प्रसिद्ध केली जाईल.
1: सर, आता तुम्ही उल्लेख केला तो बीएलओंचा, तर या कार्यक्रमात बीएलओ अर्थात मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांची नेमकी भूमिका काय आणि नेमकं ते काय काम करतात?
0: भारत निवडणूक आयोगाने 2006 पासून मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ही संकल्पना अंमलात आणलेली आहे. मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणजे राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा कर्मचारी असतो. 13 वेगळ्या वेगळ्या कर्मचाऱ्यांची यादी त्यांनी दिलेली आहे. जसं तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, पोलीस पाटील आहे, अंगणवाडी ताई आहे, आशा ताई आहे, अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या 13 कर्मचाऱ्यांची यादी दिलेली आहे. त्याच्यापैकी कुणालाही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमता येतं. ही नेमणूक करण्याचे अधिकार मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना असतात. सर्वप्रथम आपण मतदार यादीशी संबंधित अधिकारी कोणकोण असतात तेही आपण पाहणं आवश्यक आहे. जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी हे बाय व्हर्च्यू ऑफ पोस्ट म्हणजे पदसिद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी असतात. उपविभाग स्तरावरती उपविभागीय अधिकारी ज्यांना आपण प्रांत म्हणतो, प्रांत हे मतदार नोंदणी अधिकारी असतात. आणि तहसीलदार हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी असतात. आणि यांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नेमायचा असेल तर आपल्याला भारत निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन त्यांची नेमणूक करता येते. आणि राज्याच्या स्तरावरती मुख्य निवडणूक अधिकारी हे पद असतं. हे भारत निवडणूक आयोगाचं राज्यातील काम बघण्यासाठीचं काम पाहत असतात. आणि मतदार नोंदणी अधिकारी जे असतात ते बीएलओंची नियुक्ती करत असतात जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने.
1: सर, कोकणामध्ये अनेक घरं एकतर रिकामी आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक तिथे राहतात. असं होतं की येणारा माणूस हा बीएलओ येऊन सांगू शकतो, तर त्याची ओळख जर पटवायची असेल नागरिकांना तर त्यांनी कशी पटवावी?
0: प्रत्येक बीएलओ कडे भारत निवडणूक आयोगाने दिलेलं ओळखपत्र दिलेलं आहे. त्या ओळखपत्राची मागणी मतदार येणाऱ्या प्रत्येक बीएलओ कडे करू शकतात. आणि जर एखाद्या नागरिकाला आपला बीएलओ कोण हे माहीत नसेल तर त्यांनी सिटीजन सर्व्हिस पोर्टल ह्या भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या संकेतस्थळावर जाऊन बुक अ कॉल विथ बीएलओ ह्या टॅबवर जाऊन जर क्लिक केलं तर त्याला 3 वेळेस ओटीपी येतात मतदाराला. त्या ओटीपीची माहिती त्यांनी भरल्यानंतर त्यांना त्यांचं मतदार यादीत नाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या मतदार यादीचं काम पाहणारा बीएलओ कोण आहे, बीएलओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कोण आहे, त्याचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर याचा टेक्स्ट मेसेज त्या मतदाराच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती येतो. आणि मग तो बीएलओ त्या मतदाराला कॉन्टॅक्ट करतो, संपर्क साधतो, किंवा आपण सुद्धा त्या मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवरती आपल्या बीएलओला संपर्क करू शकतो.
1: सर, इन्युमरेशन फॉर्म म्हणजे गणना प्रपत्र, यामध्ये नागरिकांनी कोणती माहिती भरायची आहे, कशी भरायची आणि याच्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?
0: मतदार यादीचा आता जो विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये इन्युमरेशन फॉर्म हे सर्व मतदारांना भरून द्यायचे आहेत. हे इन्युमरेशन फॉर्म बीएलओ प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन वितरित करणार आहेत. वितरित करताना 2 प्रतीमध्ये ते फॉर्म असणार आहेत. एका प्रतीवरती बीएलओ त्या मतदाराला त्याच्या इन्युमरेशन फॉर्मची पोच देणार आहे आणि दुसरा फॉर्म मतदाराने जो भरून दिलेला आहे इन्युमरेशन फॉर्म तो बीएलओ स्वतःकडे घेणार आहे. आणि ह्या गणना पत्रकाचं नंतर डिजिटायझेशन केलं जाणार आहे. प्रत्येक बीएलओला भारत निवडणूक आयोगाने बीएलओ ऍप विकसित केलेलं आहे, त्याच्यामध्ये नोंदणी करावी लागते आणि बीएलओला त्याचा ऍक्सेस असतो. बीएलओ प्रत्येक मतदाराचा इन्युमरेशन फॉर्म जो भरून वापस आलेला आहे त्याचं डिजिटायझेशन त्या बीएलओ ऍपमध्ये करेल आणि त्या इन्युमरेशन फॉर्मचा फोटो घेईल आणि फोटो घेऊन त्याच्यावरती तो अपलोड करेल.
1: तुम्ही आता सांगितलं की बीएलओने ते ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत, प्रपत्र भरायचे आहेत, पण नागरिकांना असं वाटतंय की ते नागरिकांनी सुद्धा ऑनलाईन भरले तरी चालतील, तर ते खरं आहे का?
0: हो, नक्कीच. हे इन्युमरेशन फॉर्म जे आहेत म्हणजेच गणना पत्रक जे आहेत ते मतदारांना ऑनलाईन भरण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. ती ECI नेट हे मोबाईल ऍप भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेलं आहे. त्यामध्ये मतदार आपला इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन भरू शकतो. पण त्याच्यासाठी एक पूर्व अट आहे. मतदाराचा इपिक नंबर म्हणजे इपिक कार्ड, मतदान ओळखपत्र जे आहे त्याच्यावरलं नाव आणि आधार कार्डवरलं नाव हे एकसारखं असावं लागतं. हे 2 नावं जर एकसारखे असतील त्या मतदारांना ऑनलाईन इन्युमरेशन फॉर्म भरता येऊ शकतो. जर नावात तफावत असेल तर त्यांना ऑफलाईन पद्धतीने बीएलओ कडेच फॉर्म भरून द्यावा लागेल.
1: सर, तुम्ही ECI नेट बद्दल सांगितलं, ह्याचे अजून काही वैशिष्ट्य आहेत का? आणि voters.eci.gov.in ह्याच्यावर काही मतदारांसाठी सुविधा उपलब्ध आहेत का?
0: नक्कीच, याच्यावरती सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जसं की मतदार याच्यामध्ये आपलं मतदार यादीत नवीन नाव दाखल करण्यासाठी फॉर्म नंबर 6 जो आहे तो भरू शकतो. फॉर्म नंबर 7 मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी आहे तर तोही फॉर्म त्याच्यावरती भरू शकतो. किंवा मतदार यादीतील तपशिलामध्ये जर त्याला काही दुरुस्ती करायची असेल, म्हणजे उदाहरणार्थ घरच्या पत्त्यामध्ये बदल झाला असेल, नावामध्ये काही बदल झाला असेल, नाव काही चुकलेलं असेल किंवा

0: वडिलांच्या नावामध्ये किंवा पतीच्या नावामध्ये काही चूक झालेली असेल किंवा इतर मतदार यादीतल्या कुठल्याही तपशिलामध्ये जर काही चूक झालेली असेल ती दुरुस्त करण्यासाठी सुद्धा तो त्याच्यावरती फॉर्म नंबर 8 भरू शकतो. त्याचबरोबर जर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला असेल तर देखील तो फॉर्म नंबर 8 भरू शकतो. स्थलांतरामध्ये मग 2 प्रकार आहेत, विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर स्थलांतर आणि विधानसभा मतदारसंघाच्या आत स्थलांतर. ह्या दोन्ही पद्धतीसाठी तो फॉर्म नंबर 8 ह्या वेबसाईटवर भरून देऊ शकतो. त्याच पद्धतीने आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कोण आहे याच्यासाठी तो बुक कॉल विथ BLO करू शकतो. त्या पद्धतीने तो सुद्धा BLO ची माहिती घेऊ शकतो, आपल्या मतदान केंद्राची माहिती घेऊ शकतो, आपला खासदार कोण आहे, आपला आमदार कोण आहे याची सुद्धा माहिती तो त्याच्यावरती घेऊ शकतो. त्याचबरोबर भारत निवडणूक आयोगाकडून जे अपडेट्स येतात ते अपडेट्स सुद्धा त्यांना त्या वेबसाईटवर पाहायला मिळू शकतात. आणि भारत निवडणूक आयोगाने ह्याचं मोबाईल ॲप पण विकसित केलेलं आहे ECI नेट, आणि ती सिटीजन सर्व्हिस पोर्टल म्हणून वेबसाईट पण डेव्हलप केलेली आहे. दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत मतदारांसाठी. मला फक्त एक इन्युमरेशन फॉर्म बद्दल अजून थोडंसं सांगायचं आहे. आता जे विशेष सखोल पुनरीक्षण चाललेलं आहे त्या इन्युमरेशन फॉर्मचे ढोबळमानाने 2 भाग पडतात. वरच्या भागामध्ये त्यांनी चालू मतदार यादीतला तपशील दिलेला आहे, म्हणजे एखाद्या मतदाराचं नाव सध्या कुठे आहे, म्हणजे चालू मतदार यादीत त्याचं नाव कुठं आहे हा तपशील वरच्या भागामध्ये दाखवलेला आहे, लिहायचा आहे. आणि त्याच्या खालच्या भागामध्ये त्या मतदाराचं नाव 2002 मतदार यादीमध्ये कुठे होतं याचा तपशील त्या इन्युमरेशन फॉर्ममध्ये खालच्या भागामध्ये लिहायचा आहे. तर आता 2002 हे वर्ष का, तर महाराष्ट्रामध्ये 2002 या वर्षी शेवटचं विशेष सखोल पुनरीक्षण झालेलं आहे. त्यामुळे 2002 विशेष सखोल पुनरीक्षणामध्ये त्या मतदाराचं नाव कुठं होतं याचा तपशील इन्युमरेशन फॉर्ममध्ये खाली लिहायचा आहे. मग आता एखाद्या मतदाराला आपलं नाव 2002 कुठे होतं हे कसं शोधायचं, तर सिटीजन सर्व्हिस पोर्टलवरती 3 टॅब दिलेले आहेत. त्यापैकी एक टॅब जो आहे तो चालू मतदार यादीतलं नाव तपासण्यासाठी दिलेला आहे, दुसरा टॅब जो आहे तो 2002 मतदार यादीतलं नाव तपासण्यासाठी दिलेला आहे, आणि तिसरा टॅब जो आहे तो सुद्धा 2002 मतदार यादीमधलं नाव शोधण्यासाठी दिलेला आहे. मग जे 2 टॅब आहेत 2002 मतदार यादीतलं नाव शोधण्यासाठी, त्याच्यापैकी एक टॅब जो आहे तो तुम्हाला PDF मधली मतदार यादी डाउनलोड करून त्याच्यामध्ये पण नाव शोधता येतं, आणि एक टॅब जो आहे 2002 मतदार यादीतलं नाव शोधायला त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे तुमची डिटेल्स उपलब्ध असतील, म्हणजे 2002 कोणत्या जिल्ह्यात होतात, कोणत्या विधानसभा मतदारसंघात होतात, तुमच्या मतदान केंद्राचा क्रमांक काय, हा जर तपशील तुम्हाला माहिती असेल तर तो तपशील भरल्यानंतर शोधण्यासाठीची सुविधा पण त्याच्यात तशी दिलेली आहे. आणि त्याच्यावरतून 2002 मतदार यादीतलं नाव तपासल्यानंतर ते त्या इन्युमरेशन फॉर्मवर लिहायचं आहे. आता असाही एखादा मतदार असू शकतो की ज्याचं नाव आजच्या मतदार यादीमध्ये आहे परंतु 2002 मतदार यादीमध्ये नाही, कारण तो त्या वर्षी 2002 18 वर्ष पूर्ण केलेले नसल्यामुळे मतदार यादीत आलाच नाही. मग अशा मतदारांच्या बाबतीत काय करायचं आहे, तर अशा मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पालकांची नावं 2002 यादीमध्ये शोधायची आहेत आणि त्याच्यासोबत ते मॅपिंग करायचं आहे. आणि ह्या SIR प्रक्रियेमध्ये प्रत्येक मतदाराला आपला इन्युमरेशन फॉर्म BLO कडे भरून दिल्यानंतर BLO त्याचं डिजिटायझेशन केल्यानंतर ज्यांचे मॅपिंग झालेलं आहे, मॅपिंग म्हणजे जे 2002 मतदार होते आणि आज पण आहे त्यांना मॅप करायचं आहे, किंवा जे 2002 त्यांचे पालक मतदार होते आणि आज ते मतदार आहेत त्यांना मॅप करायचं आहे. ह्या मॅपिंग झालेल्या सर्व मतदारांची नावं 17 ऑगस्टला जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्या मतदार यादीमध्ये येणार आहेत. आणि ज्यांचं मॅपिंग झालेलं नाही, म्हणजे असा एखादा मतदार असू शकतो की ज्याचं नाव 2002 यादीत नाही परंतु आताच्या यादीत आहे, किंवा त्याचे पालक पण 2002 यादीत नाहीत आणि आता मात्र त्याचं नाव मतदार यादीमध्ये आहे, अशा मतदारांना अनमॅप्ड मतदार म्हणलं जातं. आणि अशा मतदारांची पण नावं 17 ऑगस्टला जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्याच्यामध्ये येणार आहेत, परंतु त्यांना नोटिसा जातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून, त्यांची सुनावणी घेतली जाईल, त्यांच्याकडून पुरावे गोळा केले जातील आणि मग त्याच्यावरती मतदार नोंदणी अधिकारी पुढील निर्णय घेतील.
1: नागरिक घरी नसल्यास त्यांचा या कार्यक्रमात सहभाग कसा असेल?
0: जो मतदार घरी नसणार आहे त्याचा सुद्धा गणना पत्र इन्युमरेशन फॉर्म BLO त्याच्या घरी जाऊन त्याला वाटप करायचा आहे त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडे. त्याच्या कुटुंबातील इतर प्रौढ सदस्यांकडे तो इन्युमरेशन फॉर्म देऊ शकतो आणि तो सदस्य त्या गैरहजर असलेल्या व्यक्तीचा इन्युमरेशन फॉर्म भरून सही करून BLO कडे देऊ शकतो.
1: सर, आता तुबार नावं शोधण्याची प्रक्रिया कशी चालते किंवा मृत व्यक्तींची नावं काढण्यासाठी काय प्रक्रिया आहे, आणि चुकीने जर नाव वगळलं गेलं असेल मतदार यादी मधनं तर नागरिकांनी काय करायचं?
0: आपण विचारलेल्या प्रश्नामध्ये 3 भाग आहेत. पहिला भाग आहे की मयत व्यक्तींचं नाव वगळण्यासाठीची काय प्रक्रिया आहे. ज्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबातील किंवा इतर कुठल्याही व्यक्तीने फॉर्म नंबर 7 भरून द्यायचा आहे मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा BLO कडे, सोबत त्याचं मृत्यू प्रमाणपत्र जोडून द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर BLO मार्फत तो फॉर्म

0: सबमिट होईल आणि मतदार नोंदणी अधिकारी त्याच्यावरती प्रक्रिया करतील, निर्णय देतील आणि त्याच्यानंतर त्या मयत व्यक्तीचं नाव कमी होईल. आपण विचारलेल्या प्रश्नामधला दुसरा भाग आहे की दुबार नावं कशी शोधायची आहेत. तर याच्यासाठी भारत निवडणूक आयोग प्रत्येक वर्षी जुलै महिन्यामध्ये मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या लॉग इनला दुबार मतदारांची एक यादी देत असतं. त्याला डीएससी आणि पीएससी असे दोन टर्मिनॉलॉजी आहे. डीएससी म्हणजे डेमोग्राफिकल सिमिलर एंट्रीज आणि पीएससी म्हणजे फोटो सिमिलर एंट्रीज. ज्याचे फोटोच्या व्यतिरिक्त मतदार यादीतील इतर तपशील सारखे आहेत त्याला आपण डीएससी म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ वय सारखं आहे, नाव सारखं आहे, पत्ता सारखा आहे, घर नंबर सारखा आहे, हे जर असेल तर त्याला डेमोग्राफिकल सिमिलर एंट्रीज म्हणायचं. आणि बाकी पीएससी म्हणजे फोटो सारखा आहे तर त्याला पीएससी म्हणतो आपण. तर ह्या दोन्हीच्या याद्या आपल्याला भारत निवडणूक आयोगाकडून ईआरओ लॉग इनला जुलै महिन्यात मिळत असतात आणि मग ईआरओ त्या याद्या बीएलओंमार्फत तपासणी करून घेतात आणि व्हेरीफाय करतात की खरोखरच ही नावं दुबार आहेत का. होऊ शकतं की एखाद्या ठिकाणी दोन सारखीच नावं आहेत परंतु व्यक्ती मात्र दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत असं होऊ शकतं. तर त्याची फक्त खातरजमा केली जाते. आता ह्याच्यामध्ये पण तीन प्रकार पडतात. एकाच मतदान केंद्रात डबल नाव असणे, एकाच विधानसभा मतदारसंघात डबल नाव असणे आणि विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर डबल नाव असणे, असे तीन प्रकार असतात. एकाच मतदान केंद्रात जर डबल नाव असेल तर बीएलओ तिथल्या तिथे ती तपासणी करू शकतो. परंतु जर एका विधानसभा मतदारसंघात डबल नाव असेल तर त्या दोन वेगळ्या वेगळ्या मतदान केंद्रांच्या बीएलओला एकमेकांसोबत संपर्क करून दोघांचेही रिपोर्ट लागतात. आणि ह्याच पद्धतीने विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर जर डबल नाव असेल तर दोन्ही मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा समन्वय असणं आवश्यक आहे आणि त्या दोन्ही मतदारसंघातल्या बीएलओंचेही रिपोर्ट येणं आवश्यक असतं.
1: सर, कुणाला जर दावे आणि हरकती दाखल करायच्या असल्यास त्या कशा करायच्या? यामध्ये ऑनलाईन हरकत दाखल करता येते का आणि हरकतीवर निर्णय किती दिवसात घेतला जातो?
0: आता जो एसआयआरचा कार्यक्रम चालू आहे त्याच्या थोडक्या टाइमलाईन मी आपल्याला सांगतो. प्रत्येक बीएलओनी प्रत्येक मतदाराच्या घरी जायचं आहे. त्याचा जो कालावधी आहे तो आहे 30 जून 2026 ते 8 ऑगस्ट 2026. ह्या कालावधीमध्ये बीएलओनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन इन्युमरेशन फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि 17 ऑगस्ट 2026 ला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 17 ऑगस्ट 2026 पासून 16 सप्टेंबर 2026 पर्यंत मतदारांना आपले दावे हरकती दाखल करता येतील संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे. आणि हे दावे आणि हरकती ज्या दाखल होतील त्याच्यावरती निर्णय घेण्याचा कालावधी दिलेला आहे 17 ऑगस्ट 2026 ते 15 ऑक्टोबर 2026. ह्या कालावधीमध्ये मतदार नोंदणी अधिकारी दावे हरकती निकाली काढतील आणि 19 ऑक्टोबर 2026 ह्या तारखेला मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी होणार आहे. आता मतदार यादीचं काम हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. भारत निवडणूक आयोग जेव्हा एखाद्या पत्राद्वारे विशेष कार्यक्रम लावतात, मग तो विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम असेल किंवा संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम असेल, याच्या व्यतिरिक्त निरंतर प्रक्रियेमध्ये पण फॉर्म दाखल करून घेतले जाऊ शकतात आणि त्याच्यावरती निर्णय घेता येतात. म्हणजे आता समजा 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली, याचा अर्थ असा नाही की मतदारांना त्याच्यानंतर नाव दाखलच करता येणार नाही असं नाही. 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कुठल्याही दिवशी मतदाराला वाटलं की आपल्याला आता मतदार यादीत नाव दाखल करायचं आहे तर तो ऑनलाईन पण फॉर्म भरू शकतो, मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे पण फॉर्म देऊ शकतो, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे पण फॉर्म देऊ शकतो किंवा बीएलओकडे पण फॉर्म देऊ शकतो आणि मग फॉर्म नंबर 6 पण देऊ शकतो, 7 पण देऊ शकतो, 8 पण देऊ शकतो, त्याला जो योग्य आहे. नवीन मतदार यादीत नाव दाखल करायचं असेल तर फॉर्म नंबर 6 आहे. मयत व्यक्तीचं नाव वगळायचं असेल किंवा इतर कुठल्या कारणामुळे व्यक्तीचं नाव वगळायचं असेल तर फॉर्म नंबर 7 आहे. मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती करायची आहे, फोटो बदलायचा आहे, फोटो अपडेट करायचा आहे किंवा मग तुमचं स्थलांतर झालेलं आहे तर तो फॉर्म नंबर 8 भरून देऊ शकतो. आणि हे तिन्ही फॉर्म भरून देताना तुम्ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केव्हाही भरून देऊ शकता, परंतु प्रोग्राम जर लागलेला असेल तर त्या प्रोग्राममध्ये जो स्पेसिफिक कालावधी दिलेला असतो त्या कालावधीमध्ये दावे हरकती दाखल करावे लागतात. आता जसं की 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 16 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करायचे, तर ह्या पिरियडमध्ये तुम्हाला दावे हरकती दाखल केल्यानंतर 17 सप्टेंबरला दावे हरकत दाखल करता येणार नाही. परंतु जेव्हा असा प्रोग्राम संपतो त्याच्यानंतर निरंतर प्रक्रियेमध्ये मतदार केव्हाही आपला अर्ज दाखल करू शकतो आणि तो कुठे करू शकतो तर मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय अर्थात प्रांत ऑफिस, तहसीलदार अर्थात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मग बीएलओ. आणि हेही जर शक्य नसेल त्याला तर तो ईसीआय नेटवरती किंवा सिटीजन सर्व्हिस पोर्टलवरती जाऊन आपला फॉर्म ऑनलाईन भरू शकतो आणि हा फॉर्म भरल्यानंतर साधारणतः 8 ते 15 दिवसांमध्ये मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर निर्णय देणं अपेक्षित आहे. आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी निर्णय दिल्यानंतर जर एखाद्याला त्याच्यावरती अपील करायचं असेल तर 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपामध्ये अपील दाखल करावं लागतं मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आतमध्ये.
1: सर, रत्नागिरी जिल्ह्यात किती मतदान केंद्र आहेत आणि किती BLO या मोहिमेत सहभागी आहेत आणि किती मतदारांची पडताळणी केली जाणार आहे?

0: आणि आतापर्यंतची प्रगती सुद्धा महाराष्ट्राच्या तुलनेत कशी आहे आपली?
1: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1747 मतदान केंद्र आहेत आणि तेवढेच BLO आहेत, 1747 BLO आहेत आणि 13,29,042 एवढ्या मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. आणि आतापर्यंत काल संध्याकाळच्या रिपोर्टपर्यंत आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या 80% मतदारांचं डिजिटायझेशनचं काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि जवळपास 95% मतदारांचे इन्युमरेशन फॉर्मचं वाटप पूर्ण झालेलं आहे. आता राहिलेल्या 2-3 दिवसांमध्ये उरलेल्या 5% मतदारांचं इन्युमरेशन फॉर्मचं वाटप आणि फॉर्म भरून घेणं पूर्ण होईल आणि जे 20% डिजिटायझेशन राहिलेलं आहे ते देखील पूर्ण होऊन जाईल. सध्या आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्या 2 जिल्ह्यांमध्ये आपला जिल्हा येतो ज्याच्यामध्ये काम एसआरचं काम चांगलं आहे. अशा
0: सर, रत्नागिरी जिल्ह्यातला मुसळधार पाऊस, दुर्गम भाग आणि चुकीच्या अफवा किंवा गैरसमज हे या कार्यक्रमातले मला वाटतं आव्हानं आहे तुमच्या समोर, तर याचा सामना जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग कसं करतं?
1: मी आदरणीय जिल्हा निवडणूक अधिकारी मनोज जिंदल साहेब यांच्या नियोजनाला ह्याचं श्रेय देईल, कारण सरांनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केलेलं होतं त्याच्यामुळेच मुसळधार पाऊस असताना देखील आपल्या जिल्ह्याचं काम 80% पूर्ण झालेलं आहे. ही निश्चितच म्हणजे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे की बाकीच्या जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये आपल्या जिल्ह्यात पाऊसमान जास्त आहे तरी पण आपल्या जिल्ह्याचं SIR काम हे 80% पूर्ण झालेलं आहे. त्याचं कारण म्हणजे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी केलेलं नियोजन आणि त्यांनी केलेला सातत्यानी केलेला पाठपुरावा आहे.
0: अचूक मतदार यादी प्रसिद्ध करणं जसं प्रशासनाचं काम आहे तशीच ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी, तर नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होताना नेमकं काय करावं आणि तुम्ही मतदारांना शेवटी कोणता संदेश द्याल?
1: लोकशाहीचा सगळ्यात मूळ आधार आहे मतदार यादी. आपल्या संविधानाने एक व्यक्ती एक मत हे तत्व अंगीकारलेलं आहे आणि सर्व नागरिकांचा हा मूलभूत अधिकार आहे. मताचा अधिकार म्हणजे आपल्या कुटुंबातील जे सदस्य वयाची 18 वर्ष पूर्ण करतायत त्यांचं नाव न विसरता मतदार यादीत दाखल करण्यासाठी त्यांनी फॉर्म नंबर 6 भरून त्यांच्या संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दिला पाहिजे. त्याचबरोबर मतदार यादी अद्ययावत ठेवणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून त्याच्यामधून दुबार नावं वगळणं, स्थलांतरित व्यक्तींची नावं वगळणं किंवा मयत व्यक्तींची नावं वगळणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि मतदार यादीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ती इरर फ्री व्हावी म्हणून कुठल्याही तपशिलामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर फॉर्म नंबर 8 भरून द्यावा. आणि म्हणून मतदारांची भूमिका खूप महत्वाची आहे आणि जर त्यांना या संदर्भात कुठलीही अडचण असेल तर ते त्यांच्या BLO शी संपर्क करू शकतात, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकतात, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी नागरिकांची ही आहे की दुबार नावे वगळताना त्यांनी BLO ना मदत केली पाहिजे आणि या पद्धतीने जर नागरिकांनी सहकार्य केलं तर निश्चितच आपली मतदार यादी इरर फ्री होईल आणि शुद्ध देखील होईल. सर्वात शेवटी मतदारांना संदेश असा द्यायचा आहे की भारत निवडणूक आयोगाने जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणजे ECINET मोबाईल ॲप असेल किंवा सिटीजन सर्व्हिस पोर्टल ॲप असतील ह्याचा वापर करत असताना काही गोष्टी मतदारांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोग कुठलीही बँक तपशिलाची माहिती मागत नाही किंवा तुमच्या आर्थिक व्यवहाराची माहिती मागत नाही, त्यामुळे तसा जर कुठला मेसेज आलेला असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नये. किंवा जर भारत निवडणूक आयोगाच्या नावाने असे फेक ID तयार करून जर कोणी त्याच्यावरती माहिती मागत असेल, OTP मागत असेल तर ते त्याच्यावरती शेअर करू नये. मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, BLO किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय किंवा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय किंवा भारत निवडणूक आयोग यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती जी माहिती असेल त्यालाच प्रतिसाद द्यावा.
0: श्रोते हो, आपल्या लोकशाहीनं आपल्याला मतदान करण्याचा हक्क दिला आहे, अधिकार दिला आहे, पण त्याच वेळेला आपलीही काही कर्तव्य आहे, ती म्हणजे मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते तपासण्याची जबाबदारी आणि कर्तव्य श्रोते हो आपलंच आहे. आणि यासाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम राबवत असतोच आणि यंदा मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात SIR राबवण्यात येतोय. याच मोहिमेची माहिती देण्यासाठी आज आपण उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी माननीय राहुल गायकवाड सर यांना इथे आमंत्रित केलं होतं आणि सरांनी महत्वपूर्ण माहिती आपल्या समोर ठेवली आहे आणि कोणती काळजी घेतली पाहिजे हेही आपल्याला सांगितलंय. तर श्रोते हो, मी आकाशवाणीतर्फेही आपल्याला आवाहन करते की आपणही या मोहिमेत सहभागी व्हा आणि मतदान हा आपला जसा अधिकार आहे तसंच मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते तपासणं आणि यादीमध्ये नाव घालणं हे आपलं कर्तव्य आहे, ते आपण केलंच पाहिजे असं मला वाटतं. याच नोटवर श्रोते हो, या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतोय. नमस्कार.
2: घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी, सहा खासदारांच्या

0: शफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी, समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा, किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारे विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळात कोळसा, खाण आणि पोलाद विषयक स्थायी समित्यांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी या आयुधाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. पेपर फुटीचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सिवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
0: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी खासदार आणि आमदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका

0: याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच सहा खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IASV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळणा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यांमधून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
1: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र में है.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं. तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली. जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव इथे विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली तर वाशिममध्ये काँग्रेसच्या जिल्हा शाखेनं मुख्य चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा काँग्रेसनं आज धुळ्यामध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत विद्यार्थी आंदोलनावरचा लाठीमार आणि राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्यानं त्याची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची देखील शक्यता या भागामध्ये आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलामध्ये सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
4: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
5: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाईफची प्रत्येक टूर्नामेंट.
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
7: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
8: श्रोतेहो, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
9: आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टी तसं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. आर्थिक समावेशन याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याचा सामाजिक स्तर कुठला असेल, आर्थिक स्तर कुठला असेल, या गोष्टींचा विचार न करता अत्यंत सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील प्रत्येक माणसाला बँकिंग असेल, कर्ज असेल किंवा विमा असेल, सामाजिक सुरक्षा योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक लाभांसाठी जो उपक्रम आपण राबवला जातो त्याला आर्थिक समावेशन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
8: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स वर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वर.
10: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
11: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
10: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र.

यानंतर संध्याकाळी ठीक 7:15 वाजता वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, दैनंदिन जीवनातील सर्व कामे, उद्योग, शेती, प्रवास, नवनिर्मिती या साऱ्यांसाठी ऊर्जेची मोठी गरज असते. ही ऊर्जा पेट्रोलियम पदार्थ आणि विजेच्या माध्यमातून येत असते. वीज निर्मिती करण्यासाठीच्या आतापर्यंतच्या विविध माध्यमांबरोबरच सध्या जगभरात अपारंपरिक ऊर्जा स्रोताला

0: मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. सौर पवन आणि इतरही अनेक माध्यमांमधून ही ऊर्जा निर्माण करता येते. भारतानं गेल्या काही वर्षात या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याची दखल नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान प्रमुख सायमन स्टेल यांनीही घेतली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे केवळ ऊर्जेचीच गरज भागणार नसून त्याचा अनुकूल परिणाम हवामानावरही होणार आहे. श्रोतेहो, देशात कोळशापासून आणि पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते. त्यातील कोळशाचे साठे कालांतराने संपून जाणार आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या भारतासारख्या देशात सौर ऊर्जा हा एक मोठा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनेही या वीज निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा यातील फरक आणि अपारंपरिक ऊर्जेची आवश्यकता याविषयी अधिक जाणून घेऊया ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञ सुनील जोगळेकर यांच्याकडून. श्रोतेहो, गेल्या काही वर्षात देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी बोलताना सुनील जोगळेकर म्हणाले,
1: अपारंपरिक ऊर्जा ही आपल्या देशासाठी खूप महत्वाची आणि गरजेची आहे. त्याच्यासाठी खूप फोकस्ड वेनी प्लॅनिंग करून देशाने अनेक ऍक्टिव्हिटीज आणि अनेक गोष्टी केल्या. ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी उदाहरणार्थ क्षमतेत वाढ. 2014 साली भारताची अपारंपरिक ऊर्जा लेवल 35 गिगावॉट होती. ती आता 2026 मध्ये 200 गिगावॉटच्या वरती झालेली आहे. म्हणजे प्रगती तुम्ही किती गेल्या 10-12 वर्षामध्ये जवळजवळ 35 ते 200च्या वर एवढी झालेली आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन अपारंपरिक मध्ये वेगवेगळे कंपोजिशन असतं. त्याचं वेगवेगळ्या पद्धतीची ऊर्जा असते. त्याच्यात जी सौर ऊर्जा आहे याचं योगदान सर्वात जास्त आहे. जवळजवळ 90 गिगावॉट आहे. आणि हवेवर चालणारी जी आहे पवन ऊर्जा त्याचं जवळजवळ 48 गिगावॉट आहे या 200 मधला यांचा शेअर. आणि मग वेगवेगळे हायड्रो आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर आहे. तर हे अपारंपरिक ऊर्जेमध्ये प्रचंड जी वाढ झालेली आहे ती एकदम टार्गेट ठेवली होती आपण स्वतःलाच घालून दिलेली की आपल्याला ती 50% जी देशातली इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणतो, मग वेगवेगळ्या त्याच्यात थर्मल असेल आणि कुठचेही अजून असेल कोळशावरची वीज असेल सगळे ही इन्स्टॉल्ड कपॅसिटीच्या 50% आपल्याला अपारंपरिक स्रोतातून करायचं टार्गेट होतं. आणि ते आपण दिलेल्या कमिटमेंटच्या 5 वर्ष आधी आपण ते करू शकलो, पोहोचू शकलो. हे केवळ चांगल्या पद्धतीने जे काम केलं या क्षेत्रामध्ये सरकारने त्याचं फलस्वरूप आहे. दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत असताना फक्त सौर ऊर्जा म्हणजे सोलार पॅनल लावली की झालं असं नसतं. त्याला बरंच काही काही इतर गोष्टी सपोर्टिंग ज्या गोष्टी असतात त्याही गरजेचं असतं. जसं प्लांट लावला सोलार तर ती वीज जी निर्माण होणार आहे ती ग्रीडमध्ये जायला ट्रान्समिशन नेटवर्क पाहिजेत. ती एनर्जी कारण जिथे निर्माण होते तिथे सगळा खप होत नाही, ती खप कुठेतरी दुसरीकडे होत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी ट्रान्समिशन नेटवर्क ची सुधारणा होणं गरजेचं असतं. आणि तसंच सोलार एनर्जी जी असते ही सूर्य असतानाच होते फक्त. तर त्यावेळेला जर डिमांड तेवढी नसेल तर ही ऍब्सॉर्ब करणं ही चॅलेंजिंग असतं. मग तिच्यासाठी आपल्याला बॅटरी स्टोरेज सिस्टीमच्या सपोर्टिंग जर केले तर याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला घेता येतो. म्हणजे त्या बॅटरी नंतर ऑफ पीकवर सूर्य गेल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा विजेची गरज असते डिमांड असते तेव्हा या बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला ती वीज वापरता येते. दुसरं एक सांगतायचं म्हणजे हे आपण जे या क्षेत्रामधलं अतुलनीय काम असं केलेलं आहे जगामध्ये भारताने की अभिमानास्पद नक्कीच आहे. तर याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्याचे एक अजून फायदा म्हणजे सौर ऊर्जेच्या विजेचा दर जो एकेकाळी 17 रुपये प्रति युनिट होता तो आता जवळजवळ 2.5 रुपयावर आलेला आहे. अर्थात टेक्नॉलॉजी वाढत गेली, सेल्सच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह झाल्या, त्याची इफिशियन्सीज वाढल्या, या सगळ्यामुळे प्रोडक्शन वाढलं, प्लस सिस्टीम मॅनेज चांगल्या पद्धतीने व्हायला लागली. त्यामुळे हे दर 17 रुपये प्रति युनिटवरनं 2.5 रुपयापर्यंत इतके कमी झाले. आणि ज्या सरकारने मोठ्या योजना केल्या जसं PM सूर्य घर योजना आहे, ग्रीन हायड्रोजन मिशन आहे आणि PLIच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये बॅटरी स्टोरेज BESS म्हणतो आपण बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम तर ती आहे फॉसिल फ्युएल्स कुठचे

0: डिझेल असो पेट्रोल असो किंवा कोळसा असो, हे जेव्हा ऊर्जेमध्ये यांचं रूपांतर करतो तेव्हा ते जाळावे लागतात. आणि जाळलं की एक विविध प्रकारचे बाय प्रॉडक्ट गॅसेस निर्माण होतात, पण एक मोठा बाय प्रॉडक्ट म्हणजे सीओ टू गॅस, कार्बन डायऑक्साईड. या एमिशनमुळे आपल्या एन्व्हायरमेंटला खूप मोठी हानी होते. एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या देशाच्या भोवती जे कवच आहे त्याचं डिप्लिशन होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इतर प्रॉब्लेम्स, युवीज आत येणं आणि असे इतर प्रॉब्लेमही निर्माण होतात. तर ह्या दृष्टीने बघितलं तर सीओ टू कपात करणं हे सर्वात महत्वाचं कार्य या सौर ऊर्जेमुळे होतं किंवा पवन ऊर्जेमुळे सुद्धा. तर दरवर्षी कोट्यावधी टन सीओ टू याच्यामुळे टाळलेलं आहे. आपण केलेल्या गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये सीओ टूचं उत्सर्जन टळलंय. दुसरा मुद्दा हवामान लवचिकता, पूर, उष्णतेच्या वेळी विकेंद्रित सौर आणि बॅटरी स्टोरेज मुळे वीज पुरवठा सुरू राहतो जो खंडित होऊ शकला असता. इतर स्टँडर्ड जे वीज निर्मितीचे प्रकार आपल्या देशात होते 50 वर्षापूर्वी किंवा आधीपासून, त्याच्यामुळे हे विकेंद्रित असल्यामुळे लोकल लेव्हलवर हे चालू राहू शकतात, तिथल्या आसपासच्या एरियाला वीज पुरवठा करू शकतात. हा एक त्याचा मोठा दुसरा बेनिफिट आहे. तिसरा बेनिफिट आहे की पाणी आणि जमीनची दोन्हीची बचत होते. सौर आणि पवनला थंड करण्यासाठी पाणी लागत नाही. कधी जाता येता पॉवर प्लांट बघितले असले, आपल्यातल्या अनेक लोकांनी बघितलेही असतील, तर कूलिंग टॉवर्स दिसतात असे मोठे असे पॉवर प्लांटमध्ये, आणि त्याच्यातनं पाणी पडत असतं आणि हे गॅसेस जे असतं ह्याला थंड करत असतं. तर तसं ह्या सौर ऊर्जेसाठी किंवा पवन ऊर्जेसाठी ह्याच्या इक्विपमेंट्सना थंड करण्यासाठी पाण्याचा वापर लागत नाही. त्यामुळे कोळशाच्या तुलनेत बघायचं झालं तर प्रदूषण हे 0% असतं. कारण कोळशाच्या याच्यात सीओ टू तर होतोच, पण सल्फर आणि असे अनेक हानिकारक गॅसेस कोळसा जाळला की निर्माण होत असतात. तर सौर ऊर्जेमध्ये हे प्रमाण 0 होतं. हा खूप मोठा फायदा आहे. आणि आपल्याला भारताने जे जगाला कमिटमेंट केलेलं आहे की 2070 सालापर्यंत आम्ही नेट झिरो वर पोहोचणार आहोत, तर याचा अर्थ की हा जो प्रवास आहे नेट झिरोचा त्याचा 2030 हा मध्यबिंदू किंवा 50% लेवलवर पोहोचायचं टार्गेट आहे. आणि मग 2070 पर्यंत झिरो, नेट झिरो लेवलला आपल्याला देशाला न्यायचं आहे. त्यामुळे वीज नवीनीकरण स्त्रोतामधून हे लक्ष गाठण्यासाठी सौर हा प्रमुख आधार आहे.
1: श्रोते हो, या प्रयत्नांचे दृश्य परिणाम आता आपल्याला दैनंदिन जीवनातही दिसून येत आहेत. वीज निर्मितीमुळे इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या वाढली असून त्याचा परिणाम आता रस्त्यावरच्या प्रदूषणावरही होत आहे. याविषयी सुनील जोगळेकर यांनी सांगितलं.
0: असं आहे की आपल्या वाहनांमध्ये आपण पेट्रोल किंवा डिझेलच वापरतो. आता हे टॅक्सी वगैरे गॅसवर चालतात. गॅस चालला तरी सीओ प्रमाण एमिशन होतं, पण त्याचं प्रमाण खूप डिझेल किंवा पेट्रोलपेक्षा खूप कमी असतं, त्यामुळे ते बेटर ग्रेड आहे. पण इलेक्ट्रिक केलं तर ह्याचं एमिशन 0 होतं. आणि हे जे एमिशन आहे कार्बन डायऑक्साईडचं किंवा इतर फ्लू गॅसेसचं, हे जे पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणे हानिकारक असतं, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर होणं खूप गरजेचं आहे. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की सगळीकडे वाहनांचं प्रदूषण एवढं व्हायला लागलं, फॉग व्हायला लागला, आणि हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय. जर इलेक्ट्रिक व्हेकल झाली आणि सौर ऊर्जेवर त्याचं चार्जिंग होऊ शकलं तर जवळजवळ 0 एमिशनची स्थिती गाठता येते. इव्हन सौर ऊर्जेवर नाही जरी झालं, थोड्या फार प्रमाणात थर्मल एनर्जीवरही निर्मित झालेल्या विजेचा वापर केला तरी कसं असतं, ते एका पॉवर स्टेशनमध्ये असतं, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये करता येतं. इंडियामध्ये बघायला गेलात तर ह्या वर्षातच पहिल्या क्वार्टरमध्ये 3 लाख ईव्हीज रजिस्टर झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 54% वाढ झालेली आहे इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी. हे इंडिकेटर आहे की इलेक्ट्रिक व्हेकलवर लोकांचा विश्वास वाढायला लागलेला आहे, लोकांना ह्याचं महत्व कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचं होण्याचं कारण आहे की जागोजागी चार्जिंग स्टेशन्स आणि चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुधार, फास्ट चार्जिंग ज्याला म्हणतो की मुंबई पुणे हायवेवर मधल्या ह्याच्यामध्ये स्टॉपवर जाऊन तुम्ही चहा कॉफी घ्यायचो तुमची गाडी चार्ज होऊन जाते, असं सगळ्या टेक्नॉलॉजीचाही सुधार झालेला आहे. आणि त्यामुळे ईव्हीज हा खूप उपयोगी देशाच्या दृष्टीने

0: कारण दुसरं म्हणजे आयात बचत ही होते. जवळजवळ 1.5 लाख कोटीची आयात ही आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यात बचत होऊ शकते. आणि याचे दुसरे बेनिफिट्स आहेत, याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग हे सगळं जे उत्पादन आहे त्याच्या फॅक्टऱ्यांना नोकरी मिळते, लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता असते.
1: श्रोते हो, संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान विभागाचे प्रमुख सायमन स्टेल यांनी भारताच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीविषयी कौतुक केलं आहे. भारत जगातील अनेक देशांपुढे एक उदाहरण ठरणार असल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्याविषयी सुनील जोगळेकर म्हणाले,
0: गेले काही वर्ष ते सातत्याने भारताने विविध स्टेप्स घेतल्या, म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुरू केलं, 120 देशांना मदत केली आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं त्यांच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामधनं मला जे कळलं की त्यांच्या हे लक्षात आलं आहे की उत्पादनाचा हब होऊ शकतो भारत, म्हणजे चायना प्लस वन हा एक पर्याय भारत होऊ शकतो बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये. सेकंड, भारताची टेक्नॉलॉजीचं कौतुक आहे की तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग एफिशियन्सी म्हणजे किंमत, जगातील सर्वात स्वस्त नवीकरणीय वीज भारतात आहे हे अप्रिशिएट केलेलं आहे. आपण जे घेतलेल्या स्टेप्स आहेत हरित हायड्रोजन वगैरे त्याही जागतिक मंचावर लक्ष वेधत आहेत. या सगळ्या गोष्टींनी एक इम्प्रेशन तयार होतं, म्हणजे ते बघतायत होत आहे आपल्या देशामध्ये देश किती प्रगती करतोय आणि विकसशील देशांनाही टेक्नॉलॉजी देतोय वाढ व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी भारताच्या सौर आणि पवन क्षमतेतील वेगवान वाढीचं त्यामुळे कौतुक केलंय. आता दुसरं महत्वाचं आहे एक अजून मुद्दा ज्याच्यात ह्युमन एलिमेंट येतो की जस्ट ट्रान्सिशन, जस्ट म्हणजे जस्ट आत्ता असं नाही, जस्ट म्हणजे योग्य सर्वांना भेदभाव न करता केलेला निर्णय. तर जस्ट ट्रान्समिशन मध्ये ह्या धोरणाअंतर्गत कोळसाचा वापर कमी झाला तर कोळसा खनिज कामगारांचं काय होणार, तर त्यांना हरित नोकऱ्यांमध्ये नेणे, त्यांना त्या पद्धतीने सक्षम करणे ही जे केलंय याचं त्यांनी खूप मोठं समर्थन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं वाक्य ते म्हणजे की भारताला त्यांनी इतर देशांसाठी एक उत्तम उदाहरण म्हटलेलं आहे. म्हणजे काय की इतर देशांनीही भारताने पत्करलेला जो मार्ग आहे अपारंपरिक ऊर्जेचा त्याच्या वाढीचा कोणावरही अन्याय न होऊ देता करण्याचा पद्धत भारताने एक रस्ता बांधून दिलेला आहे ज्याचं कौतुक होत आहे, याचा मला खूप अभिमान आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षातील अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणाचा फायदा आज दृश्य स्वरूपात दिसू लागला आहे. वीज निर्मिती वाढल्यामुळे देशातील प्रवासाचा मोठा भार आता विजेवर चालणाऱ्या वाहनांनी घेतला आहे, त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय. त्याचा परिणाम देशातील पर्जन्यमान सुधारण्याबरोबरच दैनंदिन जीवनावरही झाला आहे. जगभरात भारताच्या या पुढाकाराचं आणि त्यात मिळवलेल्या यशाचं कौतुक होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आजची आमची दुसरी प्रसारण सभा. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलंय गायत्री भरणकर यांनी.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 31 आषाढ.

0: काळ शके 1948 अर्थात 22 जुलै 2026. मंडळी, आज आपण आपल्या कार्यक्रमात ऐकणार आहोत रोपवाटिका व्यवस्थापन रोजगाराच्या उत्तम संधी याविषयी डॉक्टर प्रकाश क्षीरसागर यांची मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. आपल्या भारतातली शेती, फलोत्पादन, आपल्या भारतातलं वनीकरण, उद्यानविद्या तसंच पर्यावरण संवर्धन या सगळ्या क्षेत्रांमध्ये दर्जेदार अशा रोपांची मागणी वाढत असते. वृक्ष लागवड वाढायला लागली आहे, तसंच फळबागांची लागवडसुद्धा वाढू लागली आहे. शासकीय योजना ज्या आहेत त्या अंतर्गत वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात किंवा शहरी बागकाम होतं. सेंद्रिय शेतीकडे जो वाढता कल आहे यामुळे रोपवाटिका व्यवसायाला सुद्धा आता चालना मिळू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये रोपवाटिका व्यवसाय हा एक कृषीपूरक उद्योग न राहता ग्रामीण आणि शहरी भागातल्या युवकांना, महिलांना आणि शेतकऱ्यांनासुद्धा रोजगाराच्या निर्मितीचं एक प्रभावी साधन म्हणून महत्त्वाचा ठरतोय. श्रोतेहो, या संदर्भातच माहिती देण्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथून कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश क्षीरसागर यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्याच्याशी आपण रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये रोजगार निर्मितीबाबत सविस्तर अशी चर्चा करूया, त्यांच्याकडून नेमकी माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आजच्या विषयाला अनुसरून रोपवाटिका म्हणजे नेमकं काय ते आम्हाला सुरुवातीला सांगा.
1: नक्कीच. रोपवाटिका म्हणजे विविध प्रकारची फळझाडे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी वनस्पती, शोभिवंत झाडे आणि वनविभागातील प्रजातींची दर्जेदार रोपे तयार करून त्यांचे संवर्धन आणि विक्री करण्याची व्यवस्था म्हणजे रोपवाटिका आहे. कमी क्षेत्रामध्ये तुलनेने कमी भांडवलात आणि उपलब्ध स्थानिक संसाधनांचा वापर करून हा व्यवसाय आपल्याला सुरू करता येतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संरक्षित शेती, त्यानंतर ग्राफ्टिंग, बडिंग, टिश्यू कल्चर आणि ऑनलाईन विपणन यासारख्या साधनांमुळे या व्यवसायाची व्याप्ती व नफाक्षमता अधिक वाढलेली आहे. ज्या ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पतीची रोपे तयार करून त्यांचे संगोपन केले त्या ठिकाणालाच रोपवाटिका असे म्हणतात. त्यामध्ये फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला असे अनेक प्रकारच्या शोभेच्या वनस्पतीची रोपे तयार करून विक्री केली जाते.
0: बरं, रोपवाटिकेचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं यातून जाणवतंय. तर नेमकं महत्त्व काय आहे या बाबतीत?
1: कोणताही व्यवसाय घेतला तर व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे.
0: नक्कीच.
1: तो इंडस्ट्रीला असू देत किंवा शेतीमधला असू देत, रोपवाटिका हा सुद्धा एक प्रकारचा व्यवस्थापनाचाच उद्योग आहे. रोपवाटिका व्यवस्थापनामुळे दर्जेदार रोपे उपलब्ध होण्यास मदत होते, शेतीचे उत्पादन वाढते, पर्यावरणाचे संवर्धन होते आणि ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी अनेक प्रकारे निर्माण होतात. कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, फुलझाडे तसेच शोभिवंत वनस्पतीच्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे रोपवाटिका व्यवसायाद्वारे स्थानिक स्तरावर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. तसेच कुशल आणि अकुशल मजुरांची वर्षभर रोजगार निर्मिती होते. याशिवाय गुणवत्तापूर्वक रोपे उपलब्ध झाल्यामुळे शेती व फलोत्पादन क्षेत्राच्या उत्पादकतेत अतिशय वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे वाढती बाजारपेठ, कमी गुंतवणूक, शासकीय प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीची क्षमता या दृष्टीने रोपवाटिका व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि युवकांसाठी आशादायी रोजगाराचा पर्याय म्हणून एक आपण त्याकडे पाहू शकतो.
0: नक्कीच. सर, या संदर्भात थोडी अधिक माहिती द्या की रोपवाटिका हा रोजगारासाठी एक चांगला पर्याय कसा काय ठरू शकतो?
1: नक्कीच, रोपवाटिका हा रोजगाराचा चांगला पर्याय ठरू शकतो. कारण रोजगारामध्ये वर्षभर रोजगार निर्मिती होते. शेतकऱ्यांकडून, शहरातील उद्योगांकडून तसेच अनेक कार्यालयांमधून रोपांची मागणी वर्षभर असते. कमी भांडवलात व्यवसाय सुरू करता येतो. शेतकरी बागायतदार, सरकारी योजना आणि शहरी बागकाम यामुळे रोपांना सतत बाजारपेठ उपलब्ध असते. त्यामुळे रोपवाटिका व्यवस्थापनातून वर्षभर रोजगार निर्मिती होते. त्यामध्ये कुशल अकुशल मजुरांना वर्षभर आपण रोजगार देऊ शकतो.
0: नक्कीच. बरं, आता एखाद्या व्यक्तीने ठरवलं की आता रोपवाटिका आपण सुरू करूया, तर त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
1: रोपवाटिका सुरू करण्याकरता महत्त्वाचं म्हणजे पहिली जमीन. जमीनसुद्धा अतिशय योग्य प्रमाणाची आणि योग्य प्रतीची असली पाहिजे. त्यामध्ये वर्षभर पाणीपुरवठा उपलब्ध असला पाहिजे. त्यानंतर बियाण्यांची उपलब्धता असली पाहिजे. आणि कोणतीही रोपवाटिका तयार करताना, सुरू करताना त्यासाठी लागणारी मातृवृक्षांची जोपासना किंवा मातृवृक्षांची लागवड असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला जर रोपवाटिका तयार करायची असेल,

0: विक्री करायची असतील तर त्यासाठी लागणाऱ्या कुंड्या, ट्रे, खतांची उपलब्धता, कुशल आणि अकुशल मजूर, तसेच बाजारपेठेची माहिती आवश्यक असणे गरजेचं आहे. कारण बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांची, कलमांची मागणी सीझननुसार बदलत असते, त्यामुळे बाजाराची माहिती उपलब्ध करूनच मग आपण त्या व्यवसायामध्ये पडले पाहिजे.
1: म्हणजे त्या दृष्टीने अपडेट राहिलं पाहिजे. बरोबर
0: बरोबर.
1: बरं सर, रोपवाटिकेमध्ये साधारणतः कोणत्या प्रकारची रोपं तयार केली जातात किंवा लावली जातात?
0: सध्या बाजाराचा कल पाहून कोणत्या प्रकारची मागणी बाजारामध्ये आहे, साधारणपणे सरकारच्या योजना कोणत्या असतात, त्यानुसार फळझाडांची लागवड केली जाते. त्यानुसार फळझाडांची आंबा, काजू, नारळ, सुपारी अशा प्रकारच्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रोपांची मागणी असते. त्यानंतर फुलझाडे, आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅलरीजमध्ये किंवा सुशोभिका करण्यासाठी फुलझाडांची मागणी असते.
1: त्यानुसार सिस्टीम झाल्यामुळे,
0: बरोबर, फ्लॅट सिस्टीम
1: झाल्यामुळे
0: केली जाते. किंवा महत्वाचे काही कार्यालयामध्ये, तुम्ही नगरपालिका घ्या, नगरपंचायत घ्या, जिल्हा परिषद घ्या, या ठिकाणी अनेक प्रकारच्या किंवा कॉर्पोरेट बिल्डिंग्स असतात, कॉर्पोरेट व्यवसाय असतात, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये

0: मोठ्या प्रमाणामध्ये गॅलरीजमध्ये किंवा सुशोभिका करण्यासाठी फुलझाडांची मागणी असते,
1: त्यानुसार सिस्टीम झाल्यामुळे
0: बरोबर फ्लॅट सिस्टीम
1: झाल्यामुळे झाडांची
0: केली जाते. किंवा महत्वाचे काही कार्यालयामध्ये तुम्ही नगरपालिका घ्या, नगरपंचायत घ्या, जिल्हा परिषद घ्या, या ठिकाणी अनेक प्रकारच्या किंवा कॉर्पोरेट बिल्डिंग असतात, कॉर्पोरेट व्यवसाय असतात, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शोभिवंत झाडांच्या रोपांची मागणी असते. त्यानंतर काही शेतकरी रोपं भाजीपाल्यांचे रोपं सुद्धा मागणी करतात, त्यामुळे दर्जेदार भाजीपाल्यांची रोपं दिल्यामुळे त्याच्या गुणवत्तेमध्ये आणि उत्पादकतेमध्ये वाढ होते, त्यामुळे भाजीपाल्यांच्या रोपांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. त्यानंतर आपलं सरकार वृक्षारोपणाला खूप वाव देत आहे आणि जंगल वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून जंगलामध्ये लागणारी जी जंगली रोपं आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला खूप आवश्यकता असते. म्हणून वन विभागासाठी वृक्षरोपे, त्याचबरोबर आपल्याला आयुर्वेदामध्ये खूप औषधी वनस्पतीची आवश्यकता असते, त्यामुळे औषधी वनस्पती इत्यादीची आपण मोठ्या प्रमाणात रोपे तयार करू शकतो.
1: अरे वा, बरं. आता या रोपांची निर्मिती करायच्या काही अशा पद्धती आहेत का? असल्या तर त्यातल्या प्रमुख
0: नक्की नक्की त्याच्यामध्ये शाकीय आणि अशाकीय अशा दोन पद्धती असतात. आपण बियांपासून रोपे तयार करू शकतो, कलमांद्वारे करू शकतो. कलमाचे वेगवेगळे प्रकार आहे, सॉफ्टवुड ग्राफ्टिंग म्हणून आपण दाब कलम आहे, गुटी कलम आहे, उत्ती संवर्धनाद्वारे सुद्धा अतिशय दर्जेदार व रोगमुक्त रोपं आपण तयार करू शकतो.
1: म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत.
0: बरोबर.
1: बरं, चांगल्या दर्जाच्या रोपांची अशी वैशिष्ट्य कोणती सांगता येतील?
0: बियाणं चांगलं असेल तर रोपं सुद्धा अतिशय निरोगी असतात, त्यानंतर त्याचे रोगमुक्त असतात, त्या रोपाची जे खोड आहे ते मजबूत असावं लागतं, त्याला चांगली मुळं फुटलेली असावी लागतात आणि अतिशय सुदृढ जर असेल तरच ते रोप आपल्याला चांगलं असं आपण म्हणता येईल.
1: योग्य प्रकारे
0: वाढ झालेली असली पाहिजे त्याची.
1: अच्छा, बरं. रोपवाटिकेच्या व्यवस्थापनामध्ये पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे, तर या पाण्याचं नेमकं महत्त्व काय सांगाल या बाबतीत?
0: कोणत्याही व्यवसायामध्ये पाणी हा अतिशय अनन्यसाधारण महत्त्वाचा इनपुट म्हणून आपण केला निविष्ठा म्हणू, पण पाणी हे रोपांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सिंचन केल्यास रोपे अतिशय निरोगी राहतात. त्याचबरोबर पाणी अतिशय जास्तसुद्धा देऊ नये, कारण ते प्रॉपर त्याच्यामध्ये ड्रेनेज असलं पाहिजे, तरच ती रोपं रोगमुक्त राहू शकतात. म्हणून पाण्याशिवाय आणि रोपवाटिकेचा आपण रोपवाटिकेचा विचारच करू शकत नाही. पाण्याचे व्यवस्थापन फार अतिशय महत्त्वाचं आहे.
1: सध्याचं एकूण वातावरण बघितलं तर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव हा सगळ्याच प्रकारच्या झाडांवर होतो, तर आपल्या रोपवाटिकेमध्ये सुद्धा जर याचा प्रादुर्भाव झाला तर त्याचं नियंत्रण कसं करावं?
0: बरोबर आहे. आता सांगितल्याप्रमाणे पाण्याचं आपण जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं आणि ड्रेनेज सिस्टम प्रॉपर ठेवली तर महत्त्वाचं म्हणजे आपण रोग नियंत्रण करू शकतो. सध्या हवामान बदलामुळे अनेक प्रकारच्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव सगळ्याच रोपांवरती आणि सगळ्या बागेवरती आपल्याला जाणवतो, त्यामुळे रोपवाटिकेमध्ये रोग आणि कीड नियंत्रणास खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामध्ये आपल्याला त्या बागेची किंवा रोपवाटिकेची स्वच्छता राखणे हे फार महत्त्वाचं काम करावं लागेल. त्याचबरोबर आपण रोगमुक्त बियाणं आपण म्हणतो ते सुद्धा वापरणं गरजेचं आहे, किंवा त्या बियाणाला सुद्धा आपण एक प्रकारची ट्रीटमेंट दिली तर आपण आपोआपच सुरुवातीपासूनच रोगांची आणि किडींचं नियंत्रण करू शकतो. आणि योग्य वेळी योग्य औषधांची फवारणी करणे, नियमित निरीक्षण करणे बागेचं किंवा मातृवृक्षांचं, आपल्या जे काही आपण क्लासिफिकेशन केलेलं झाडांचं आहेत त्या सगळ्यांचं अतिशय रोजच्या रोज निरीक्षण करणे, कुठे रोग लागलेला नाही ना असेल तर त्याप्रमाणे ताबडतोब औषधांची फवारणी करणे, जेणेकरून त्याचा संपूर्ण बागेमध्ये किंवा संपूर्ण नर्सरीमध्ये शिरकाव होणार नाही. अशा प्रकारे जर आपण रोगपाटीचं नियंत्रण केलं तर कुठल्याही प्रकारे आपल्याला नुकसान सहन करावं लागणार नाही.
1: म्हणजे यामध्ये निरीक्षण करणं म्हणजेच काय? दुर्लक्ष न करणं हे जास्त महत्त्वाचं.
0: कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारा हा बिझनेस आहे, व्यवसाय आहे, त्यामुळे अतिशय सातत्यपूर्ण त्याच्यामध्ये निरीक्षण करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला त्याची जाणीव, तुमचं त्याच्यामधलं टेक्निकल नॉलेज फार महत्त्वाचं असतं, तरच आपण त्या रोग नियंत्रण करू शकू.
1: नक्कीच. बरं, आपल्या रोपवाटिकेतलं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर काय करता येईल?
0: रोपवाटिकेचं उत्पन्न वाढवणे फार महत्त्वाचं आहे, कारण कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारं त्याचा आपण इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणू तर तो फार जास्त आहे आणि जास्त उत्पादन क्षमता आहे. त्याचबरोबर रोजगार क्षमता वाढवणारा हा व्यवसाय आहे, त्यामुळे त्याचं उत्पादन वाढवण्याकरता आपल्याकडे जी रोपं आपण तयार करतो, कलमं जी तयार करतो ते अतिशय उच्च दर्जाची असली पाहिजे. अशा प्रकारची उच्च दर्जाची रोपं जर तयार केलं आणि आपला ब्रँड तयार झाला की आपोआपच लोक आपल्या नर्सरीकडे आकृष्ट होतात आणि आपण ग्राहकांची जी मागणी आहे त्या प्रकारे जर आपण आपली रोपं आणि कलमं निर्मिती केली आणि त्यांना विक्री केली तर आपोआपच ग्राहकांचा ओढा आपल्याकडे वाढेल. आणि दुसरी पद्धत आता आपण पाहतो की डिजिटल मार्केटिंग झालेलं आहे, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने जर आपण मार्केटिंग केलं तर आपल्याला घर बसल्या सुद्धा

0: आपण त्या लोकांना आपण त्यांना व्यवस्थित पॅकिंग करून माल आपला किंवा रोपं आपण पुरवू शकू. त्यामुळे अशा पद्धतीने जर सगळ्या ट्रॅडिशनल पद्धत आणि आधुनिक पद्धत या गोष्टीचा जर एकत्र मिलाप केला तर आपोआपच आपली विक्री वाढेल आणि पर्यायाने आपला फायदा किंवा उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
1: रोपवाटिका व्यवसायामध्ये कोणती कौशल्य आवश्यक आहेत?
0: तुम्ही जगातला कोणताही व्यवसाय घ्या, त्या प्रत्येक व्यवसायाची अशी वेगवेगळी वैशिष्ट्य असतात किंवा त्याची त्याला वेगवेगळी कौशल्य अक्वायर करावं लागतात किंवा स्किल असतात ते अक्वायर करावं लागतात. तसा रोपवाटिका व्यवसाय त्याला सुद्धा अपवाद नाही, कारण आपण ज्या प्रकारची रोपं तयार करणार आहोत, कलम करणार आहोत, त्या प्रत्येक वनस्पतीचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे आणि ते त्याची बियाणं लागवडीपासून ते अगदी मोठं होईपर्यंत त्यामध्ये फिजिओलॉजिकल काही चेंजेस होत असतात तर ते कशा पद्धतीचे होतात ते आपल्याला ज्ञान पाहिजे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामधलं किंवा आता रोपवाटिकेचा व्यवसाय म्हटलं तर रोपवाटिकेमध्ये ज्या वनस्पती आपण रोपं तयार करणार आहोत त्या वनस्पतीचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. व्यवस्थापनाचं कौशल्य, मार्केटिंगचं कौशल्य असलं पाहिजे, प्रोडक्शनचं कौशल्य असलं पाहिजे. व्यवसाय म्हटलं की व्यवसायाची सगळी कौशल्य आपल्याला जमली पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, ग्राहकांशी संवाद साधता आला पाहिजे, विपणनाचं कौशल्य आपल्याकडे असायला पाहिजे. त्याचबरोबर कुठलाही व्यवसाय म्हटलं की आर्थिक नियोजन, आर्थिक नियोजनाशिवाय जर तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला कधीच त्याचा फायदा जाणवणार नाही, मिळणार नाही. त्यामुळे काटकसर कुठे करायची, खर्च कुठं करायचा, ह्या सगळ्यांचं प्रॉपर नियोजन जर आपण केलं आणि तांत्रिक ज्ञान जर आपल्याला असेल तर आपल्याला कुठल्याही व्यवसायामध्ये मरण नाही. रोपवाटिका व्यवसायसुद्धा त्याला अपवाद नाही, त्यामुळे सगळ्या प्रकारचे नियोजन आणि कौशल्य आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
1: सर, सुरुवातीला तुम्ही म्हणालात की शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहेत, तर या रोपवाटिका व्यवसायासाठी अशा कोणत्या योजना आहेत ज्या त्यांना उपयोगी पडतील?
0: शासन लागवडीकरता खूप भर देत असतं, त्यामुळे राष्ट्रीय बागायत अभियान किंवा कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत, आत्मासारख्या योजना आहेत, कृषी उद्योगता विकास कार्यक्रम, अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून रोपवाटिकाला मदत केली जाते. रोपवाटिकेला मदतीची गरज नाही, कारण कमीत कालावधीमध्येच त्यांना उत्पन्न सुरू होतं. कारण इतर जर तुम्ही लागवडीचा विचार केला तर तुम्हाला 7-8 वर्ष 10 वर्षानंतर तुम्हाला कमर्शियल उत्पन्न मिळतं, परंतु जर रोपवाटिकेसारखा विचार केला तर 6 महिन्याच्या वर्षभरामध्ये तुमचं उत्पादनाला सुरुवात होते आणि 2 वर्षामध्ये तुम्ही जे पैसे गुंतवलेले आहेत ते सगळे बाहेर तुम्हाला मिळतात.
1: अच्छा, बरं, एक पर्यावरणाचा जर विचार केला तर या रोपवाटिका व्यवसायाचे काही फायदे आहेत का?
0: नक्कीच, कारण जर रोपवाटिकाचा व्यवसाय भरभरून आला तरच पर्यावरण सुधारण्याला मदत होईल, कारण तयार केलेली रोपे पर्यायाने पर्यावरणामध्येच लावली जातात आणि आपोआपच वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे हरित क्षेत्राची वाढ होते आणि आपोआपच ऑक्सिजनची लेवल वाढते आपल्या पर्यावरणामधील आणि आपोआप प्रदूषण कमी व्हायला मदत होते. त्यामुळे रोपवाटिका आणि पर्यावरण ह्या दोघांचं एकमेकाशी खूप मिळतं जुळतं नाते आहे.
1: नक्कीच, म्हणजे एकूण जैवविविधतेचं संवर्धन व्हायला रोपवाटिकेची मदत होते.
0: आपण कारण सगळ्या प्रकारची रोपं तयार करतो निसर्गामध्ये, जेवढे जेवढे प्रकारची रोपं आवश्यकता आहेत तेवढ्या सगळ्या प्रकारची रोपं उपलब्ध केली जातात आणि ते निसर्गामध्ये किंवा आपल्या पर्यावरणामध्ये लावली जातात, जेणेकरून ऑक्सिजन लेवल किंवा बायोडायव्हर्सिटी जे आपण म्हणतो ती मेंटेन केली जाते.
1: नक्कीच. बरं सर, रोपवाटिका व्यवस्थापन करताना काही आव्हानं शेतकऱ्यांसमोर येतात तर ती नेमकी कोणती असतात?
0: व्यवस्थापन किंवा व्यवसाय म्हटलं की प्रत्येक गोष्टीमध्ये आव्हाने आलीच, कारण व्यवसाय हा सहजासहजी पूर्ण परिपूर्ण जात नाही. तुमचं सातत्य असायला लागतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती असलं पाहिजे, फोकस असला पाहिजे. त्यामुळे कुठलाही व्यवस्थापनाचा व्यवसाय झाला, आता रोपवाटिका व्यवस्थापनाचा व्यवसाय, ह्याच्यामध्ये सुद्धा आव्हान आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे आता दिवसेंदिवस हवामानामध्ये बदल होत आहे. पाऊस आता बघा, ह्याच वर्षी बघा पाऊस किती उशिरा सुरू झाला. पाऊस उशिरा झाला की पाण्याची कमतरता होते आणि नर्सरीला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते आणि ते जर पाऊस उशिरा झाल्यामुळे ते पाण्याचं व्यवस्थापन करणं फार कठीण जातं. काही वेळेला पाणी आम्हाला बाहेरून विकत आणून ते घालावं लागतं, कारण ती नर्सरीमध्ये पिशव्यामधली बॅगमधली रोपं असतात, त्यांना पाणी सतत द्यावं लागतं. त्यामुळे हवामान बदलाचा हा एक मोठा आव्हान आहे. त्याचबरोबर हवामान बदलामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात असतो, तो सुद्धा एक कारण. प्रत्येक वेळेला कोणती किडी येईल सांगता येत नाही. हवामान बदललं की लगेच किडीचा प्रादुर्भाव वेगळ्या पद्धतीचा जाणवतो आणि प्रचलित असलेल्या औषधाचा त्याच्यावरती परिणाम होत नाही, त्यांच्यामध्ये रेजिस्टन्सी डेव्हलप होते आणि त्यामुळे परत नवीन संशोधनामार्गात आम्हाला त्याचा आढावा घेऊन पुन्हा ती त्या पद्धतीने फवारणी करावी लागते. त्याचबरोबर प्रत्येक व्यवसाय म्हटलं की कॉम्पिटिशन वाढलं, स्पर्धा आली, तशीच आमच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे. त्याचबरोबर बरीचशी जी आपल्याकडे मनुष्यबळ आहे ते शहरामध्ये पळत असतं. कुशल अकुशल जे मनुष्यबळ आहे ते ग्रामीण भागामध्ये राहत नाही, शहराकडे पळत असतं आणि त्यामुळे मनुष्यबळाची आम्हाला कमतरता जाणवते. हे आणि ही काही मेजर महत्त्वाची आव्हानं ह्या आपल्या रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये आम्हाला आढळून येतात.
1: अच्छा, पण तरीही रोपवाटी

0: एका व्यवस्थापन हा एक रोजगाराचा एक चांगला पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही, तर याबद्दल तुमचं मत काय आहे?
1: होय, नक्कीच. कारण की रोपवाटिक व्यवस्थापन हा स्वावलंबी व्यवसाय असून त्यामध्ये कमी गुंतवणूक लागते आणि उत्पन्न चांगले मिळते. त्याचनंतर पर्यावरण संवर्धनात हातभार लागतो, रोजगार निर्मिती करतो, त्यामुळे हा ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये उत्तम रोजगाराची निर्मिती करणारा पर्याय आहे. उदाहरण आता आपण सांगितलं तर पिके, शोभिवंत झाडं किंवा ऑर्नामेंटल रोपोटिका या दोन्ही क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती पिकाच्या प्रकारानुसार किंवा घनतेनुसार आणि व्यवस्थापनाच्या पातळीनुसार बदलते. तरी काही प्रकल्प अहवालामध्ये किंवा उद्यान विद्या विभागात आणि कृषी अर्थशास्त्रातील सामान्य अंदाजानुसार आपण जर विचार केला तर एक हेक्टर नर्सरी करण्याकरता, आंब्याची नर्सरी करण्याकरता आपण जर असू तर त्याच्यामध्ये वर्षभरात साधारणपणे 120 ते 180 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते. आंब्या काजूचं बघितलं तर 80 ते 150 मजुरांची आपल्याला आवश्यकता लागते, रोजगार निर्मिती होते. डाळिंबाचा विचार करता 250 ते 350, द्राक्षाचा विचार करता 350 ते 500 मनुष्य दिवस वर्षभरात एक हेक्टरसाठी रोजगार निर्मिती होते. त्यानंतर जर पेरूचं बघितलं तर 180 ते 280. त्यांचं ऑर्नामेंटल जर रोपवाटिका जर पाहिली आपण शोभिवंत झाडाची तर साधारण 600 ते 1200 मनुष्यबळाची किंवा मनुष्य दिवसाची आवश्यकता लागते एका वर्षभरामध्ये. त्यामुळे आपल्याला ऑर्नामेंटल रोपवाटिका ते मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीचा एक सोर्स आहे.
0: पण मग याबद्दलच जरा अधिक सांगा की इतर ह्याच्या मानानं ऑर्नामेंटल रोपवाटिकेमध्ये जास्त रोजगार कसा काय येतो?
1: बरोबर आहे. ऑर्नामेंटल रोपवाटिकामधून वर्षभर मागणी असते त्या रोपांना, परंतु जी आंबा काजू फळपिक असतील किंवा भाजीपाल्याची असतील ती सीझनल असतात. त्यामुळे सीझनल रोप तयार केलं तर सीझनल रोजगार निर्मिती होते. परंतु ऑर्नामेंटल रोपांमध्ये कसं होतं की ती श्रमप्रधान स्वरूपाची बिझनेस असून त्यामध्ये रोपनिर्मिती, बियाणे पेरणे, कलम बांधणी, प्रत्यारोपण करणे, भांडी कुंडी भरणे, सिंचन व्यवस्थापन, खतं नियंत्रण, कीड नियंत्रण, छाटणी, वर्गीकरण, पॅकिंग व विपणन यासारखी कामे वर्षभर आपल्याला करावी लागतात. त्यामुळे वर्षभर मनुष्यबळाची आवश्यकता लागते. त्यानंतर जर आपण उद्यान विद्या क्षेत्रात जर पाहिलं तर उपलब्ध तांत्रिक आणि आर्थिक निकषानुसार शोभिवंत रोपवाटिकेमध्ये साधारणपणे 600 ते 1200 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होण्याची क्षमता आहे. यानुसार एका हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिकेमुळे अंदाजे 2 ते 5 व्यक्तींना वर्षभर प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याशिवाय वाहतूक, विक्री, कृषी निविष्ठा पुरवठा व संबंधित सेवा क्षेत्रामध्ये अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीसुद्धा आपल्याला उपलब्ध होतात. त्यामुळे ऑर्नामेंटल रोपवाटिकेमध्ये विविध प्रजातीचे स्वतंत्र व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं असेल जास्वंद, तर जास्वंदाच्या अनेक प्रकारच्या व्हरायटीज आहेत. गुलाबाच्या अनेक, तुम्हाला माहितीच आहे, गुलाबाच्या अनेक प्रकारच्या व्हरायटीज आहेत. बोगनवेलसारखी आहे. त्या प्रत्येक व्हरायटीचं वेगळं व्यवस्थापन, त्याचं क्लासिफिकेशन करून त्याला मेंटेन करावं लागतं आणि ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला अधिकच मनुष्यबळ उपलब्ध लागतं असावं लागतं. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या कुंड्या, पिशव्या भरणे, माती भरणे किंवा त्याचं व्यवस्थापन करणे, त्यानंतर त्याचं प्रत्येक आंब्याचं असेल, काजूचं असेल, अनेक ठिकाणी प्रत्येक ऑर्नामेंटलचं तुम्ही क्रोटनचे हजारो प्रकार आहेत किंवा आणखीन अनेक प्रकारच्या वनस्पती त्यामध्ये आहेत शोभिवंत, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं व्यवस्थापन करावं लागतं. म्हणजे जेवढं तुमचं व्हरायटी जास्त तेवढं व्यवस्थापनाचा तुम्हाला खर्च जास्त, लेबर जास्त लागतात आणि आपोआपच त्याला मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपल्याला अनेक जास्तीत जास्त रोजगार ऑर्नामेंटल रोपवाटिकेमध्ये लागतात.
0: बरोबर आहे.
1: हां, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक सांगायचं झालं तर आम्ही एक काजू पिकाचं आणि आंबा पिकाचं तुम्हाला उदाहरण सांगतो. एक हेक्टर जर आपल्याला काजू पिकाची हे करायचं असेल आणि आम्ही कोकण कृषी विद्यापीठाने जी टेक्निक डेव्हलप केली त्यानंतर जे मनुष्य नर्सरीमध्ये काजूची रोपं कलमं तयार करण्यात आली तर गेल्या 40 वर्षांमध्ये आम्ही एक सर्वे केला होता. त्या सर्वेनुसार आम्हाला असं लक्षात आलं की काजूच्या रोपवाटिकेमधून ह्या गेल्या 40 वर्षांमध्ये 19 लाख मनुष्यबळ निर्मिती झाली रोप फक्त कोकणामध्ये.
0: बरं.
1: हां. आणि प्रतिवर्षी सरासरी काजूच्या रोपवाटिकेमधून सुमारे 50,000 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते. त्याच्या आगे जर तुम्ही आंब्याचा विचार केलात तर आंब्यामध्ये सुमारे गेल्या 40 वर्षांमध्ये 58 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती या फक्त कोकणामध्ये झाले आणि सरासरी वर्षामध्ये सुमारे 1.5 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते नुसतं निव्वळ आंब्याच्या नर्सरीमधून.
0: हां.
1: आणि आम्ही आता परत एक घ्या, नुकताच सर्वे केला होता कृषी विद्यापीठाने, त्यामध्ये एक रोपवाटिकाच्या संदर्भात कोकणात असं दिसून आलं आम्हाला की प्रत्यक्षात असणाऱ्या नोंदणीकृत रोपवाटिका सर्वे केला होता त्याच्यामध्ये सरासरी प्रतिवर्षी 2928 मनुष्य दिवस एका नर्सरीमधून सरासरी 2928 दिवस रोजगार निर्मिती होते. आणि त्यानंतर वर्षभरामध्ये जर कोकणाचा विचार जर केला आपण, आता ज्या अधिकृत रोपवाटिकेत आहेत त्याच्यामधून सुमारे 10 लाखापेक्षा अधिक

0: दिवस मनुष्यबळ रोजगार निर्मिती होते.
1: होते. अच्छा.
0: त्यामुळे आपल्याला असं सांगता येईल की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये रोजगार निर्मितीकरता रोपवाटिका व्यवस्थापनात सध्या खूप मोठा वाव आहे.
1: वाव आहे, खरं आहे. बरं सर, जाता जाता आमच्या शेतकरी मित्रांनी या क्षेत्रामध्ये सुद्धा येण्याचा विचार करावा, या दृष्टीनं तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: नक्कीच. रोपवाटिका व्यवस्थापन हा केवळ व्यवसाय नसून एक पर्यावरण संवर्धन, कृषी विकास आणि रोजगार निर्मिती यांचा एक संगम आहे.
1: बरोबर.
0: योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास हा अत्यंत यशस्वी उद्योग ठरू शकतो. प्रस्तावित आपण जर रोपवाटिका प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर कुशल आणि अकुशल कामगारांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात, विशेषतः महिला, युवक व स्वयंरोजगार इच्छुक घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास अतिशय अगदी आपल्याला मदत होईल. त्यामुळे नर्सरी किंवा आपण रोपवाटिका प्रकल्पाचा सामाजिक व आर्थिक परिणाम सकारात्मक असून ग्रामीण रोजगार निर्मितीस आपल्याला नक्की चालना मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किंवा जे आता बेरोजगार जे तरुण आहेत आणि गावागावामध्ये आपण जर पाहिलं तर बरीचशी जमीन ओसाड पडलेली आहे, सर्वांनी शेती सोडून दिलेली आहे. तर अशा ठिकाणी जर मुंबई शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी न जाता जास्तीत जास्त घरी राहून स्वतःच्या गावामध्ये राहून जर रोपवाटिकेसारखा जर व्यवसाय केला तर कमी कालावधीमध्ये ते जे वर्षभरामध्ये जे पैसे कमवतील नोकरी करून ते त्यांना एका महिन्यामध्ये सुद्धा मिळतील याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर ते गावातील असणाऱ्या कामगारांना किंवा जे बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देतील. त्यामुळे एक त्यांचा एक हातून एक पुण्याचं काम घडेल.
1: नक्की. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की शेतकऱ्यांनी या दृष्टीनं या व्यवसायाकडे
0: बघायला हरकत
1: नाही. आपल्या गावाची
0: बरोबर, कारण हा डायव्हर्सिफाईड व्यवसाय. आपण म्हणतो की शेती म्हणजे नुसतं एकच आंब्याचं पीक घेतलं किंवा काजूचं घेतलं असं नाही, तर त्याच्यामध्ये तो इंटिग्रेटेड आपण फार्मिंग म्हणतो त्यामध्ये रोपवाटिक पण इन्क्लूड केलं की त्यांना त्या माध्यमातून रोजचा पैसा मिळेल. कारण आंब्यातून तुम्हाला एका वर्षातून एकदाच पैसे मिळतात, काजूतून वर्षातून एकदाच पैसे मिळतात, पण दिवस तुम्ही खर्च करत राहता. जेव्हा आंबा येईल त्यावेळेला तो पिकेल आणि तो विक्री होईल त्यावेळेला तुम्हाला वर्षातून एकदा पैसे मिळतात. पण तो रोपवाटिकच असं नाही, तुम्हाला रोजचे पैसे चालू राहतील.
1: बरोबर
0: आहे. कारण रोजचं चलन असणं गरजेचं आहे. कुठलाही व्यवसाय घ्या बघा तुम्ही, दुकानदार घ्या किंवा बाकी कंपनीज घ्या, त्यांचा विक्री इनफ्लो आणि आउटफ्लो रोज चालू असतो. पण शेतकऱ्याचं तसं नसतं, शेतकऱ्याचा आउटफ्लो चालू असतो, इनफ्लो त्यांना एकदाच मिळतो वर्षातून एकदा. तर माणसाला घर चालवण्याकरता किंवा त्याचं स्टँडर्ड ऑफ लाईफ मेंटेन करण्याकरता रोजचा पैशाचा इनफ्लो असला पाहिजे आणि नर्सरीच्या माध्यमातून त्याला तो इनफ्लो होईल आणि रोजगार निर्मिती पण होईल. दोन्ही गोष्टींचे एक संतुलित जीवन पद्धतीत आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ त्याचं वाढण्यास मदतच
1: होईल. खरं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल त्यांच्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तुम्ही मला बोललात आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या आकाशवाणीचे आणि सर्व शेतकरी वर्गाचे धन्यवाद मानतो.
1: रोपवाटिका व्यवस्थापन रोजगाराच्या उत्तम संधी याविषयी डॉक्टर प्रकाश क्षीरसागर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. मंडळी, आता ऐकूया हे गीत.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गायत्री भरणकर यांनी.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत

0: बालजगत या कार्यक्रमात 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता अवश्य ऐका नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार।
1: कोण कोण आहे तिकडे? अरे अथर्व, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे।
2: पण तू कोण आहेस?
1: मी भविष्यातला मुलगा।
2: भविष्यातला?
1: हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात। अरे अथर्व, पाऊस पडायचा पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं।
0: अवश्य ऐका बालजगत 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।

रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल काही क्षणातच. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा

0: द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
0: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी खरगे यांनी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज सांगितलं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना वांगचुक यांनी पत्र पाठवलं आहे. या दोन्ही नेत्यांनी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रातून मानण्यात आले आहेत. तसंच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील वांगचुक यांनी व्यक्त केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात या नोटीसीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठानं या प्रकरणाशी बंधित असलेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तसंच पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचा निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. याअंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षामध्ये विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या

0: पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. IASV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईमध्ये दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त 2 ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
0: कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं INS मालवण या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणांना वाव असणं ही देशातली एक गंभीर समस्या बनल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. गेल्या दशकात सुमारे 152 पेपर फुटले असून त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत, पण या दशकामध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशा 3 मागण्या विद्यार्थ्यांनी केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
2: जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है, हम अपनी गलती मांगते हैं, कोई बड़ी बात नहीं.
0: आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते.
3: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र नहीं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि INS मालवण भारतीय नौदलात समाविष्ट. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: मध्यम लहरी 262.47° अर्थात 1143 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूया नाट्यसंगीत.

संगीत सौभद्र या नाटकातली छोटा गंधर्व यांनी गायलेली ही पदरचना होती अण्णासाहेब किर्लोस्कर यांची. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता संगीत देव दिनाघरी धावला या नाटकातली कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेली बाळ कोल्हटकर यांची पदरचना.

बाळ कोल्हटकर यांची कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेली ही पदरचना वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केली. श्रोते हो, या पदरचनेबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:30 वाजता संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट हा कार्यक्रम आणि 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8:30 संसद समीक्षा.

श्रोते हो, पुन्हा एकदा आनंद घेऊया नाट्य संगीताचा. संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातलं वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे पद.

संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातलं वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे पद होतं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं. याला संगीत होतं जितेंद्र अभिषेक यांचं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता संगीत पाणीग्रहण या नाटकातली बकुळू पंडित यांनी गायलेली प्रल्हाद केशव अत्रे यांची पदरचना.

संगीत पाणी ग्रहण या नाटकातली प्रल्हाद केशव अत्रे यांची ही पदरचना श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केली होती. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत असलेली कवी कुसुमाग्रज यांची पदरचना ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात. नाटक ययाती देवयानी.

संगीत ययाती देवयानी या नाटकातल्या रामदास कामत यांनी गायलेल्या या पदरचनेबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्ताने प्रसारणामध्ये मराठी भाषेचा योग्य वापर याविषयी प्रसार माध्यमात कार्यरत असलेले अनिकेत कोणकर यांच्याशी रेडिओ मित्र मोरेश्वर जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. तसंच उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून 99वा भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्यमंदिर मुंबई इथे आयोजित उत्सव नवचैतन्याचा ही विशेष मैफल सुद्धा आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. यानंतर रात्री 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम आणि 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, कोणताही कवी असेल त्याने पावसावर कविता केली नाही असं होऊच शकत नाही। बघा ना, पाऊस पडायला लागला की जे लोक कवी नाही आहेत त्यांच्याही कवी मनाला जाग येते, इतका हा पाऊस मनमोहक असतो। मग जे खरंच कवी आहेत त्यांना किती काय काय सुचत असेल, हो की नाही। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात गीतकार योगेश यांच्या पावसावरच्या या अजरामर गीताने करूया।

मंजिल या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. श्रोते हो, गीतकार गुलजार आणि संगीतकार आर डी बर्मन या जोडीने संगीत क्षेत्रासाठी जे काही काम करून ठेवलंय ते पुढच्या अनेक पिढ्यांना समृद्ध करणारं असं आहे. आपल्या कानांना तृप्त करणाऱ्या त्यांच्या गीतरचनांसाठी त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. त्यापैकीच हे पुढचं गीत आंधी या चित्रपटातलं.

0: आंधी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी.
1: श्रोते हो, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टी तसं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. आर्थिक समावेशन याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याचा सामाजिक स्तर कुठला असेल, आर्थिक स्तर कुठला असेल, या गोष्टींचा विचार न करता अत्यंत सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील प्रत्येक माणसाला बँकिंग असेल, कर्ज असेल किंवा विमा असेल, सामाजिक सुरक्षा योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक लाभांसाठी जो उपक्रम आपण राबवला जातो त्याला आर्थिक समावेशन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
1: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो, गीतकार संतोष आनंद यांच्या गीतरचना खरोखरच त्यांच्या नावाप्रमाणेच आनंद

लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं हे गीत होतं शोर या चित्रपटातलं. या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोतेहो रजनीगंधा या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपटातल्या गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं हम किसी से कम नहीं या चित्रपटातलं. गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची, तर संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. श्रोते हो, 1972 सालच्या मेरे जीवन साथी या चित्रपटामध्ये आर डी बर्मन यांच्या संगीताचं मिश्रण दिसून येतं. ओ मेरे दिल के चैनसारखं रोमॅन्टिक गाणं, दिवाना करके छोडोगे सारखं मस्ती भर गाणं, दिवाना लेके आया हे सारखं मैत्रीचं गाणं, चला जाता हूँ किसी की धुन में यासारखं तेज तर्रार गाणं, अपनों को कब है राम सारखं धार्मिक गाणं, किंवा अगदी आओ ना गले लगाओ ना सारखं कॅबरे गाणं. जवळपास सगळ्याच मूडची गाणी आर डी बर्मन यांनी या चित्रपटाला दिली. आपण नेहमीच म्हणतो की आर डी बर्मन हे एक प्रयोगशील संगीतकार होते. याचंच उदाहरण म्हणजे या चित्रपटामधलं आओ ना गले लगाओ ना सारखं कॅबरे गीत. या कॅबरे गाण्यात त्यांनी चक्क बासरीचा वापर केला आहे, आणि तोही इतक्या सुंदर प्रकारे की ऐकत राहावा असा.

आशा भोसले यांनी गायलेली ही गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमातली गाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9405573485. तुम्ही पत्र लिहूनही तुमचे अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर ज श्याम केळकर मार्ग, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी 415-612. आजच्या या कार्यक्रमात इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवनी।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोते हो, पुढे जाण्याआधी एक महत्त्वाचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटासाठी म्हणजेच इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र हा विषय आहे आणि खुल्या गटासाठी युद्धाचे हवामानावर परिणाम हा विषय आहे. आपले निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 अशी आहे आणि या स्पर्धेसाठी 1500 ते 2000 इतकी शब्दमर्यादा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415-612 या पत्त्यावर पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळ आहे www.mavipa.org. ही स्पर्धा विनाशुल्क असून या स्पर्धेसाठी आलेल्या निबंधांचं विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केलं जात असून विभागीय स्तरावरच्या विजेत्यांनासुद्धा पारितोषिकं दिली जाणार आहेत. निवेदन संपलं.

रात्रीचे 10:32 आणि 52 सेकंद झाली आहेत. वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. ऐकूया उस्ताद राशिद खान यांनी गायलेला राग मारवा.

1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर रात्री 11 हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. काही क्षणातच ही बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करत आहोत.